103 मेगाहर्ट्स एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर, 22 आषाढ 1948 अर्थात 14 जुलै 2026. सकाळचे 5:58 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला मंगलवाद्यानं आरंभ करीत आहोत.

0: سمعتها.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत, माफ करा, सकाळचे 6:05 झाली आहेत. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

अश्विनी भिडे यांनी गायलेला संत नामदेव यांचा अभंगाचं आपण ऐकलं संगीत होतं अभिजित लिमये यांचं. मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता पंडित शिवानंद पाटील यांनी गायलेला संत नामदेव यांचा अभंग ऐकूया. संगीत प्रभाकर पंडित यांचं आहे.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला आणि संगीतबद्ध केलेला संत सुवेदाबाई यांचा अभंगातच आपण ऐकलात. मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता समूह स्वरात देशभक्तीपर रचना ऐकूया.

0: मंगल प्रभात हा भक्ति संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. यावेळी सकाळचे 6:30 झाले आहेत. मैत्री याविषयी मोबा देशपांडे यांचं चिंतन ऐकूया.
1: मैत्री हे मानवी जीवनातील एक सुमधूर तत्व आहे. समानशिले व्यसनेशु सख्यम, तसेच मैत्री आपल्या तोलामलाच्या व्यक्तींशीच होते ही वचने मैत्रीची पूर्वापार यथार्थता पटवितात. समान धर्मीशी थोडा वेळ घेण्यासाठी सुद्धा माणूस दूरवर जातो, तर समान धर्मीशी मैत्री किती आनंददायी असावी. याच न्यायाने जीवलग मित्र लाभणे ही परमभाग्याची बाब होय.

0: मित्र मिळवण्याचा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे स्वतः कोणाचे तरी मित्र होणे. हाऊ टू मेक फ्रेंड्स हे पुस्तक विकत घेणे नव्हे. भित्रा कृपण दुर्बल मित्र कोणालाच नको असतो. स्वार्थाच्या या जगात शरीराने व पैशाने सक्षम मित्र साऱ्यांना हवा हवा असा वाटतो, जो प्रसंगी गरजेच्या वेळी धावून येऊ शकतो. ही झाली व्यावहारिक मैत्री. मैत्री ही भावनिक गरजही असू शकते. सुखाचे सोबती बरेच मिळतील, परंतु दुःखाचे प्रसंगी रडण्यासाठी वाट मोकळी करून देणारा खांदा उपलब्ध करून देणारी ती खरी मैत्री. काही संधी साधू हिरवळ बघून मैत्रीचे जाळे विणतात. कुणी काम काढू गरज भागविण्यापुरते मैत्रीचे जाळे टाकतात. तात्कालिक मैत्री, तात्पुरती चंचल मैत्री, करारानुसार मैत्री, अबब मैत्रीचे भिन्न भिन्न अवतार बघूनच कुणा विनोदी तत्ववेत्याने मित्र म्हणजे सर्वात जवळचा शत्रू अशी मित्राची व्याख्या केली असावी काय. असो, मैत्रीची ऊब आणि हितशत्रूंचे वार भल्या भल्यांनीही अनुभवलेले असतात. याबाबत एक तत्वज्ञ तर स्पष्टच म्हणतो, नातेवाईक जे वाटायला आले ते स्वीकारावे लागतात. मित्रासाठी निवड करण्याची सुविधा आहे म्हणून बरे. सक्तीचे नातेसंबंध जर जखमेप्रमाणे दुःख देऊ लागले तर मैत्री ही त्या जखमेवरील फुंकर असते. म्हणून म्हणतात, तुम्ही तुमचे मित्र दाखवा मग मी सांगतो तुम्ही कोण आहात. तसेच एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य स्पष्ट होत नसेल तर त्याच्या मित्रांकडे बघून काय ते ठरवता येईल. विपत्तीच्या क्षणीच स्वतःचे धैर्य, कर्तव्यनिष्ठा, पत्नी व मित्र या साऱ्यांची परीक्षा होत असते. सुगीच्या मोसमात मित्रांना आपली ओळख होते आणि बिकट समयी आपल्याला मित्रांची ओळख पडते. त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितलं रे या प्रश्नावर फ्रेंड्स इन नीड इज फ्रेंड्स इन डीड हेच उत्तर योग्य असते. संपन्नता हा मित्रसंख्या वाढविणारा काळ असो तर विपत्ती येताच खरे खोटे पत्ते उघड होत असतात. ज्याला भरपूर जीवलग मित्र त्याला कसली चिंता. त्यानुसार जर आपल्याला चिंता सतावतात याचे कारण जीवलग मित्र मन मोकळे करण्यासाठी जोडता आले नाही हे असू शकते. एकलकोंड्या जीवाची पैशावरच सारी भिस्त, स्वतः धडपडून पदरचे खर्चून सारे मिळवावे लागते. पर्यायाने त्यामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन जीवनात पैसाच सर्वस्व झाल्यास नवलते काय. परंतु ज्याला भरपूर मित्र आहेत त्याला असल्या समस्या कमी असतात हे एक निखळ सत्य आहे. एक चिंतनीय तत्व असे की तुम्ही तुमच्या दोन मित्रांचे भांडण सोडवायला जाल तर ज्याची बाजू घेतली त्याच्या विरुद्ध बाजूचा एक मित्र गमवाल. परंतु दोन अनोळखींचे भांडण सोडवाल तर ज्याची बाजू उचलून धरली तो एक मित्र मिळवाल. तसेच येथे गुणांचा कस लागतो. तुम्ही भोळे असाल तर दोघांच्या भांडणात पडून ते स्वतः ओढून नुकसान पत्कराल. परंतु तुम्ही मुत्सद्दी असाल तर दोघांचे भांडण लावून स्वतःचा फायदा उपटाल. वर इतरांसाठी फुकटचा तमाशा उपलब्ध करून द्याल. म्हणून जेथे मैत्री गरजेवर असते तेथे गरज संपुष्टात येताच मैत्रीही संपुष्टात येऊ शकते. तात्पर्य मैत्रीचे जाळे प्रेमसंबंधाने साधलेले असले तर ती मैत्री घट्ट आणि टिकाऊ. तेथे परस्परांची आंतरिक ओळख व भावनांचे आदानप्रदान शक्य झाल्यानेच घनिष्ठतेने वेवलिंग व सूर जुळतात. दूरत्वाचा अडसर नाहीसा होतो. अशा स्थायी मैत्रीसाठी त्याग समर्पण ही कष्टसाध्य कला आहे. हल्ली जीवलग मित्र विरळा का झाले या प्रश्नाचे उत्तर एव्हाना परस्परच मिळाले असणार. जीवनात सर्व काही मिळाले फक्त जीवलग मित्र मिळाला नाही अशी खंत एका मोठ्या उद्योजकाने आयुष्याच्या शेवटच्या दिवसात व्यक्त केली होती. मला वाटते यातच मैत्रीबाबत सर्व काही आले. मैत्रीचं वयोमान नाही. हरेक वयोगटात मैत्रीची बदलती मनोहारी भूमिका साकार होते. अशी मैत्री स्वयमेव स्वतःची दृढता पटवीत असते. मित्र मोलाची मदत करतात तर सर्व शक्तिमान परमेश्वराशी मैत्रीचा विचार किती उत्तम. भक्तीचे प्रकार सांगताना समर्थ रामदास दास्य भक्तीनंतर सख्य भक्ती सांगतात. आपुले अवघेचे जावे परी देवासी सख्य राहावे, ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी. स्वार्थ, तुलना, चढाओढ, असूया, मत्सर, हेवेदावे या पलीकडच्या मैत्रीचा विशुद्ध विचार हा सर्वार्थाने उन्नत आणि अनुकरणीय आहे.
1: मैत्री याविषयी मोबा देशपांडे यांचं चिंतनातच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूया आज प्रसारित तसेच सहक्षेप होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर आजचे दिनविशेष सांगितले जाईल. 6:40 आणि कृषीवाणी 6:45

त्यांनी आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 सुप्रभात, 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 सुगम संगीत, 8:15 हिंदी चित्रपट संगीत, 8:40 सुगम संगीत, 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 गीतचरिता. अकरा वाजता विविध या कार्यक्रमात सेक्सोफोन वादक अंकुश आमटे यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 11:30 माझी आवड या कार्यक्रमात स्नेहल गायकवाड यांचे विचार आणि आवडीची गीतं आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 5:30 युववाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 शेतकरी बांधवांसाठी प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करू किसानवाणी. प्रायोजक कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय. यामध्ये अल्निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकाचं योग्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर विजय सिडम विशेषज्ञ कृषी विस्तार अधिकारी कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचं भाषण आपण ऐकू शकाल. 8:15 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. तर ही होती आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आजचे दिनविशेष.

श्रोते हो, आज 14 जुलै, ऐकूया आजचे काही दिनविशेष. गोपाळ गणेश आगरकर यांचा आजच्या दिवशी 1856 साली जन्म झाला. संगीतकार मदन मोहन यांचा आज स्मृतिदिन. मेरा साया मन मौजी हिर रांझा वह कोण थी नीला आकाश अनपढ हकीकत इत्यादी त्यांनी संगीत दिलेले काही प्रमुख चित्रपट. त्यांनी आकाशवाणीतही संगीत नियोजक म्हणून काम केलं होतं. गणितीय भौतिकशास्त्र अभ्यासक जॉर्डा ग्रीन यांचा आज जन्मदिन. 14 जुलै 1867 विध्वंसक डायनामाइटची चाचणी या दिवशी सर्वप्रथम रेड हिल येथील खाणीत घेतली गेली. अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने या डायनामाइटच्या शोधातून प्रचंड पैसा कमावला आणि त्या पैशातूनच पुढं शांततेसाठी आणि इतर शोधासाठी नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात केली. 14 जुलै 1907 विलियम हेनरी पर्किन यांचा मृत्यूदिन. त्यांनी सर्वप्रथम कृत्रिम रंग प्रयोगशाळेत तयार केले. त्यांनी किमेरिन रेड मॅडर हे नवे रंग शोधले. तर श्रोते हो, हे होते आजचे काही दिनविशेष.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाले आहेत. ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात हिरवडची खते उत्कृष्ट जमीन सुधारक याविषयी माहिती जाणून घेऊ. शेतकरी बंधूंना जमीन सुपीकतेच्या दृष्टिकोनातून सेंद्रिय निविष्टामध्ये शेणखताचा वापर हा जास्तीत जास्त केला जातो. परंतु मागील काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातील पाळीव जनावरांचे प्रमाण कमी झाल्याने शेणखताची उपलब्धता अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. शेणखतावरील अवलंबित्व कमी करणे गरजेचे आहे. यासाठी गाव पातळीवर अथवा शेतीमध्येच उपलब्ध होणारे विविध स्रोत तपासून पाहणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून हिरवळीचे खतांना अत्यंत महत्व आहे. शेतातच उपलब्ध होत असल्या

0: तसेच जमिनीत सुधारण्यासाठी शेणखतासारखेच उपयोग असल्याने या खताचा शास्त्रीय वापर जमीन आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. हिरवळीचे खते म्हणजे लवकर वाढ होणाऱ्या द्विदल वनस्पतीच्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी तसेच वाढवून जमिनीत गाळणे किंवा इतर ठिकाणच्या वनस्पतीचे पाने वापरणे. शेतकरी बंधूंनो, आता आपण हिरवळीच्या खतांची मुख्य उद्दिष्टे जाणून घेऊ. जमिनीत नत्राची आणि सेंद्रिय पदार्थाची भर घालणे, फळबागेमध्ये सावलीसाठी आणि जमिनीवर आच्छादन म्हणून परिणामी तापमान वाढ आणि तणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी. साधारणपणे ज्या द्विदल वनस्पतीमध्ये 2-3% नत्र तसेच भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असतात त्याची निवड जमीन सुधारणेकरिता केली जाते. हे हिरवळीच्या खतांचे उद्दिष्ट आहेत. शेतकरी बंधूंनो, जागच्या जागी गाळावयाचे हिरवळीचे खते याविषयी जाणून घेऊ. ज्या शेतात हिरवळीचे खत घ्यायचे आहे त्याच ठिकाणी सलग अथवा एखाद्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून पेरणी करून ते पूर्ण शाखीय वाढ झाल्यावर आणि पीक फुलोऱ्यावर येण्याआधी नांगराच्या सहाय्याने गाळतात. या पद्धतीने वापरण्यात येणारी पिके म्हणजे ताग, ढेंचा, चवडी, मूग, सोयाबीन, गवार, वाटाणा, उडीद, शेवरी या पिकाचा यामध्ये अंतर्भाव असतो. हिरवळीची पिके जमिनीत गाळावयाची अवस्था. हिरवळीचे पीक लागवडीनंतर पीक फुलोऱ्याच्या आधी त्याच ठिकाणी गाळावे. परंतु जेव्हा हिरवळीच्या पिकापासून किंवा झाडापासून इतर ठिकाणाहून आणून शेतात टाकावयाची असतात तेव्हा त्याची कोणती अशी अवस्था ठामपणे ठरविता येत नाही. अशा वेळी पालवी ही कोवळी असतानाच जमिनीत टाकणे जास्त फायदेशीर ठरते. हिरवळीचे पीक अतिशय जास्त कोवळ्या अवस्थेत जमिनीत गाडू नये, कारण त्याद्वारे मिळणारे हरित वनस्पतीचे उत्पादन हे कमी असते. त्यामुळे त्याचे लवकर विघटन होऊन जमिनीत अतिशय कमी अवशेष मिळतात. या उलट हिरवळीची पिके जास्त पक्व झाल्यानंतर गाळल्यास त्याचे विघटन होण्यास बराच उशीर लागतो. त्यामुळे हिरवळीची पिके गाळण्याची योग्य अवस्था म्हणजे फुलोऱ्याच्या आधी किंवा पक्व होण्या अगोदर गाळणे. शेतकरी बंधूंनो, आज आपण हिरवळीच्या खतांचे मुख्य उद्दिष्टे आणि जागच्या जागी हिरवळीचे खत जमीन कसे गाळावे याविषयी आपण माहिती जाणून घेतली. उर्वरित माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.
1: या माहितीचं वाचन केलं होतं सुशांत तकडे यांनी. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेवर होणारे विविध आजार यातील गजकर्ण या त्वचा विकाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोत्यांनो. तर श्रोत्यांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की त्वचेवर होणारे विविध आजार. तर विविध आजारामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार म्हटला तर गजकर्ण. तर आज गजकर्ण हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर याच्यामधले गैरसमज म्हणजे की गजकर्ण हे होतच असतं, ते आलं की ते नीटच होत नाही.

0: जो तुमचा गैरसमज आहे हा मनातून काढून टाका. गचकर्ण हे जे डिसीज आहे ही फंगल इन्फेक्शन आहे. सुरुवातीला जसे पहिल्याच्या काळात घामोळ्या होत्या, पण त्या सीझन बदलला, पाऊस आला, वातावरण दमटपणा कमी झाला की त्या निघून जायच्या. तसंच हा गचकर्ण आजार आहे. हे दमट वातावरण किंवा बाहेरची गर्मी किंवा तुमचे वेस्टर्न स्टाईलचे जे ड्रेसेस आहे अशामुळे होतं. त्यामुळे कोणतीही क्रीम आणून लावायची आणि यांनी नीट झालं किंवा मग कोणती तरी त्यांनी लावली म्हणून त्याचं नीट झालं असा विचार करू नका. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात आधी समजवणार आहे की गचकर्ण असतं काय. गचकर्ण म्हणजे फंगल इन्फेक्शन, हे बुरशीचं इन्फेक्शन असतं. हे जनरली कुठे होतं, जिथे तुम्हाला हवा लागत नाही, म्हणजे तुमच्या इनर थायमध्ये, म्हणजे मांड्यांच्या मधल्या साईडला, बगलेमध्ये, छातीच्या वर, जिथे अंग तुमचं झाकलेलं असतं. पण हळूहळू हे जसजसं तुमची प्रतिकारशक्ती कमी होते किंवा मग तुमच्या शरीराला घाम जिथे जिथे येतो, आता मग तुमचा प्रश्न पडते मला तर चेहऱ्याला पण येतं, तर चेहऱ्याला काय येतं, कारण येणारा तुमच्या डोक्यातला घाम हा चेहऱ्यावर पडला की मग तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, 2 दिवस लावला आणि सोडून दिला अशाने त्याला सबसाइड व्हायच्याऐवजी ॲग्रिवेट होतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शनसाठी तुम्ही मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही केअर किती घेता हे महत्त्वाचं असतं. तर घ्यावायची केअर काय असते, 2 टाईम आंघोळ करणे, जेणेकरून तुमची पूर्ण बॉडी थंडी होईल. तर तुम्ही जितकं त्याला गरम पाणी लावता तितकं तुम्हाला बरं वाटतं, पण त्याने काय होतं ते ॲग्रिवेट होतं कारण तुम्हाला घाम सुटायला लागतो. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी 2 टाईम थंड्या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर त्याला चांगलं ड्राय करा, त्याच्यानंतर त्याला तेल लावा, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. तर स्किन ड्राय करणे, तेल लावणे आणि रेग्युलरली क्रीम लावणे, कारण फंगलमध्ये तुम्ही गोळ्या किती इमानदारीने घेता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही त्याला क्रीम किती इमानदारीने लावता हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे रेग्युलर क्रीम लावणे आणि हवा लागू देणे, फॅनची हवा हे मध्येपर्यंत जात नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं AC कूलर कंपल्सरी वापरा, जेणेकरून तुमची स्किनला हवा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. तुमची बॉडी जर व्यवस्थित असेल, तुमची इम्युनिटी व्यवस्थित असेल, तर तुम्हाला लागणारे सीझनल आजार लागणार नाही. म्हणून सकाळचं जेवण प्रॉपर घेणे, रात्रीची झोप 8 तास घेणे, जेणेकरून तुम्हाला जितकं होईल तितकं तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स प्लस तुमची ट्रीटमेंट, याच्यामुळे तुम्ही पण हॅपी व्हाल आणि तुमचे डॉक्टर पण तुम्हाला ट्रीट केल्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल. तर श्रोते हो, अशी फंगलची काळजी रेग्युलर घ्या आणि फंगल पासून मुक्तता करावा.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचेवर होणारे विविध आजार, त्यातील गजकर्ण या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळ्यातील पर्यटन याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात याविषयीची ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यटन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. नवनवीन ठिकाणच्या पर्यटनामुळे मानवी मनाला उभारी येते, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या जीवनाची माहिती मिळते, त्यांची भाषा, संस्कृती, खानपान, राहणीमान, वेशभूषा या सगळ्यांचा जवळून अनुभव घ्यायचा म्हटले तर पर्यटना इतके सुलभ साधन नाही. पर्यटनामुळे माणसाला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ज्ञानात भर पडते. म्हणूनच लोक देश विदेशात पर्यटनाला जातात. पर्यटनाचा हा आनंद अधिक वृद्धिंगत करायचा असेल तर तो पावसाळ्यातील पर्यटनाने अधिक होतो, कारण की पावसाळ्यात सर्व

0: निसर्ग श्रृंगारलेला असतो. नदी नाले धबधबे पावसाच्या पानाने प्रभावित होतात. हिरव्यागार सृष्टीने वेगवेगळ्या फुलांची सजावट केलेली असते. सृष्टीच्या सौंदर्याला पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील पर्यटन चांगले आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणं सांगायची झाली तर ती म्हणजे आपले गड किल्ले, विहिद, देवदेवतांची मंदिरे, कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, वेरूळ, अजिंठा लेणी, इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कास पठार आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या विहिद पर्यटन स्थळांना जाऊन त्यांचा आनंद घेता येईल. पर्यटनाला जायचं खरं, पण त्याची तयारी पण तशीच करावी लागते. कारण की पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो, त्यासाठी रेनकोट, छत्री, टोप्या, गमबूट, सुके कपडे, कॅमेरा, वॉटरप्रूफ बॅग, बॅटरी किंवा आपणाला लागणारे अत्यावश्यक साहित्य सोबत घेणे आवश्यक आहे. याशिवाय पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉफी, सुकामेवा, मोसमी फळे खाण्यावर भर द्यावा. तसेच पर्यटनात आपली औषधी, गरम कपडे, चादरी, टॉवेल ही सुद्धा सोबत ठेवावीत. पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडताना आपल्या सोबत असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना भुरळ घालणाऱ्या बाबीविषयी जाणीव जागृती केली पाहिजे. जसे की डोंगर, दऱ्या आणि कडी कपारावर जाऊन सेल्फी काढणे, नदी नाले धबधबे यांची माहिती नसताना त्यात पोहणे, रस्त्यावर चे उघडे अन्न पदार्थ खाणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी बाबतीमध्ये जागृती करूनच पर्यटन केले पाहिजे. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढते तेव्हा आपल्या वाहनांची गती मर्यादित ठेवणे, पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे. हवामान बदलामुळे आजकाल ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे तेव्हा आपण योग्य ती काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. पावसाळ्यात पर्यटनाला आनंद घेत असताना अचानक हवामान बदलाचे सुद्धा संकट आपल्यावर ओढवू शकते. अशा वेळी आपली कनेक्टिव्हिटी बंद पडू नये म्हणून आपण संपर्कात राहिले पाहिजे. आपल्याशी संपर्क होत नसेल तर शासनाचे टोल फ्री क्रमांक जसे की 100 किंवा 101 किंवा 108 यांच्यावर संपर्क साधावा आणि सर सलामत तो पगडी 50 या उक्तीप्रमाणे आपल्या जीवितांची काळजी घ्यावी. शेवटी एकच म्हणता येईल, पावसाळ्यात पर्यटन करताना एकट्याने न करता ते आपल्या मित्रांबरोबर आणि ग्रुप बरोबर करावे, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील पर्यटन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुप्रभात.

श्रोते हो नमस्कार. सुप्रभात. या कार्यक्रमात मी सतीश धुर्वे आपलं सहर्ष स्वागत करतो. श्रोते हो, गोपाल गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार आणि विचारवंत होते. त्यांनी आपल्या कार्यानं समाजात जागृती निर्माण केली आणि शिक्षण, समता आणि विवेकवाद यांचा प्रसार केला. त्यांचे नाव महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासात अत्यंत आदरानं घेतलं जातं. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी सातारा जिल्ह्यातील टेंबू या गावी झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती साधारण होती, परंतु त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. अनेक अडचणींवर मात करून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. विद्यार्थी जीवनातच त्यांच्या मते समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण झाली. आगरकरांनी शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान दिलं.

त्यांनी विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि बाळ गंगाधर टिळक यांच्या सहकार्यानं न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुढं डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या स्थापनेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मते शिक्षण हे समाज परिवर्तनाचं सर्वात प्रभावी साधन आहे. आगरकर हे उत्कृष्ट पत्रकारही होते. त्यांनी केसरी या वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम केलं. नंतर वैचारिक मतभेदामुळं त्यांनी सुधाकर हे वृत्तपत्र सुरू केलं. ज्या वृत्तपत्राद्वारे त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, बालविवाह, स्त्रियांवरील अन्याय आणि इतर सामाजिक समस्यांविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचा आणि विवेकानं विचार करण्याचा संदेश दिला. समाज सुधारणेच्या क्षेत्रात आगरकरांचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, सामाजिक समता आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांचे समर्थन केले. त्या काळात अनेक लोक जुन्या रूढी परंपरांना चिटकून राहिले होते, परंतु आगरकरांनी निर्भयपणे त्यांचा विरोध केला. त्यांना वाटत होतं की समाजाची खरी प्रगती सामाजिक सुधारणांशिवाय शक्य नाही. त्यांचे विचार अत्यंत प्रगत आणि दूरदर्शी होते. त्यांनी सत्य, विवेक आणि मानवतावाद यांना महत्त्व दिलं. त्यांचे लेखन लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे होते. त्यांनी नेहमीच समाजहिताला प्राधान्य दिलं आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. 17 जून 1895 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांचं आयुष्य जरी अल्प होतं तरी त्यांनी केलेलं कार्य अमूल्य आहे. आजही त्यांचे विचार समाजाला दिशा देतात. गोपाळ गणेश आगरकर हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महान समाजसुधारक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या कार्यातून आपल्याला शिक्षण, विवेक आणि समाजसेवेचं महत्त्व समजते. सुप्रभात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजत आहेत.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर
1: हॅलो डॉक्टर.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.

0: सोबतच फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर आकाशवाणी चंद्रपूर
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या बीएससी नर्सिंग जीएनएम नर्सिंग पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग डी फार्मसी बी फार्मसी डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा अनुभवी शिक्षक आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन संपर्क 9049111444 शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे

मौसम या चित्रपटातलं भूपिंदर यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं, संगीत मदन मोहन यांचं होतं. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर पुणे केंद्रावरून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला पुणे केंद्रावरून प्रादेशिक मराठी बातम्या, त्याआधी काही संदेश आणि जाहिराती.

0: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
1: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
0: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
2: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
0: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
3: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली. कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
3: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
4: सकाळचे 7:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा. सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या

अर्थात एसटी डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. परिवहन विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा आणि सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप

0: पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर काल मुंबईत झालेल्या सविस्तर चर्चेत ते बोलत होते. यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर पाणी पुरवठा तसंच स्वच्छतेसाठी निधी उभारले आहेत. यासाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी देखील मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या काही प्रकल्पांना या पद्धतीनं निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यासाठी 90,000 कोटींचा प्रकल्प निधी प्रस्तावित आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. या अंतर्गत खरीप हंगामातील 14 अधिसूचित पिकांचा विमा उतरवता येईल. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे करणं बंधनकारक आहे. राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु सद्यस्थितीत बंद असलेल्या वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत असल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी 1 वसतिगृह असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही, तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर काल एक नवा विक्रम नोंदवला गेला. दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांचा 3रा क्रमांक आहे. 2014-2019 या कालावधीत पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेले वसंतराव नाईक यांच्यानंतरचे ते 2रे मुख्यमंत्री आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नाशिक जिल्हा हा खरीप पिकांचा मानला जातो. यंदा खरीप हंगामाचं 6,40,550 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी निश्चित करण्यात आलं आहे. मात्र जून महिना कोरडा गेला, त्यानंतर 11 जुलैपर्यंत केवळ 2 वेळाच दमदार पाऊस झाला, त्यामुळे यंदा पेरणीच्या कामांनी हवा तसा वेग पकडलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 2,80,000 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे खरीपाचा हंगाम यंदा लांबणार असं दिसत आहे. गेल्या बुधवारी झालेल्या पावसानंतर पेरणीत वाढ झाली. पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरणीला वेग आला होता. मात्र पावसाने पुन्हा मोठा खंड दिला. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 91% पेरण्या झाल्या असून इतर तालुक्यांमध्ये संथ गतीने पेरणी सुरू आहे. यंदाच्या खरीपातही मका तसेच सोयाबीनचं क्षेत्र वाढणार आहे. मात्र काही तालुक्यांमध्ये मका आणि सोयाबीनची पेरणी केवळ 10-12% इतकीच झाली आहे. आता पुन्हा पावसासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
0: राज्यातील नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी येत्या 20 जुलैपासून सैन्य अग्निवीर भरती मेळावा सुरू होणार आहे. हा मेळावा ठाण्यातल्या मुंब्र्यामधल्या मौलाना अबुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियमवर होणार असल्याचं सैन्य भरती कार्यालयाच्या मुंबई विभागातर्फे जाहीर करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारं अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान काल सकाळी सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 4 महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. राजश्री भोसले, माधवी सरवडे, नंदा पवार अशी मृत महिला वारकऱ्यांची नावं असून त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रस गावच्या रहिवासी आहेत. उपमुख्यमंत्री

आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. या अपघातात मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीनं मोफत उपचार करण्यात येतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्रीरामपूरमध्ये एका तरुण हॉटेल व्यावसायिकाची किरकोळ कारणामुळे गुंडांनी हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिकांनी एकत्र येत श्रीरामपूर बंद पुकारला आहे. या गुंडावर जोपर्यंत मकोका अंतर्गत कारवाई होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधब्यात रविवारी पुण्यातील 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पावसाळ्यात देवकुंड धबधब्यासह प्रतिबंधित पर्यटनस्थळी प्रवेश करून देणारे पर्यटक, स्थानिक मार्गदर्शक, व्यावसायिक अशा 25 जणांविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील माजी आमदार रामभाऊ मोझे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. त्यांनी 1985 ते 1995 या काळात तत्कालीन बोपोडी विधानसभा मतदारसंघाचं सलग 3 वेळा प्रतिनिधित्व केलं. पुणे महापालिकेचे नगरसेवक आणि स्थायी समितीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डाव भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सदघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. स्मृती मंधानानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा. सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: संस्कृतीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या माई गॉव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: कौशल्य विकास किती आणि का महत्त्वाचा, याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून। अवश्य ऐका बलसागर भारत हो। बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।
2: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून।
3: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही। म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही। म्हणून आम्ही रिकाम्या पोटी गेला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम नाही।
2: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ।
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 7:25 झालेली आहेत, यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:25 झालेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण

0: धरण पाणी अडवा आणि पाणी जिवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: महिलांचा तर सहभाग आहेच, शेतकऱ्यांचाही आहे. तरुण पिढी, आता बरीच तरुण पिढी अशी आहे की जी छान शिक्षण घेऊन शेती व्यवसाय करत आहे, त्याच्यात नवीन नवीन उपक्रम करत आहे, चांगली पिकही काढत आहे, पण तरीही अजून जास्तीत जास्त तरुणांना तिकडे आकर्षित करण्यासाठी फार्मर कप किती उपयुक्त ठरेल?
1: तुम्ही म्हटल्याप्रमाणे तरुण आहेत, त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. आणि ती संख्या ना शब्दाने वाढणार नाहीये, ती संख्या पुन्हा फक्त कृतीने वाढणार आहे. की जेव्हा तरुण पाहतील की शेती खरोखर एक आकर्षक व्यवसाय आहे, याच्यातनं नोकरीपेक्षा मला जास्त पैसे निघणार आहेत, हा निकष शेवटी याचं भवितव्य ठरवणार आहे, ते आपल्याला दाखवावं लागेल.
0: पण पुन्हा ते हवामानावर अवलंबून असतं.
1: नाही, बरोबर आहे, पण असं नाही की दरवर्षी तुम्हाला एल निनो आहे ना, त्यामुळे आपण ही प्रक्रिया ही काही एक फार्मर कप 26 हा प्रश्न मिटवणारे सॉल्व्ह करणारे तर असं अजिबात नाही आहे, एक चळवळ आहे. तर या प्रक्रियेमधनं जर तरुणांना तरुणींना जर असं लक्षात आलं की यामार्फत आपण नोकरीपेक्षा जास्त चांगले पैसे आपल्या गावात राहून कमवू शकतो, तर निश्चित मला वाटतं की शेतकरी याकडे आकर्षित केले जातील. आणि हे आम्ही काही प्रमाणात फार्मर कपमध्ये पाहत आहोत की जिकडे पुण्यामध्ये आय टी नोकरी करणारा एक असा ग्रुप आहे की ज्यांनी ती आय टीची नोकरी सोडली आणि आता गटशेती करतायत आणि केळी एक्सपोर्ट करतायत, बरेच काही काही गोष्टी करतायत. तर अशी उदाहरणं जसजशी वाढतील तसतसं ते वाढेल, हे शब्दाने हा प्रश्न सुटणार नाही. आपल्याला उदाहरणं उभी करण्याची गरज आहे. याच्यात सर्वात म्हणजे प्रसिद्ध उदाहरण आपल्या सर्वांना माहिती असेलच, म्हणजे सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदेजी, की जे म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असूनही त्यांनी 2012 साली सुरू केलेली सह्याद्री फार्म्सची कंपनी आज 2500 कोटीपेक्षा जास्त त्याचा टर्नओव्हर आहे. आणि त्याचे जेवढे शेअरहोल्डर्स आहेत, प्रत्येक शेअरहोल्डर आज कोट्याधीश आहे. तर अशी उदाहरणं आपल्याला अधिक अधिक तयार करावी लागतील. ती उदाहरणं जसजशी होतील तसतसं निश्चितच मला वाटतं की तरुण पिढी काय मी म्हणतोय माझ्यासारखे म्हातारे सुद्धा शेती करतील.
0: सगळे शेतीकडे वळतील. सर, पुढच्या 5-7 वर्षात म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीबाबत फाउंडेशनचं काय म्हणजे नियोजन आहे?
1: नियोजन हेच आहे की इंग्लिशमध्ये एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात टिपिंग पॉइंट. म्हणजे एक अशी संख्या की जी संख्या आपण एकदा पार केली की आपोआप मग त्या प्रवाहाला कोणीच थांबू शकत नाही. तर आपल्याला गटशेतीला या पॉइंटला न्यायचंय की ते डिफॉल्ट ऑप्शन आहे, शेती करायची आहे तर गटात. तर आमचं विजन हेच आहे की गटशेतीची चळवळ वाढावी, शेतकऱ्यांच्या मालकीचे बिझनेसेस जे व्हॅल्यू चेन्स तयार करतील, मूल्यवर्धन साखळ्या तयार करतील. मग तुम्ही कोणतंही पीक घेत असाल, तुम्ही संत्रा करत असाल तर संत्रा, तुम्ही केळी करत असाल तर केळी, सोयाबीन, कापूस, जे तुम्ही करता त्याच्यामध्ये मूल्यवर्धनाच्या साखळीचे मालक हे शेतकरी गट झाले पाहिजेत. आणि तेव्हाच शेतकऱ्याला तो पिकवणाऱ्या मालाचं पूर्ण मूल्य हे शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोचवता येईल. तर अशी खूप मोठी एक गटशेतीची चळवळ उभी करणे आणि त्यामार्फत मूल्य साखळ्या या तयार करणे आणि फार्मर ओन्ड बिझनेसेस मार्फत शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांची समृद्धी ही निर्माण करणे हे विजन आहे.
0: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्त्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही ऐकायला

0: नक्कीच आवडतील.
1: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच आहे, पण तसं नाही. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्त्व नव्हतं. आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत समाज म्हणून. म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत, कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे. थोडं एक्झॅजरेशन होईल, पण ते जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाहीये. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
0: तिचा मानसिक विकासही होतो.
1: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
0: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
1: अगदी अगदी सर. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
0: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
1: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
0: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी एक छेद गेलेला आहे. AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
1: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं, जगभरातनं लोकं आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर.

0: आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे. अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे ए आयचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरतीये तर ती पसरणे येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला ए आय मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होतं आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे ए आयचे ॲप्लिकेशन अनंत आहेत. आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या एक दोन वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती, याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

मुंबई केंद्रावरून प्रसारित दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं, सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं रवी दाते यांचं.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.

0: संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
0: विश्वासाचे ठिकाण,
1: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
2: श्रोते हो, एक निवेदन आहे का? श्रोते हो, येत्या शनिवारी म्हणजे 18 जुलै 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे हृदयाचे आजाराचे दिसणारे आणि न दिसणारे लक्षण. कार्यक्रमात मार्गदर्शन करतील हृदयरोगतज्ञ डॉक्टर प्रदीप वर्घने. श्रोते हो, छातीत दुखतं, धडधड होतं, बरेचदा आपण थोडं चाललं किंवा पायऱ्या चढल्या तर दम लागतो, कधी कधी अचानक घाम येतो, कधी पाठीत दुखतं, पाय सुजतात, कधी जळजळ होतं तेव्हा असं वाटतं की ॲसिडिटीचा त्रास असेल, कधी श्वास घेण्यास त्रास होतो. आपण हे सामान्य लक्षणं म्हणून दुर्लक्ष करतो आणि डॉक्टरांकडे जाण्यास टाळतो किंवा विलंब करतो. पण श्रोते हो, कधी हे हृदयाच्या आजाराचे लक्षणं असू शकतात. श्रोते हो, हृदयाच्या आजाराचे काही लक्षणं दिसतात आणि काही लक्षणं दिसत नाही आणि त्यामुळे कधी धोका देखील संभवू शकतो. तर श्रोते हो, आपल्याला असा काही त्रास होतो आहे का, काही अडचणी आहेत का, याबद्दल जर काही प्रश्न असतील तर नक्की आपण फोन करून विचारू शकता आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. रेकॉर्डिंग होईल बुधवार 15 जुलै 2026 सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. फोन नंबर आहे 0717225463434. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. मार्गदर्शन करतील हृदयरोगतज्ञ डॉक्टर प्रदीप वर्घने. विषय आहे हृदयाच्या आजाराचे दिसणारे आणि न दिसणारे लक्षण. निवेदन संपलं.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
0: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESI

0: अवधूत गुप्ते यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं चंद्रशेखर साणेकर यांचं गीत आपण ऐकलात.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
2: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया
3: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
2: चालता बोलता.
3: रस्त्यावर चालताना,
2: कॉलेजच्या परिसरात,
3: बाजारात किंवा चौकात
2: आम्ही भेटणार आहोत
3: थेट तुम्हाला.
2: काही हलक्या फुलक्या गप्पा,
3: काही रंजक प्रश्न
2: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं.
3: तुमची गोष्ट,
2: तुमचा आवाज
3: आणि तुमचंच गाणं
2: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून
3: दर सोमवारी सकाळी.

0: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अगं आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर, आणि तुम्ही इतके गंभीर वाटलो, खूप रागीट असणार.
1: राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहिती आहे, तेही माझ्यावरचं प्रेमच आहे.
1: हो खरे, पण खूप काही बदललंय. पण एक गोष्ट नाही बदलली.
0: काय हो?
1: तुझी साथ.
0: आणि तुमचीही.
2: वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सोन पावले दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोन पावले.
3: श्रोते हो, तुमच्या पसंतीच्या मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाइश. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर मंगळवारी सकाळी 11 आणि त्याचं प्रसारण होईल दर गुरुवारी सकाळी 11:30. या कार्यक्रमासाठी आपल्या पसंतीची गीतं आपण आम्हाला सांगू शकता आमच्या या दूरध्वनी क्रमांकावर 0712254634. तेव्हा हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाइश या फोन इन कार्यक्रमामध्ये सामील व्हा आणि आपल्या आवडीच्या गीतांचा आनंद घ्या.
4: आणि यासोबतच सुगम संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8 आहेत. समाचार प्रभात हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा. हॅलो
6: हॅलो फराईश.
5: हॅलो
6: हॅलो, आपली आवाज.
5: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
6: कुठे?
5: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
6: वा छान.
5: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
6: 0717225463 या फोन नंबर वर.
5: आता वेळही सांगून दे.
6: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत, आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
5: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
6: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
5: हॅलो

बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटातलं अखिल सचदेवा आणि मानसिल जा गुजराल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत अखिल सचदेवा यांचं होतं. हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात आता दी ट्रेन या चित्रपटातलं मिथुन आणि शिल्पा राव यांनी गायलेलं गीत ऐकूया.

या गीतासोबतच हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची स्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक भारत टेक्स 2026 या कार्यक्रमाला दिल्लीत आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. शेती ते धागा, कारखाना, फॅशन आणि परदेश या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5F दृष्टिकोनावर हा कार्यक्रम आधारित आहे. वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील व्यापार, गुंतवणूक, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि धोरणात्मक भागीदारीसाठी हा कार्यक्रम प्रमुख व्यासपीठ होण्याचं उद्दिष्ट यामागे आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी मिळालेल्या देणग्यांच्या कथित गैरवापराप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या अपराची सीबीआय म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांना नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं याचिकांवर सुनावणी केली. दरम्यान श्रीराम मंदिर देणगी

येथील अनियमितता प्रकरणात अयोध्येतील एका न्यायालयानं काल सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेत अडथळा आल्याचं माध्यमातील वृत्त वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी फेटाळून लावलं आहे. हे वृत्त खोटं, निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात त्यांनी उभय देशांमध्ये संतुलित व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण व्यापार करार होण्यासाठी दोन्ही देश काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एप्रिल ते जून 2026 या पहिल्या सहामाहीच्या कालावधीत भारताची एकंदर निर्यात 232 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 11% थोडी अधिक सकारात्मक वाढ दिसून आली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यातील एकंदर निर्यात 73 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं नीट 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांच्या ओएमआर शीट्स आणि त्यांचे नोंदवलेले प्रतिसाद neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवार त्यांच्या अर्जाचा क्रमांक वापरून लॉग इन करू शकतात आणि उत्तरांची तुलनाही करू शकतात. पडताळणीनंतर तफावत आढळल्यास उमेदवार संबंधित प्रश्न आणि आपला दावा असलेला पर्याय निवडून विना परतावा 200 रुपये प्रक्रिया शुल्क भरून आक्षेप नोंदवू शकतात. ही सुविधा उद्यापर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत उपलब्ध आहे. उमेदवाराचा आक्षेप योग्य असल्यास शुल्क परत केलं जाईल असंही एजन्सीनं कळवलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आणि आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेनं सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले केले असून त्यामुळे उभय देशांदरम्यानचा संघर्ष वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पिकॅक्स माउंटन नष्ट करण्याची धमकी दिली आहे. या ठिकाणी इराणकडून युरेनियम संवर्धन केंद्र विकसित केलं जात असल्याचा संशय पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांना आहे. दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इराणच्या जहाज वाहतुकीवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. त्याचबरोबर सागरी सुरक्षेचा खर्च वसूल करण्यासाठी या मोक्याच्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या मालावर 20% शुल्क आकारलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. हे निर्बंध केवळ इराणची जहाजं आणि इराणशी व्यापार करणाऱ्या जहाजांनाच लागू असतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी अन्य देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे. इतर देशांच्या व्यापारी जहाजांचा प्रवास विना अडथळा सुरू राहण्याची ग्वाहीही ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपलाच अधिकार असल्याचं इराणनं ठामपणे सांगितलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार सेंट्रल हेडक्वार्टर्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल इब्राहिम झोल्फघारी यांनी इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करू देणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेच्या सैन्याला कोणत्याही देशानं साहित्य आणि रसदीची मदत करणं म्हणजे इराणविरुद्ध युद्ध पुकारणं मानलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केल्याचं माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना संयुक्त अरब अमिरातीच्या 2 टँकर्सवर इराणी क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य 6 जण जखमी झाले आहेत. होर्मुझच्या नाकेबंदीनंतर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्याविषयी चिंता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 9.6% वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं अधिकृतपणे आपली मोहीम सुरू केली. न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताच्या उमेदवारीची घोषणा केली. सध्या जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेचं महत्व वाढलं असून जागतिक शांतता, सुरक्षा आणि समन्यायी विकासाला चालना देण्यासाठी भारताचा शांती हा दृष्टिकोन त्यांनी मांडला. नियम, विश्वास आणि सचोटी या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साध्य करणं हे या दृष्टिकोनाचं ध्येय आहे. पश्चिम बंगालमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला किनारपट्टीवरून बेपत्ता झालेली मासेमारी नौका बंगालच्या उपसागरात उलटल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेत बोटीवरील 9 मच्छीमारांचा मृत्यू झाला असून 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. 15 मच्छीमारांसह शंकरपूर बंदरातून रवाना झालेल्या नौकेचा संपर्क 5 जुलैपासून तुटला होता. तटरक्षक दल, नौदल आणि राज्य यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून ही नाव शोधली. मृतदेहांची डीएनए चाचणी करून ते नातेवाईकांना सोपवण्यात येतील अशी माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री राजेश महतो यांनी दिली आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उप

0: उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील 3 महिला वारकऱ्यांचा काल रस्ते अपघातात मृत्यू झाला. पुण्याजवळ सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. व्हिएतनाममधील फू क्वाक बेटाजवळ पर्यटकांच्या बोटीला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या 15 भारतीय पर्यटकांचे मृतदेह काल भारतात आणण्यात आले. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमांवरील संदेशात ही माहिती दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावातच आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 गडी बाद केले तर सायली सदघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. स्मृती मानधनानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहममध्ये होणार आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असल्यानं कामरूप आणि कामरूप जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची परिस्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:40 झालेली आहे. आता भावधारा कार्यक्रम रवींद्र बिजूर यांना सुरुवातीला ऐकूया.
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 8:40 झाली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शोभा गुरुटू यांनी गायलेलं वंदना विठणकर यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत श्रीकांत ठाकरे यांचं आहे.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
3: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
2: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
3: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: विश्वासाचं ठिकाण,
3: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
4: पोलीस?
5: मिस सीमा?
4: हो बोलते.
5: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
4: पण का? मी
5: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
4: डिजिटल अरेस्ट?
5: 1,00,000 द्या, वाचाल.
4: इतके पैसे?
5: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, तर मुलगा जेल मध्ये जाईल.
4: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
5: अरे
4: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
6: हॅलो मम्मा.
4: हाय.
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आज प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
3: श्रोतेहो, एक निवेदन आहे का? श्रोतेहो, येत्या शनिवारी म्हणजे 18 जुलै 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे हृदयाच्या आजाराचे दिसणारे आणि न दिसणारे लक्षण. कार्यक्रमात मार्गदर्शन करतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वर्घने. श्रोतेहो, छातीत दुखतं, धडधड होतं, बरेचदा आपण थोडं चाललं किंवा पायऱ्या चढल्या तर दम लागतो, कधी कधी अचानक घाम येतो, कधी पाठ दुखतं, पाय सुजतात, कधी जळज होतं तेव्हा असं वाटतं की ॲसिडिटीचा त्रास असेल, कधी श्वास घेण्यास त्रास होतो. आपण हे सामान्य लक्षण म्हणून दुर्लक्ष करतो आणि डॉक्टरांकडे जाण्यास टाळतो किंवा विलंब करतो. पण श्रोतेहो, कधी हे हृदयाचे आजाराचे लक्षण असू शकतात. श्रोतेहो, हृदयाच्या आजाराचे काही लक्षणं दिसतात आणि काही लक्षणं दिसत नाही आणि त्यामुळे कधी धोका देखील संभवू शकतो. तर श्रोतेहो, आपल्याला असा काही त्रास होतो आहे का, काही अडचणी आहेत का, याबद्दल जर काही प्रश्न असतील तर नक्की आपण फोन करून विचारू शकता आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. रेकॉर्डिंग होईल बुधवार 15 जुलै 2026 सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. फोन नंबर आहे 0712225463434. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. मार्गदर्शन करतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वर्घने. विषय आहे हृदयाच्या आजाराचे दिसणारे आणि न दिसणारे लक्षणं. निवेदन संपलं.
4: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
3: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाही तर तू तुझं पाय.
5: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
6: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
5: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
6: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
0: करिअरच्या नव्या दिशा.

महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं संजय चुरमुरे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत सतीश चंद्र मोरे यांचं होतं. आणि या गीतासोबतच सुगम संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नीळकंठ मास्तर या चित्रपटातलं गीत ऐकूया.

लई भारी या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत अजय अतुल यांचं होतं. श्रोते हो, एक निवेदन आहे का? श्रोते हो, येत्या शनिवारी म्हणजे 18 जुलै 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे हृदयाच्या आजाराचे दिसणारे आणि न दिसणारे लक्षण. कार्यक्रमात मार्गदर्शन करतील हृदयरोगतज्ञ डॉक्टर प्रदीप वर्घने. श्रोते हो, छातीत दुखतं, धडधड होतं, बरेचदा आपण थोडं चाललं किंवा पायऱ्या चढल्या तर दम लागतो, कधीकधी अचानक घाम येतो, कधी पाठीत दुखतं, पाय सुचतात, कधी जळजळ होतं, तेव्हा असं वाटतं की ॲसिडिटीचा त्रास असेल, कधी श्वास घेण्यास त्रास होतो. आपण हे सामान्य लक्षणं म्हणून दुर्लक्ष करतो आणि डॉक्टरांकडे जाण्यास टाळतो किंवा विलंब करतो. पण श्रोते हो, कधी हे हृदयाच्या आजाराचे लक्षण असू शकतात. श्रोते हो, हृदयाच्या आजाराचे काही लक्षणं दिसतात आणि काही लक्षणं दिसत नाही आणि त्यामुळे कधी धोका देखील संभवू शकतो. तर श्रोते हो, आपल्याला असा काही त्रास होतो आहे का, काही अडचणी आहेत का, याबद्दल जर काही प्रश्न असतील तर नक्की आपण फोन करून विचारू शकता आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. रेकॉर्डिंग होईल बुधवार 15 जुलै 2026 सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0717225434. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. मार्गदर्शन करतील हृदयरोगतज्ञ डॉक्टर प्रदीप वर्घने. विषय आहे हृदयाच्या आजाराचे दिसणारे आणि न दिसणारे लक्षण. निवेदन संपलं.

0: वन वे तिकीट या चित्रपटातलं गौरव डगावकर आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत आपण ऐकलात. संगीत गौरव डगावकर यांचं होतं.
1: हॅलो
0: हॅलो फरमाईश.
1: हॅलो
0: हॅलो आपली आवाज.
1: मलाही फोन करायचा आहे. मलाही फोन करायचा आहे.
0: कुठे?
1: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
0: वा छान.
1: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
0: 07172254634 या फोन नंबर वर.
1: आता वेळही सांगून दे.
0: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
1: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही.

0: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत।
1: हॅलो,

टाइमपास 2 या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. मराठी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात आता नशिबाची ऐसी तैसी या चित्रपटातलं वैशाली सामंती यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत दिलं आहे प्रवीण कुंवर यांनी.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 10:30 झाले आहेत. श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत सरिता.

श्रोतेहो नमस्कार. गीत सरिता या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी आणि या गीताची पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाववरून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ. चला तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातलं हे गीत.

फटाकडी या चित्रपटातलं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं जगदीश खेबुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत बाळ पळसुले यांचं होतं. या गीताची पसंती कळवली होती औरंगाबादवरून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडीवरून निजाम शेख, नुपूर वरुण साबळे, उद्धव साबळे. गीत सरिता या श्रोत्यांच्या पसंतीच्या कार्यक्रमात लक्ष्मी या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुळकर यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत राम कदम यांचं आहे आणि या गीताची पसंती कळवली आहे शेकापूरबाई, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा इथून. बापूराव बावणे, रत्नमाला बावणे, वाल्मिक बावणे, रंजना बावणे, राकेश बावणे, प्रगती बावणे, संजय बावणे, सरिता बावणे, सय्यद अमिनूर, हबीब शेख, ठेमाजी ठिकरे, गौरव इंदूरकर, वासुदेव झाडे, सुनील चौधरी, किसन कुंबरे, ऋषिराज मिलमिले,

खरा वारसदार या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अरुण पौडवाल यांचं होतं आणि या गीताची पसंती कळवली होती बीड शहरवरून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, रागिनी कदम, पैठणवरून सुरेश जाधव. कार्यक्रमात आता हळदी कुंकू या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी. या गीताची पसंती कळवली आहे घाटंजीवरून सर्वेश, सर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी आणि समस्त गवई परिवार.

साधी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुळकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत आनंद घन यांचं होतं आणि या गीताची पसंती कळवली होती मुक्काम पोस्ट यडगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरवरून अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे ए डी कांबळे, तसंच मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरवरून प्रशिक मेघना तुषार एकता उत्कर्ष कांबळे अरुण येळगुडकर.

0: गीत सरिता हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 11 वाजलेत. विविधा या कार्यक्रमात सॅक्सोफोन वादक अंकुश आमटे यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. विविधा या कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, संगीत म्हटलं की वेगळाच आनंद देऊन जातो. नृत्य, वादन, गायन हे संगीतात येतं. श्रोतेहो, जेव्हा आपण एखादं गाणं ऐकत असतो तेव्हा त्यात वाद्यवृंदाचा तेवढाच वेगळा आनंद आपण घेत असतो. प्रत्येकच वाद्य असेल, बासरी, शहनाई, तबला, संतूर, सतार अशा वेगवेगळ्या वाद्यांचा अनुभव आपण घेत असतो, आनंद घेत असतो. श्रोतेहो, यात सॅक्सोफोन हा देखील एक वेगळाच आनंद देऊन जातो. सॅक्सोफोन हा पितळीपासून बनवलेला एक पाश्चात्य सुशील म्हणजेच हवेने वाजणारं असं हे वाद्य. श्रोतेहो, यात एक माउथपीस असतो ज्यावर रीड बसवलेली असते. हवा फुंकून आणि कळा दाबून स्वर निर्माण केले जातात. सॅक्सोफोन ध्यांच किंवा ऑर्केस्ट्रासाठी वापरले जातात, तरीही आज त्याचा वापर मराठी संगीत आणि चित्रपटांमध्येही बराच वाढलेला दिसतोय. अनेक कलाकार मराठी भावगीते, चित्रपट गीते आणि अभंग सॅक्सोफोनवर वाजवताना दिसतात. तर श्रोतेहो, याच सॅक्सोफोन वादनाचा आनंद आज आपण आपल्या विविध या कार्यक्रमात घेणार आहोत. आणि यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे सॅक्सोफोन वादक अंकुश आमटे सर. अंकुश सर हे हलाकीच्या परिस्थितीतून समोर आलेले. त्यांच्या घरी बँड होता आणि बँडचा प्रवास त्यांचा सुरू असतानाच सॅक्सोफोनचा आनंद त्यांनी घेतलेला आणि बरेच वाद्य ते चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे वाजवत असतात. चला तर दिलखुलास बातचीत करूया आणि ऐकूया त्यांचे सॅक्सोफोनवरचे हे गाणी. अंकुश सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: आपण एका बँड मध्ये काम करता आहात, तर बँड नेमकी केव्हापासून सुरू झाली?
2: 1985 मध्ये माझ्या वडिलांचा बँडचा व्यवसाय सुरू झाला. मी वयाच्या 7 ते 8 वर्षाचा असताना माझ्या वडिलांसंगत जायचा आणि मी ते बघायचा की सगळे कलाकार इन्स्ट्रुमेंट प्ले करायचे, लग्नसराईमध्ये बँड वाजवायचे. परंतु ते सगळं बघत असताना माझ्या मनात एक वेगळी भावना आली. आपणही एक वाजंत्री या परिवारात जन्माला आलो, पण हे काम नक्की करायचं आहे नाही करायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. परंतु आपण या सगळ्यांपेक्षा एक वेगळं एक इन्स्ट्रुमेंट प्ले केलं पाहिजे आणि आपण या सगळ्यांपेक्षा वेगळं एक स्टेज वरती परफॉर्मन्स दिला पाहिजे. आपण बघतात की मोठे मोठे स्टार टीव्हीवर येतात, त्यांचे शो होतात, ते स्टेज वरती परफॉर्मन्स करतात. या माध्यमातून मग माझ्या म्हणी टीव्हीवरती मोहम्मद रफी साहेबांचा वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता. त्या कार्यक्रमात मी बघितलं की फिल्म इंडस्ट्रीज मध्ये एक खूप मोठं नाव आहे, ते मनोहरजी सिंग आहे. आणि या सॅक्सोफोन साठी म्हटलं तर भारतातले देवच आहे आमचे.
1: अगदी अगदी खरंच.
2: मी त्यांना ज्यावेळेस बघितलं, ते परफॉर्मन्स बघितलं, त्यांची ती कला बघितली आणि ते सगळं हृदयाला असं रुतत होते प्रत्येक गाण्याचे बोल. महत्वाचा

0: म्हणजे की तिथे बसलेली त्यांचा कार्यक्रम बघत असणारी जी ऑडियन्स होती, मी तिथे बघितले काही महिलांच्या डोळ्यात त्या गाण्यांच्या शब्दांवरती पाणी येत होतं आणि काही बुजुर्गांच्या पण येत होतं. माझ्याही डोळ्यात पाणी आलं आणि मलाही असं वाटलं की नाही, आपण इन्स्ट्रुमेंट प्ले करत असताना कुठल्या तरी व्यक्तीचा, मग ते महिला असो, पुरुष असो, तरुण मुलगा असो, त्याच्या मनाला कुठेतरी ते लागावं. म्हणजे सरस्वती माताने दिलेले हे जे सप्तमातले जे सर्वात सूर आहे ते प्रत्येक माणसाच्या जीवनाशी जुळले आहे. मग याकडे मी लक्ष देऊन काय केलं, या इन्स्ट्रुमेंटकडे शिकण्याचा प्रवास सुरू केला.
1: सेक्सोफोन वेगळं असं वाद्य आहे. आणि आपण किती वर्षाचे असतानापासून सेक्सोफोन वाजवत आहात?
0: यामध्ये जे तुम्ही सर्वात पहिला जे प्रश्न मांडला की सॅक्सोफोन हे इन्स्ट्रुमेंट वेगळं आहे, तो हो हे खरं आहे. कारण की सॅक्सोफोन इन्स्ट्रुमेंट हे जे आहे हे खरं म्हणजे विदेशी प्रांताचं वाद्य आहे. तुम्ही सांगितल्यानुसार की या चंद्रपूरमध्ये बरेच कलाकार नसेल तर खरोखरच मॅडम या चंद्रपूर शहरातच नाही तर या चंद्रपूर जिल्ह्यात आणि चंद्रपूर जिल्ह्याला जोडलेले जे काही तीन चार जिल्हे आहेत ना, जसं यवतमाळ झालं, वर्धा झालं, गडचिरोली, चंद्रपूर आणि जसं नागपूर, तर नागपूरमध्ये या आधी आर्टिस्ट होते पण यंग पिढीमध्ये म्हटलं तर मी प्रथम. गेल्या या 20 वर्षापासून या सॅक्सोफोनच्या मागे लागलो. सॅक्सोफोन शिकायची इच्छा पण सॅक्सोफोन घेण्याची आपली ऐपियत नव्हती. बाबांची परिस्थिती गरीब होती. असे 7-8 लोकांचा 10 लोकांचा एक छोटा मोठा टुटला फुटला ग्रुप घेऊन व्यवसाय करून आपला परिवार चालवायचे. खूप अशी अनेकदा इच्छा झाली की मला तर हे शिकायचं आहे. बाबांकडे पैसे आहे नाही आहे ही भावना मनात यायची. मग मी कुठेतरी मनाला थांबवलं. बाबांसंग जायचा 7-8 वर्गात असताना, तर मग मी संघ जाता जाता एक मनात विचार आणला की आपण हार्मोनियम तरी शिकाव किंवा कॅशिओ तरी शिकाव. आपण कुठून तरी असं वाद्य एक शिकलं पाहिजे लवकरात लवकर की जेणेकरून त्याच्याकडून आपल्याला 4 पैशाची मदत होणार. माझ्याच वडिलांचा बँड होता तर माझ्याच वडिलांच्या बँड मध्ये मी काय केलं, आमचे जे पूर्वजीक होते ते इन्स्ट्रुमेंट प्ले करायचे, तर मग एकदा मी काय केलं घरी त्याला ट्राय केला तर मला कुठेतरी सरस्वती मातानी हात दिला तर 6 मला समजला. मग मी रेच्या मागे लागलो तर मला रे पण समजला. तर मग ते सारे गमाची पूर्ण एक धून मी तयार केली साधारणतः 15 दिवसात.
1: अच्छा,
0: तिथून मग एक गाणं निघालं होतं मॅडम, त्या पिरियडला खूप चालू होतं, दिल दिवाना बिन सजना के मानेना. तर मी त्या गाण्याला तिथे इन्स्ट्रुमेंट वरती कुठेतरी सारे कामाच्या माध्यमातून ट्राय केलं. तर ते ट्राय करत असताना मला तितकं कळालं. मग ते कळल्यानंतर
1: बेसिक नॉलेज तिथे तुम्हाला येऊन गेलं.
0: मग तिथून माझी सुरुवात झाली. तोच 6 ठेवला आणि त्या 6 पासून मग प्रत्येक गाण्याची सुरुवात केली. मग असं पुढे चालता चालता एक गाणं माझ्या मनात आलं, यू ही तुम मुझसे बात करती हो, याचं मी थोडस मागे गेलो ते पण मला कळालं. मग मी तिथून माझ्या इन्स्ट्रुमेंट वरती खूप पकड मजबूत केली, सुरुवात केली. मग लगेच तिथून एक साधारणतः मला आठवते मार्चच्या एंडिंग मध्ये माझ्या वडिलांचं बँडचं सीझन होतं आणि आमचे जे आर्टिस्ट होते जे खास माझ्या पप्पांकडे काम करायचे त्यांचं निधन झालं. बाबांच्या डोक्यावरती खूप टेन्शन आलं, आता कसं करायचं, मला पुढे लग्नांची काम आहे, माझ्याकडे आर्टिस्ट नाही. मग मी कुठेतरी हिंमत वाढवली. बाबा म्हटलं तुम्ही काळजी करू नका, मी बघतो ते काय करायचं. तर मी ते 4-5 गाण्यांवरती जमवलो. मी ते तुटलं मुटलं मला पण त्या माझे जे काही बुजुर्ग होते कलावंत होते आर्टिस्ट होते त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी मला एक्सेप्ट केलं. त्यांनी मला त्यावेळेस खूप समावून घेतलं. नेमकं म्हणजे आमच्या ग्राहकांना असं वाटलंच नाही की मला इन्स्ट्रुमेंट प्ले करता येत असं त्यांना वाटलंच नाही. ते खूप छान झालं, एन्जॉय झालं, हॅपी झालं.
1: हे हार्मोनियम वर होतं आपलं?
0: हो मॅडम.
1: अच्छा,
0: आणि त्याला असा माईक वगैरे लावून शिना एक स्पीकर मध्ये आवाज वगैरे यायला नाही का, ही सोय होती. मी तिथून खूप मजबूती पकडली आणि मग पुढे निघालो. पुढे निघता निघता 1 गाण्यापासून 4 गाणे, 4 पासून 10 आणि मग मी सुरुवात केली 4 पैसे जमा करण्याची. 4 पैसे जमा करत असताना एक दिवस आईला पैसे दिसले माझ्याकडे. आईने ते पैसे तसेच ठेवले, बाबांना सांगितलं हे तुमचे आहे का, बाबा बोलले नाही. मग याला इतक्या पैशाची काय आवश्यकता, यानं का अशाला पुन ठेवले त्या पिठाच्या डब्याकडे. बाबांनी तितकं काही डोक्यावर घेतलं नाही. बाबांना असं वाटलं का त्याला काहीतरी काम असेल होऊ शकते. त्यांना मला विचारलं, सांगितलं बाबांना. बाबा म्हटलं ते माझी बरीच इच्छा आहे, मला इन्स्ट्रुमेंट सॅक्सोफोन हा शिकायचा आहे म्हटलं. तर मी त्याच्यासाठी नाही का थोडे थोडे मला जे काही टिप मिळतात म्हटलं
1: आणि अर्थजनासाठी जे तुम्हाला मिळत गेले ते तुम्ही ते वेगळे बचत करून ठेवले. बरोबर.
0: आणि बाबांच्या डोळ्यात त्या पिरियडला अश्रू आले. आईला 10 मिनिटांसाठी खूप वेगळं वाटलं की आईच्या भावना वेगळ्या गेल्या होत्या. तो त्याच्या पप्पांसंग जात येतो, तो इतर विसनात आहारी तर नाही चालला माझा पोरगा, असं लपून काम तर नाही करणार किंवा बाबांचे तर पैसे नाही चोरणार.
1: भीती वाटली,
0: आईला भीती वाटली, शंका वाटली. कारण की आम्ही दलित वस्तीमधील आहे ना, की मोठे जाऊन ज्या वस्तीमध्ये लोक दारू बिडी आणि शिक्षणाचा अभाव नाही. हा, आणि बाबांचा 4th वर्गापर्यंत शिक्षण झालं पण बाबांना समजत होतं की या सगळ्या चुकीच्या मार्गावर आपण नाही.

0: लोक. बाबा पण निर्व्यसनी होते आणि बाबांना असं काही आवडत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही तितक्या कठीण परिस्थितीत तितक्या वाईट लोकांमध्ये राहूनही आम्ही आमचं चांगल्या पद्धतीनं जीवनाची सुरुवात केली.
1: परिस्थितीवर नक्कीच आपण मात केली आणि समोर पुढे चालली. बरं, आज आपल्याला किती वाद्य येतात? सर्वप्रथम तर आपण हार्मोनियम संदर्भात सांगितलं, बरेच गाणे वाजवलेत आणि त्यामागे लागलेले, पण आपली इच्छा होती सेक्सोफोनसाठी, तर त्यानंतर मग अजून कोणते कोणते वाद्य आपण वाजवले? सेक्सोफोनची तर इच्छा आपली होतीच आणि प्रकर्षाने ती इच्छा आपण आपल्या घरच्यांना परिवारातील सदस्यांना सांगितली.
0: बरोबर.
1: बाकीचे असे कोणते वाद्य आहेत जे आपल्याला येतात?
0: मी जवळपास 32 इन्स्ट्रुमेंट हे प्ले करतो. यामध्ये माझी सुरुवातच हार्मोनियम पासून आणि कॅशो पासून झाली. त्यानंतर मी बेस ढोलकडे गेलो, बेस ड्रम, ऍक्टोपॅड, इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड झाला, त्यानंतर मग ट्रम्पेट झाला, त्यानंतर युफोनियम झाली, त्यानंतर सफ्रॉना झाला आणि साजा फोन वगैरे झाला. अनेक इन्स्ट्रुमेंटकडे मी वळलो आणि मला तिथून सरस्वती मातेने साथच दिली.
1: बरोबर.
0: मला जो पहिला सहा जे मिळाला तो सहा असा मिळाला की मला पूर्ण सरगमकडेच घेऊन गेला. आतुरत्याने कसं होते मॅडम, एक व्यक्ती इतकी इन्स्ट्रुमेंट प्ले करण्याची इच्छा नसते, पण एक जिद्द होती म्हणा की आपण काहीतरी वेगळं शिकू.
1: बरोबर.
0: आणि सर पण मग मी एक एक इन्स्ट्रुमेंटच्या नंतर असं वळत वळत गेल्यानंतर माझ्याकडे जवळपास 8-9 हजार जमा झाले. आता म्हटलं आपल्याला सॅक्सोफोन घ्यावं लागेल. त्या पिरियडला असं झालं, आम्ही नागपूरला गेलो, स्नेहबंधाला प्रोग्राम होता. त्या कार्यक्रमामध्ये बाहेरून खूप मोठे आर्टिस्ट आले होते आणि तिथे ते इन्स्ट्रुमेंट होतो सॅक्सोफोन त्यांच्याकडे आणि ते त्यांचा इकडे लग्नाचा सोहळा आणि तिकडे त्यांचा परफॉर्मन्स, माझं सगळं सोडून मला नुसती धून ऐकायला आले.
1: अच्छा.
0: तर मी त्या धूनच्या माध्यमातून तिथे पोहोचलो. आता तिथे पोहोचत असताना मला खूप भीती होती, मी खूप लहान माणूस आणि हे सगळे मोठे लोक, तर मला तिथे आज जाऊ देईल का? पण माझं नशीब एवढं चांगलं होतं की मला कोणीच नाही रोखलं, मी तिथपर्यंत पोहोचलो. मी जवळपास 1 तास मॅडम त्यांचं ते सगळं परफॉर्मन्स बघितलं आणि त्यांना सांगितलं माझी पण इच्छा सर तुमच्यासारखं आहे म्हटलं. पण ते बोलले माझ्यासारखं पण यायचं असं तुला बंबईला यावं लागेल म्हणे. नाही येऊ शकत म्हटलं. एका मिनिटासाठी माझं मन कुठेतरी खूप नाराज झालं आणि वळलो. एक लगेच 2 मिनिटानं माझ्या मागे ते आले. वाईट वाटलं का तुला म्हणे? म्हणलं नाही. तू का करतोस म्हणे? बँडचा व्यवसाय, मी बाबांना मदत करतो. मग तू काय प्ले करते म्हणे? सर मी त्यांना सांगितलं, सर म्हटलं आधी हार्मोनियम शिकलो मग कॅशिओ आणि इतकी इन्स्ट्रुमेंट वाजवतो. त्या पिरियडला मी 6 इन्स्ट्रुमेंट शिकलो होतो. माझ्या डोक्यावर हात ठेवला, डोक्यावरती हात ठेवून त्याने मला आशीर्वाद दिला आणि मी तुझ्यासाठी एखादी छोटासा आणि चांगला इन्स्ट्रुमेंट आणि सेकंड हँड मध्ये बघतो असे ते बोलले. तू घ्यायची इच्छा ठेव. हो सर मला शिकायचं आहे म्हटलं. मग त्याने माझ्याकडून माझा ऍड्रेस, चंद्रपूरचा मी राहत होतो तो पत्ता आणि एक डीडी बनवला. झालं बोलणं वगैरे. जवळपास त्याने इन्स्ट्रुमेंट पाठवला मला, म्हणजे मी तिथून सुरुवात केली. तर एकदा कसं झालं, इन्स्ट्रुमेंट हाती घेतलं माझ्या बहिणीचे पाहुणे, फक्त इन्स्ट्रुमेंट माझ्याकडे पाहून त्यांना इतकं वाईट वाटलं, त्यांच्या भावना दुखल्या. तू कधी शिकू नाही शिकत म्हणे. त्यानंतर मनात खूप आत्मविश्वास निर्माण केला. आता आपण हे शिकायचंच, आता हे आपण शिकायचं. आज मी त्यांच्याजवळ ज्यावेळेस उभा असतो ते माझे शो पाहतात आणि इतके सारे इन्स्ट्रुमेंट प्ले करताना बघतो ना, ते नक्की म्हणते अरे मी तुला मजा केलं म्हणलं होतं, तू खूप मनावर घेतलं म्हणे. मला तेच एक अट खूप महत्वाची होती
1: आणि ते म्हटल्यामुळे तुम्ही जिद्दीने पुढे गेले.
0: मी जिद्दीने पुढे
1: गेले. बरं, सेक्सोफोन कुठे शिकलेत मग आपण?
0: मी घरीच शिकलो मॅडम.
1: अच्छा, ते कशा पद्धतीने? कारण थोडंसं कठीण,
0: खूप अवघड आहे मॅडम.
1: बरोबर.
0: ऍक्च्युली त्याला नाही का लागणारी पॅरिसवरून एक रीड येतो, ते बांबू पासून बनली जाते. हा सॅक्सोफोन, सॅक्सोफोनच्या आधी कसं असते की एक छोटासा माउथ पीस असते. या माउथ पीसचं आणि त्या रीडचं या दोघांचं एक कॉम्बिनेशन आहे. बांबू पासून बनलेली जी पत्ती म्हणतो आम्ही मराठी भाषेत, इची चोच जे माउथ पीस आहे ते चोच आणि इची चोच या दोघांचा फक्त अंतर सेम असला पाहिजे. एकही मागे आणि जर पुढे झालं तर तुमचा साऊंड फाटणार, तुम्हाला साऊंड व्यवस्थित नाही येणार, वाजवत असताना इन्स्ट्रुमेंट लिकेज होणार. मग मी ते जुळवलं, ते जुळवूनशी बघितलं तर ते मला व्यवस्थित आवाज आला आणि आपल्या चंद्रपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे या बुक स्टॉल होतं आणि मला इतकं कळालं की एकदा मी दिवाळीच्या समोर आई संग लक्ष्मी माताचा फोटो घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा तिथे मनोहरजी सिंग जी आर्टिस्ट होते सॅक्सोफोनचे त्यांचा फोटो होता. तर मला ते कळलं, मी गेलो त्यांना विचारलं काका म्हटलं ते ऐसे बजाते ना, म्हणलं उनका फोटो था ना यहाँ पे, म्हणलं बड़ा आपको चाहिए क्या? बोले हाँ मुझे चाहिए. म्हणलं कितने चाहिए? मैं देखूंगा फिर लूंगा म्हणलं. एक या तो मग त्याने आवाज दिला बोलवले ते इतका मोठा बंच घेऊन आले. नेमकं मला त्याच्यात काय बघायचं होतं की हे जे माझ्याकडे जी इन्स्ट्रुमेंटला लावायचं आलाय मला सुरुवात करायची आहे ते हे सगळं करतात कसे मला सांगणारं कोणीच नव्हतं. आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेच सॅक्सोफोन प्लेयर नव्हते तर मी ते बघितलं होतं मॅडम तिथे काही इन्स्ट्रुमेंट त्यांच्या ते गड्यात अटकलं होतं असं आणि

0: समोर ते उभे होते. तेव्हा ते मी बघितलं तेव्हा ते चोच आणि ते दोघांचंही मी बघितलं तर समावेश समांतर होतो. मग मी गेलो आणि त्याच पद्धतीनं करून बघितलं, तो पेपर डोळ्यासमोर ठेवला आणि छू छू छू असं करत मग त्यांचे चार फोटो घेतले मी. एक ते होटावरती लावत असताना, एक ते वाजवत असताना आणि एक फोटो होता त्यांचा उजवा हात दाखवून राहिले होते. तर मी त्या चारही फोटोचं एक निरीक्षण केलं की हे बघा म्हटलं, ज्यावेळेस इन्स्ट्रुमेंट ते तोंडात बांधले ते त्यांनी होट आत घेतले असे हात.
1: म्हणजे त्यांची वाजवण्याची पद्धत जी आहे ती आपण त्या
0: मी त्या फोटो मधून पूर्ण डोक्यात घेऊन घेतले. कारण की मला जसं सारे गम असं मी इथे इन्स्ट्रुमेंट प्लेयरच नव्हते तर मला कोण शिकवणार. जिद्द म्हणत होती सॅक्सोफोन शिकण्याची. मी ते चारही फोटोचं एक कॉम्बिनेशन तयार केलं मॅडम आणि त्या चारही फोटो वरून एक निदान लावलं की होऊ शकते म्हटलं असं एकदा करून तर पाहू. मग मी माझ्या घरी दिवाळीला एक आरसा होता छोटासाच होता मॅडम, तिथे उभा झालो. इन्स्ट्रुमेंट सॅक्सोफोनचा बेल्ट नव्हता, लहान बहिणीची सोडणी घेतली त्याच्यावर टाकली ते गळ्यात बांधली आणि त्याच्या समोर उभा झालो. ते जे मी होट आत घेऊन शिण्याच्या वेळेस फूक मारली ना ती इतके जबरदस्त निघाली ना मॅडम की मी सातत्याने जे प्रयास करत

0: होऊ शकते म्हटलं असं एकदा करून तर पाहू. मग मी माझ्या घरी दिवाळीला एक आरसा होता, छोटासाच होता मॅडम, तिथे उभा झालो. इन्स्ट्रुमेंट सॅक्सोफोनचा बेल्ट नव्हता, लहान बहिणीची सोडणी घेतली, त्याच्यावर टाकली, ते गळ्यात बांधली आणि त्याच्या समोर उभा झालो. त्याची मी होट आत घेऊन शिण्याच्या वेळेस फूक मारली ना, ती इतकी जबरदस्त निघाली ना मॅडम की मी सातत्याने जे प्रयास करत होतो महिन्याभरापासून तो एक वेगळा इफेक्ट मिळाला आणि एकदम स्पष्ट. मग मी डोक्यात घेतलं की याला
1: इथून सुरुवात झाली आणि खरंच आपण इतकी मेहनत घेतली, ते अवघड काम आहे, ते तसं म्हटलं तर फार अवघड आहेच आणि ते आपण करून दाखवलं. पहिलं गाणं आपलं सॅक्सोफोनवरचं कोणतं होतं? मग
0: सर्वात पहिलं मी गाणं याच्यावरती शिकलो आहे, ये देश है वीर जवानों का आणि या सॅक्सोफोनचा संबंध कसा. मी जळ होट आत घेऊन जे फूक मारायचा ना, तर फू फू असा करायचा, तर मी त्याला काय केलं, दोनदा रिप केलं.
1: अच्छा.
0: आणि मग त्याला चिंता केलं, त्याच्यातून निघणारा जे आउटपुट होता तो एकदम क्रिअर यायचा. फू असं करता करता करता मग मी काय केलं, मधातली एक त्याची बटन असते ती दाबली, दोन दाबल्या त्या सोडल्या, तर ये देश आहे असा मला शब्द त्याच्यात कळला. मग मी त्याला रिपीट केलं, मी पुन्हा रिपीट केलं, तर मग तो तुकडा मला तिथे मिळाला.
1: अच्छा.
0: तो तुकडा मिळाल्यानंतर काय केलं मॅडम, ये देश हे वीर जवानो का अल मे लोका मस्तानो का, मग त्याच्या पुढचा टोन घेण्यासाठी मी माझा ऑक्सिजन वाढवला.
1: अच्छा.
0: माझं ऑक्सिजन वाढवल्यानंतर ऑटोमॅटिकच माझी तीन बोटं असे समोर उडाली, तितकं माझं कम्प्लीट झालं. मग मी त्याला तिथेच ट्राय केला, वारंवार वारंवार त्याच्या मागे लागून एक गाणं आधी पहिलं कम्प्लीट केलं.
1: अरे वा, खरंच छान. आणि आपली इथून सुरुवात झाली आणि खरंच म्हणतात ना, जिद्द चिकाटी मेहनत आणि त्यासोबत सकारात्मक विचार असेल तर नक्कीच आपण यश आपलं संपादन करू शकतो. बरं, मग जसं बाकीच्या वाद्यांचं आपण बघतो, सतार असेल, तानपुरा आहे, गिटार असेल, याच्यात तार उतरतात किंवा कधी त्या वाद्यांमध्ये आवाजात फरक, ज्यांना संगीताचं ज्ञान आहे त्यांना तर फार कळतच ते. तसं या वाद्यासंदर्भात आपण काय सांगाल?
0: तारांनी वाजणारे जे इन्स्ट्रुमेंट आहे यामध्ये मी असा अनुभव घेतला, त्याला दिलेले काही कॉर्ड्स असतात, एक दोन तीन, त्या कॉर्डलाच कसं असते की त्याचं आणि आपल्या सुरांचं या ताराशी संबंध जोडावं लागते. आपली आत्मातून निघणारा जे शब्द आहे सा, तो आपल्याला त्या ताराला टाईट करून शिने, लो करून शिने, मिडियम ठेवून शिने आणि माध्यम ठेवून शिने, त्याला काय करावं लागते, मग आपण त्याला बोटानी चेक करायचं, ते कसं जायचं, जसं आपण बँजोचे स्वर लावतो,
1: तानपुरामध्ये पण आपण साप साज असा स्वर लावत असतो,
0: स्वर असतो,
1: बरोबर,
0: ते स्वर रचना आहे मॅडम. या एका तारामध्ये तुम्ही जर म्हणजे हा तुमचा साज आला, हा बेस आहे त्याचा, टिंग टांग, म्हणजे हे स्वर मंडळ त्याच्यात तयार करावं लागतं आणि ते तयार झाल्यानंतर काय होतात, आपण आपल्या त्याला आपण म्हणतो की झांज, अशी झांज मारतो. तर एक साथ सगळे पाच तार असतील तर पाच, चार असतील तर चार, यामध्ये काय होते, आपल्याला आपला स्वर सगळं मिळाला की नाही हे अनुभवते आणि मग आपल्या आत्म्यातून निघणारा प्रत्येक स्वर आपण आपल्या बोटाने आणि खास करून त्या तारांमध्ये उतरवतो. ज्यावेळेस त्या तारांमधून उतरतो त्याच्यामधून तो मग सगळा बेस आउटपुट बाहेर येतो.
1: या वाद्यामध्ये किती स्वर असतात? मग सगळे स्वर असतात की?
0: इन्स्ट्रुमेंट कुठलाही असो तो अधुरा नाही, तो सर्व स्वरांचाच तयार झालेला असतो साचा. आता नेमकं कसं होतं की आपण किती स्वर शिकलो, आपण त्याला किती तयार करू शकतो हे आपल्यावरती डिपेंड असते. आता मी साधारण सांगतो, काही काही लोकांना कसं असतात, लहानपणी शिकण्याची इच्छा असते परंतु ते एज्युकेशनमुळे वाढत्या वयीना जिम्मेदाऱ्यांनी कामांनी किंवा
1: राहून जातात,
0: कुठेच त्यांना वेळ नाही मिळत,
1: बरोबर,
0: आणि तो वेळ त्यांचा निघून गेल्यानंतर मग ते रिटायरमेंट होतात
1: आणि मग परत त्याकडे
0: काय करायचं. आता तुम्ही खाली तर तुम्ही बघत असाल आजकाल मोबाईलवरती येते की बरेचसे काकाजी जे असतात वयाचे किंवा काकू असतात, नाही का, ट्रॅक लावून शिणे मोबाईलवरती गाणे म्हणतो, म्हणजे त्यांचं मनोरंजन,
1: बरोबर, तिची आवड त्यांची राहिलेली होती ती तिथे
0: आता पूर्ण करतात. आणि महत्वाचं पहा मॅडम, ते त्यांची आवड क्रिएट करत आहे, ते गाणं कुठे म्हणत आहे त्यांना माहित नाही, स्वर कुठे चालले त्यांना माहित नाही,
1: पण तो आनंद घेतात आहे,
0: ते त्यांच्या जीवनाचा आनंद घेत आहे, जे बालपणी घ्यायचे ते कसं वाटते की आई वडिलांची एक खूप मोठी त्यांच्यावर जबाबदारी, नाही हे सगळं बंद कर, पहिलं तू
1: शिक्षण घे, स्वतःच्या पायावर उभं राहा, हे टप्प्याटप्प्याने करत जात ते राहून जातं कुठेतरी.
0: आणि
1: नक्की जसं आपण म्हणालात की ते जे आवडते त्यांचे छंद आहेत ते पुढे पूर्ण करतात. आपण इतकं छान वाजवत आहात तर नक्कीच बरेच कार्यक्रम आपले होत असतील, तर ते कुठे कुठे होतात आणि चंद्रपूरच्या बाहेर देखील होतात का?
0: हो, मी इन्स्ट्रुमेंट शिकल्यानंतर सर्वात पहिलं नाही का मॅडम, श्याम देश के नाम हा जे कार्यक्रम होता हा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला राहायचा
1: आणि खूप नावाजलेला असा हा
0: नावाजलेला कार्यक्रम. मी या शो मध्ये सुद्धा परफॉर्मन्स दिलं माझा. मी ज्यावेळेस परफॉर्मन्स केलं या शो मध्ये तर बसलेली जी ऑडियन्स होती का आनंद झाला त्यांना की ते खिशातून पैसे काढून माझ्या खिशात माझे दोन्ही हात इन्स्ट्रुमेंट प्ले करत असताना मला यायला नव्हते जमत माझ्या

0: खिशात टाकायचे.
1: अच्छा,
0: हा त्यांचा आशीर्वाद आहे माझ्यावरती, ती प्रेम आहे. सॅक्सोफोन इन्स्ट्रुमेंटच असं आहे मॅडम,
1: खरंच
0: आपल्याला पण अंगावरती काढी
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामधून निघणाऱ्या ज्या धुंस आहे ना, हे महत्वाचं आहे की कंठ, जसं किशोर दादा, लता दीदी, रफी साहब यांना कंठ महा सरस्वतीने दिला होता, त्याच पद्धतीनं कसं असते मॅडम, तुम्ही कुठलंही इन्स्ट्रुमेंट प्ले करत असताना तुमचा कंठ किती गोड आहे हे खूप डिपेंड करते. माझ्या इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून, सॅक्सोफोनच्या माध्यमातून बाहेर पण परफॉर्मन्स दिले.
1: अच्छा, कुठे कुठे?
0: जसं नागपूर झालं, इथे विजयवाडा झाला, करीमनगरला गेलो, त्यानंतर एकदा मी शो गोंदियाला गेलो, अर्धा जिल्ह्यांमध्ये तर जवळपास गेलो.
1: याचा रियाज वगैरे आपण रोज करता का मग, आणि किती तास करतात असं?
0: हो मॅडम, सॅक्सोफोनचा रियाज करणं इतका महत्वाचं आहे जसं एका विद्यार्थ्याला एज्युकेशन करत असताना अभ्यास करणं महत्वाचं आहे. याचा पण अभ्यास रोज करावा लागते. आत्म्याचा भाव तिथे उतरला पाहिजे, आणि ज्यावेळेस तुमच्या आत्म्यातून भाव तिथे उतरतात तर नक्कीच सरस्वती माता तुम्हाला प्रसन्न होते. अडचण होतात, फॅमिलीला पण अडचण होतात, याच्यामधून निघणाऱ्या आवाजापासून त्यांनाही तपलीफ, पण आता कुठेतरी मात करावं लागते. आणि सर्वांनीच मन मोठं करून शी नाही, मला प्रॅक्टिसला वेळ दिला, सर्व गोष्टी सहन केल्या आणि इथपर्यंत आपण पोहोचतो.
1: नक्कीच. आपल्याला या संदर्भात काही पुरस्कार देखील मिळालेले का?
0: हो मॅडम, एक श्याम देशके नाम करून 3 पुरस्कार मिळाले, त्यानंतर शीतलामाता ट्रस्ट तर्फे मला सन्मान आणि चिन्ह मिळालं. जवळपास माझ्याकडे 1/2 आहे मला जागी मिळालेले. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस मी सॅक्सोफोन घेऊन उतरतो तो प्रत्येक जागीच माझा मान सन्मान होतो.
1: नक्कीच, एक वेगळं वाद्य आणि वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करणं सगळ्यांसमोर फार महत्वाचं ठरतं. बरं, हे जे पुरस्कार मिळाले की एक जबाबदारी वाढते.
0: हो
1: बरोबर आहे ना. तर आपलं पुढचं ध्येय काय आहे, म्हणजे अजून पुढे आपल्याला काय करायचं, योजना काय आहेत, काय सांगाल?
0: माझ्या मनात एक प्लॅनिंग चालू आहे. मी काय करतो आता, सॅक्सोफोन वरती ट्रॅकच्या माध्यमातून स्टुडिओ मधून मला गाण्यांच्या तयाऱ्या करायच्या, आणि ते गाणे प्रत्येकांपर्यंत पोहोचवायचे. आता सोशल मीडियाचा वेळ आहे,
1: बरोबर आहे.
0: या माध्यमातून पुढे कसं, कला कौशल्य आपल्या हात आहे पण त्याची ओळख होणं खूप महत्वाची असते, म्हणून मी आता या विचारांवरती आता पुढे चालत आहे. आणि जवळपास येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकांच्या मनापर्यंत माझ्या इन्स्ट्रुमेंट मधून चांगल्यात चांगले गाणे पोहोचव हीच माझी अपेक्षा आहे.
1: खरंच खूप छान सांगितलं सर. आपण आज या क्षेत्राकडे येऊ इच्छितात त्यांना आपण काय सांगाल?
0: सर्वात पहिलं तर माझं प्रत्येकांसाठी एकच मत आहे, तुम्हाला कुठलंही इन्स्ट्रुमेंट जर शिकायचं आहे, तुम्हाला गायकी जरी शिकायची असेल, त्याच व्यक्तीकडे जा ज्या व्यक्तीला त्या गोष्टीचा अनुभव आहे. गुरु बिना ज्ञान नाही. एक मीच असा व्यक्ती होतो की मला स्वयं ते सरस्वती माताच माझी गुरु होती. योग्य जागी कोचिंग लावा, तुम्ही योग्य सरांकडे जा संगीताची माहिती, कारण की तिथूनच तुमची सुरुवात होते चांगल्या पद्धतीने, आणि तुम्हाला सगळ्या स्वरांची माहिती होते. आता माझ्या परिवारात असं होतं, एक माझ्या शरीरात गुण होता, माझे पूर्वजच या कलेचं काम करायचे, त्यामुळे मला त्या सरस्वती मातांनी ऍक्सेप्ट केलं. येणाऱ्या पिढीला माझा एकच उद्देश आहे की तुम्ही कोचिंग क्लासेस घ्या, संगीताची माहिती घ्या, त्याच्यानंतरच पुढे पाऊल टाका.
1: खरंच छान सांगितलं. आणि जसं म्हटलं की गुरु प्रत्येक क्षेत्रात असणं फार आवश्यक आहे, आणि जर स्वतःला जर स्वतःचा गुरु बनायचं असेल तर मग महत्वाचं म्हणजे जिद्द, चिकाटी, मेहनत, सकारात्मक विचार हे
0: एकलव्यासारखं जीवन.
1: अगदी अगदी अगदी.
0: माझ्या बालपणी माझ्या मामांकडे राहायचा मी, माझे सर्वात लहान मामा होते, नेहमी त्यांचं वातावरण त्यांच्या डोक्याचं टेम्परेचर वाढूनच राहतं, माझ्यावरती प्रेमही तितकाच करायचे. पण त्यांना असं वाटायचं आई बाबा जवळ नाही, हा माझ्याजवळ असते, हा कुठल्या वाईट संगतीत नाही गेला पाहिजे, आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मला जे काही माझ्या जीवनात मिळालं हे इतकं सुंदर मिळालं की आज माझा कुटुंब, माझा परिवार हे मी त्यांच्या कर्तृत्वाकडे पाहून, त्यांच्या विचारांकडे पाहून चालतो आहे.
1: अच्छा,
0: हे मला त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली, माझ्या आईकडून, बाबांकडून, त्यांच्याकडूनही इतकी प्रेरणा मिळाली की आपण जीवनात कसं वागाव, आपण आपल्या जीवनात कसं जगाव, आपण उद्या माणूस बनणार आहोत, आपल्या डोक्यावरती जिम्मेदाऱ्या येणार आहे, ह्या आपण कोण्या पद्धतीनं पार पाडाव. माझ्या जीवनातले 2 खूप मोठे माणसं आहे, एक माझे मामा जे यवतमाळला असते सागरकडणेजी, आणि दुसरे माझे आई वडील वामनरावजी आमटे आणि सरस्वती आई. इथपर्यंत माझ्या जीवनाचा प्रवास आहे. शिक्षणाच्या वेळेस खूप कमी वय असते, त्या पिरियडस प्रत्येकाच्या मनात असते की त्यांनी काय केलं पाहिजे. शिक्षण हे खूप महत्वाचं आहे, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले, जो शिकेल तो वाघासारखा डकरेल, आणि ते सत्य आहे. शिक्षण साहेब तुम्हाला का तुम्ही कुठेही उभे राहाल तुम्हाला वाघासारखं डकराला लावेल. पहिलं शिक्षण शिकायचं आणि त्यानंतर संगीत शिकायचं. आपण निर्णय घ्यायचा की आपल्यापासून आपल्या परिवारात अडचण नको. शिक्षण शिकत असताना इन्स्ट्रुमेंटचं परिवारात अडचण होती, कोणाला अभ्यास करायचा असेल तर अडचण होतो. तर प्रत्येकाचाच वेळ झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसं रियाज करता हे स्वतःवर निर्भय करते.

0: अगदी अगदी.
1: तर अंकुशजी, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आला त्यांनी छान गप्पा मारला त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे, धन्यवाद.
2: आणि आकाशवाणीने मला संधी दिली इथे येऊन प्रस्तुत करण्याची, त्याबद्दल मी आकाशवाणी आणि तुमचा भरपूर धन्यवाद आहे म्हणून.

0: तर श्रोते हो, अशा सुमधूर संगीताचा आनंद घेत आपण कार्यक्रमातून निरोप घेऊया. परत आपण भेटणार आहोतच पुढील विविध या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: विविधा या कार्यक्रमात सॅक्सोफोन वादक अंकुश आमटे यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलेत.
0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
0: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
0: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 11:30 होत आहेत. माझी आवड या कार्यक्रमात स्नेहल गाय

0: गायकवाड यांचे विचार आणि त्यांच्या आवडीची गाणी ऐकूया.
1: बालपण, पूर्वीचे आणि आजचे. आजचा विषय आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. आयुष्याच्या पुस्तकात सर्वात जास्त आनंद देणारं पान म्हणजे बालपण. बालपण म्हणजे निरागसता, बालपण म्हणजे निखळ आनंद आणि बालपण म्हणजे भविष्याचा पाया. पण आज काळ बदलला आहे. आपण आता 21व्या शतकाकडे वाटचाल करीत आहोत. तंत्रज्ञानाच्या झगमगाटात आणि आघोरी स्पर्धा यामध्ये आत्ताच्या पिढीचे बालपण झाकोळले गेले आहे. बालपण हे बालपण असते, मग त्यात कसला फरक? पण जरा नीट विचार केला तर आपल्याला खूप तफावत दिसेल. पूर्वीचे बालपण हे अतिशय सुंदर, कलात्मक, क्रीडात्मक होते. पूर्वीच्या बालपणाचा अविभाज्य भाग म्हणजे मैदान होता. खो खो, कबड्डी, विटीदांडू, लगोरी, गोट्या, विषअमृत असे अनेक खेळ सगळे मिळून खेळायचो. यासारख्या खेळांमुळे मुलांचा भरपूर व्यायाम होत असे. भरपूर व्यायामामुळे मुलांना भूकही चांगल्या प्रमाणात लागायची आणि त्यामुळे मुले व्यवस्थित जेवत असत. या सर्व गोष्टींमुळे मुले त्यांच्या वाढत्या वयात काटक आणि सदृढ होती. पूर्वी खेळताना मुलांचा प्रत्यक्ष संपर्क माती, पाणी, दगड, गोटे यांच्याशी यायचा, तर मुले निसर्गाशी जुळलेली होत. पावसात भिजणे, पावसाच्या हात्या पाण्यात कागदाच्या होड्या करून सोडणे, गारा वेचणे, वाऱ्याबरोबर नाचणे, झाडावर चढून कैऱ्या पेरू काढणे, या सगळ्यांमुळे पूर्वीची मुले निसर्गाच्या कुशीत वाढली. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत व्हायची. आजची मुले किंवा आजचे बालपण या उलट आहे. आता मैदानाची जागा फोन, मोबाईलने घेतली आहे. मुले मैदानी खेळ न खेळता मोबाईलवरच गेम खेळण्यात धन्यता मानतात. पूर्वीचे खेळ आता लुप्त होतील की काय असे वाटते. मैदानाऐवजी मोबाईलमुळे मुले आता घरीच एखाद्या सोफ्यावर अथवा बेडवर बसून राहतात. यामुळे स्थूलता वाढत आहे. बऱ्याच मुलांना स्क्रीन पाहून चष्म्याचे ओझे सहन करावे लागत आहे. व्यायामाची कमतरता यामुळे भूक न लागणे किंवा मंदावणे असे प्रकार दिसून येत आहेत. पूर्वीच्या मुलांप्रमाणे आजची पिढी निसर्गाशी जुळलेली दिसत नाही. त्यांना होड्या बनवण्याचा, पावसात भिजण्याचा आनंद कसा घ्यायचा हेच माहीत नाही आहे. बरीच मुले रील बनवण्याच्या नादात खऱ्या सात्विक आनंदाला मुकत आहेत. त्यांची निसर्गाशी असलेली नाळ कमकुवत होत चालली आहे. श्रोते हो, आता माझ्या आवडीचं एक गाणं ऐकूया.
2: Okay, now listen up. We're going to tell you a story. A story about four guys. Ka, Ra, Ma, and Pa.

पूर्वी मुले बैठे खेळही भरपूर खेळत असत, जसे की नवा व्यापार, सापशिडी, बुद्धिबळ, गाण्याच्या भेंड्या, गावांच्या भेंड्या, असे एक की अनेक. मुलांना पूर्वी सवंगडी खूप असायचे. त्यांच्याबरोबर खेळण्यात, गप्पा मारण्यात मुलांचा वेळ सत्कारणी लागायचा. शाळेतला पीटीचा तास असो किंवा मधली सुट्टी, शनिवार असो की रविवार, एखादी सुट्टी सगळ्यांनी एकत्र जमायचे आणि भरपूर खेळायचे. या उलट आता मुले मोबाईलमुळे एकलकोंडी झाली आहेत, त्यांचे मित्र कमी झाले आहेत. पूर्वीसारखे पालकही आजकाल आपल्या पाल्यांना इतर ठिकाणी पाठवताना कचरतात, कारण बदलताळानुसार सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पूर्वीचे बालपण हे मजा अधिक शिक्षण असे होते. आता मुलांना गुणांचे दाखले दाखवावे लागतात. सर्व ठिकाणी आता जीवघेणी स्पर्धा सुरू आहे आणि त्यासाठी शाळा, शिकवणी, इतर क्लास यावरच भर दिला जात आहे. मुलांचे शिक्षण आणि भविष्य इतके सुकर राहिले नाही आहे. दप्तराचे ओझे वाढले आहे, परीक्षा वाढल्या आहेत, त्यामुळे आजच्या पिढीचे बालपण हरवल्यासारखे वाटत आहे. श्रोते हो, पुन्हा एकदा माझ्या आवडीचे एक गीत आपण ऐकूयात.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबा काका आत्या मावशी मामा अशा अनेक लोकांबरोबर नातेवाईकांबरोबर आपण मोठे व्हायचो. मुलांना यामुळे नीतिमत्ता धैर्य माणुसकीचे धडे मिळायचे, संस्काराची शिदोरी मिळायची. गोष्टी सांगणारे आजी आजोबा सोबत असल्याने मुलांना आपोआपच संस्कार आणि सोबत दोन्ही मिळायचे. सुट्टीत मामाच्या गावाला जाणे आणि भावंडांसोबत दंगामस्ती करणे यात एक वेगळीच ऊब असायची. आता विभक्त कुटुंबामुळे मुले अनेकदा एकटी पडतात. पालकांकडे वेळेचा अभाव असल्यामुळे मुले टीव्ही मोबाईलमध्ये गुंतून राहतात. आज मुलांना काहीही हवे असल्यास ते गुगलला विचारतात. युट्यूबच्या विश्वात दंग झाली आहेत. मुलांचा संवाद आता माणसांशी न होता अलेक्सा व सिरीशी होत आहे. गुगलवर माहितीचा डोंगर आहे, पण जगण्याची मुले तिथं सापडत नाहीत. श्रोते हो, माझ्या आवडीचं एक

पूर्वी शाळा म्हणजे आनंदाचे ठिकाण होते. अभ्यास असायचा पण तो ओझे वाटायचा नाही. पूर्वी शिक्षणाचा इतका ताण नसायचा. शाळा, थोडासा गृहपाठ आणि नंतर फक्त खेळ असा दिनक्रम असे. स्पर्धा होती पण ती जीवघेणी नव्हती. पूर्वीचे शिक्षण आनंददायी होते, दप्तर हलके होते आणि मनावरील दडपण कमी होते. आजची मुले 5-10 किलोची दप्तरं घेऊन सकाळी 7 वाजता शाळा, दुपारी ट्युशन, संध्याकाळी अजून कोणता तरी क्लास आणि रात्री होमवर्क या चक्रामध्ये अडकली आहेत. मुलांचा स्वतःचा असा वेळच उरला नाही. मुलांच्या आयुष्यातून निवांतपणा हा शब्दच गायब झाला आहे. आपण मुलांना माणूस बनवण्याऐवजी मार्क्स मिळवण्याचे मशीन बनवत आहोत का, हा प्रश्न पालकांना विचारण्याची वेळ आली आहे. मुलांचा नैसर्गिक विकास कुठेतरी खुंटत चालला आहे. या जीवघेण्या स्पर्धेत मुलांची स्वतःची आवड, त्यांची कल्पकता कुठेतरी दडपली जात आहे. पूर्वी घरचा सकस आहार, पालेभाज्या, इतर सणासुदीचे पदार्थ मुलांच्या आरोग्याचे गुपित होते. घरच्या सकस आहारामुळे मुले निरोगी व सुदृढ असत. प्रतिकार शक्ती त्यांच्यामध्ये चांगली होती. सणासुदीला बनणाऱ्या पदार्थांचे महत्व आणि त्याची ओढ वेगळीच असायची. आता मुले जाहिरातींच्या दुनियेमुळे पिझ्झा, बर्गर, इन्स्टंट नूडल्स यांच्या आहारी गेली आहेत. जंक फूडच्या प्रभावामुळे मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या लहान वयातच उद्भवताना दिसतात. मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत चालला आहे. आजच्या मुलांमध्ये प्रतिकार शक्ती कमी होत आहे. सणासुदीच्या पदार्थांचे अप्रूप कौतुक पूर्वी इतके आता राहिले नाही आहे. श्रोते हो, पूर्वी सण, उत्सव प्रत्यक्ष साजरे करणे, त्याची तयारी करणे, या सर्वांचा उत्साह काही वेगळाच होता. जसे की घर सजवणे, रांगोळ्या काढणे, घरी होणाऱ्या पदार्थात आपला हातभार लावणे, हे सगळे मुलांना गमतीशीर वाटायचे. दिवाळीचे पदार्थ असो की उन्हाळ्यातील वाळवण, मुलांचा खारीचा वाटा असायचा. आपल्या लहानपणी आपण सणासुदीला नवे कपडे

एकमेकांना आवर्जून भेटायला जायचो. संक्रांतीला तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणत तिळगुळ वाटण्याचा आनंद, दसऱ्याला सोने घ्या सोन्यासारखे राहा म्हणत आपट्याची पाने वाटण्याचा उत्साह अवर्णनीयच. तिळाची वडी मिळाली की ती बाजूला काढून ठेवणे, आपट्याचे मोठे पान मिळाले की त्याला सोनेरी स्प्रे मारून आठवण म्हणून वहीत ठेवणे, वा हे छोटे आनंद किती मोलाचे होते. पूर्वी हदगा, भोंदला, चैत्र गौरी, गणपती गौरीमध्ये रिंगण धरून म्हणण्याची गाणी, फुगड्या, झिम्मा असे अनेक वेगवेगळे खेळ असायचे. आजकाल हे सर्व इतिहास जमा झालेले दिसतात. पूर्वी वर्षात दोन वर्षातून ट्रीप असायची, त्याची काय ती आतुरता. तीन चार महिन्यांमधून एखादा सिनेमा आणि वर्षातून एकदा सर्कस अथवा जादूचे प्रयोग, काय अफलातून होते सर्व. श्रोते हो, आता पूर्वीसारखे सण आहेत पण ते साजरे करण्याची पद्धत बदलत चालली आहे. आधुनिकतेमुळे जग जवळ आले आहे हे खरं आहे, पण माणसे दुरावत चालली आहेत. इन्स्टंट फूडच्या चक्रात घरगुती पदार्थ मागे पडत आहेत. एकमेकांना भेटणारी माणसे आता मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. सण साजरा करण्यापेक्षा तो दाखवणे हे जास्त हाय प्रोफाईल वाटत आहे. त्यामुळे आजच्या मुलांमध्ये छोटे छोटे आनंद कसे घ्यायचे किंवा ते कसे निर्माण करायचे हे त्यांना जमत नाहीये. करमणुकीची साधने अनेक प्रकारे उपलब्ध असल्याने त्यांना सर्कस, जादू यामध्ये रस उरलेला नाही. इन्स्टाला स्टोरी ठेवणे, व्हॉट्सअपवर स्टेटस अपडेट करणे या चक्रव्यूहात ती अडकली आहेत. श्रोते हो, तंत्रज्ञान वाईट नाही, इंटरनेट प्रगतीसाठी आवश्यकच आहे, पण तंत्रज्ञानाचा दास होण्यापेक्षा त्याचा वापर करून आपण समृद्ध व्हायला हवे. आजची मुलेही निश्चितच हुशार आहेत, चाणाक्ष आहेत, सगळ्या गोष्टी लवकर आत्मसात करण्याची, नवे काही शिकण्याची ओढ असणारी, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारी ही आत्ताची पिढी आहे. अशा पिढीचे पालकत्वही आपल्याला सुज्ञपणे करता आले पाहिजे. या पिढीला योग्य मार्गदर्शन, स्क्रीन वापरताना वेळेचे बंधन घातले की आपल्याला योग्य परिणाम दिसून येतील. तंत्रज्ञानासोबत त्यांना माणूस म्हणून आपण कसे जगावे हे पालकांनी आवर्जून सांगितले पाहिजे. आपल्या मुलांना पुरेसा वेळ, भरपूर प्रेम, विश्वास दिला की आपली मुले म्हणजेच आजची पिढी ही विकसित, सोबतच सर्व गुण संपन्न पिढी बनेल. तंत्रज्ञानामुळे आपल्या मुलांचे माणुसकीशी आणि निसर्गाशी नाते तुटता कामा नये. शेवटी कृष्णाने म्हणलेच आहे की परिवर्तन संसार का नियम है. हे परिवर्तन होत असताना, जग झपाट्याने पुढे जात असताना आपण आपल्या मुलाचा हात घट्ट धरावा, म्हणजे तो या प्रवाहात वाहून नाही जाणार आणि आपल्या मार्गदर्शन आणि योग्य साथीमुळे त्याची उत्तम प्रगतीही होईल आणि त्याचा विकासही. बदल तर होत राहणार, आपण सर्व गोष्टींचा उत्तम मेळ घातला पाहिजे. चला तर आपल्यासारखेच आपल्या मुलांचेही बालपण सुंदर करूया.

माझी आवड या कार्यक्रमात स्नेहल गायकवाड यांचे विचार आणि आवडीची गाणी आत्ताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुती का आपुलकिया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुती का आपुलकिया घरात.

0: अरे बाप रे, काय झालंय का लोकांना कळत नाही.
1: अरे काय झालं हा, तुला काही पेपर वाचता वाचता कसला धक्का बिक्का बसला की काय? कोणी धक्का दिला तुला?
0: पेपरने नाही दिला धक्का, माणसांनीच दिलाय.
1: म्हणजे काय?
0: आता हीच बातमी बघ, हे बघ, हे दुसऱ्या पानावरती आहे. एका किरकोळ कारणावरून मारामारी. आता हे वारंवार घडतंय ग, कुठे रस्त्यावर, कुठे रेल्वेत, कुठे पार्किंगवरून. मला तर वाटतं की माणसं आता एवढ्या तेवढ्या कारणावरून भडकायला लागलेली आहेत.
1: अगदी खरे. पूर्वी लोक म्हणायचे की राग आला की माणसाने 10 आकडे उलटे मोजावेत. पण आता लोक 10 आकडे मोजण्याच्या आधीच 10 लोकांना खाऊ का गिळू अशा नजरेने बघतात.
0: हा ना, लोकांना राग आला की आवडताच येत नाही बघ.
1: आता कालचीच गोष्ट, बाजारात गेले होते, तिथे दोघ जण हमरी तुमरीवर आले होते.
0: बापरे, कशावरून?
1: कोथिंबिरीवरून.
0: काय काय कोथिंबिरीवरून?
1: होय.
0: काही काय बोलतेस तू?
1: अरे कोथिंबिरीची जुडी आधी कुणाला द्यायची याच्यावरून भांडण सुरू झालं. ते थेट मारामारीवर आलं. बिचाऱ्या भाजीवाल्याची तिथल्या तिथेच कोशिंबीर झाली अक्षरशः.
0: होणारच ग. मला काय वाटतं माहितीये का सुखदा, लोकांची सहनशक्ती फार कमी झालेली आहे. त्यात त्यांच्याकडे वेळ सुद्धा कमी झालेला आहे.
1: प्रत्येक गोष्ट इन्स्टंट, आज आत्ता ताबडतोब अशी हवी असते सगळ्यांना. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल लगेच उघडला पाहिजे. उभं राहिलो की लिफ्ट तात्काळ आली पाहिजे. सिग्नल लगेच सुटला पाहिजे. आणि जरा जरी मनाविरुद्ध झालं की लोकांच्या रागाचा पारा एकदम चढतो. असं का झालंय हेच कळेना असं झालंय बघ.
0: आता पूर्वी बघ कसं, पोस्ट कार्ड होती. पोस्ट कार्ड मिळायला 1-1 आठवडा लागायचा आणि लोक अगदी आतुरतेने वाट बघत असायचे. कारण त्या बोटभर पत्रात माया ओसंडून वाहत असायची. नाती टिकून राहायची ग. त्यात घरातल्या मांजरापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाप्रती प्रेम असायचं. आता काय, सगळं फास्ट झाल्यामुळे आपण पाठवलेल्या मेसेजला 2 मिनिटं जरी उशीर झाला तरी पुढचा प्रश्न तयार असतो, का रे रागवलास का.
1: आणि शिवाय नेटिक आली आणि उत्तर नाही दिलं तरी लोक अस्वस्थ होऊ लागतात. मला कधी कधी असं वाटतं की आपण संवादात्मक राहिलो नाही होत, आपण प्रतिसादात्मक होतोय की काय.
0: खरंय ग. मला ना सुखदा माझ्या लहानपणीची एक घटना आठवली. म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि शेजारच्या काकांच्या खिडकीला चेंडू आदळला, काच फुटली. मी थरथरत त्यांच्या दारात गेलो. काका बाहेर आले. मी म्हटलं, काका सॉरी, माझ्याकडून

0: चूक झाली तर काका आपले 2 मिनिटं शांत राहिले. मग म्हणाले, अरे ठीक आहे, आता पुढे लक्षात ठेव म्हणजे झालं. कुठेही आरडाओरडा नाही, चिडचिड नाही, विषय संपवून टाकला काकांनी.
1: आजच्या काळात असं काही घडलं असतं तर
0: आधी व्हिडिओ झाला असता. आणि मग सोसायटीच्या ग्रुप वरती मेसेज वगैरे. आणि मग ते सल्ले नको इतके, आणि चेंडू तिथेच अजून पडलेला.
1: खरंय, राग ही भावना चुकीची नाहीये, पण ती भावना व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असू शकते. रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरू शकतो.
0: करेक्ट.
1: माझी आजीकीने एक गोष्ट सांगायची. एकदा एका साधून शिष्याला विचारलं, तुझ्या हातात निखारा धरला तर सर्वात आधी कोण भाजेल? शिष्य म्हणाला, मी. साधू म्हणाले, राग तसाच असतो, दुसऱ्यावर फेकायच्या आधी तो तुम्हालाच भासतो. आजकाल लोक आधी उत्तर देतात आणि नंतर विचार करतात.
0: हो, आणि नंतर असंही म्हणतात, अरे माझा तो हेतू नव्हता बरं का.
1: हेतू कधीच नसतो, पण रागाच्या भरात वापरलेले शब्द परत घेता येत नाहीत ना. तुला ती अमेरिकन वक्त्याची गोष्ट आठवत असेल.
0: कुठली गोष्ट?
1: एका महिलेने त्यांना त्यांचं भाषण आवडलं नसल्याबद्दल अत्यंत कठोर भाषेमध्ये पत्र लिहिलं होतं.
0: बरं,
1: त्यांना त्याचा राग आला. आता या महिलेला तितकंच खरमरीत उत्तर द्यावं म्हणून ते पत्र लिहायला बसले, पण काहीतरी दुसरं काम आलं, त्यामुळे या पत्राचं उत्तर आठवड्यानं दिलं गेलं. त्यांनी दिलेल्या उत्तरात राग व्यक्त न करता भाषणातल्या चुका दाखवल्याबद्दल त्यांनी आभार मानले होते.
0: आठवली, आठवली ही गोष्ट. राईट, परवाच जागतिक लोकसंख्या दिन झालं ना. लोकांच्या कमी होणाऱ्या संयमाशी याचा काही संबंध असेल का ग? म्हणजे बघ ना, लोकसंख्या वाढली, गर्दी वाढली, गाड्या वाढल्या, मोबाईल वाढले,
1: आणि सोबतच माणसा माणसातलं अंतरही वाढलं.
0: आणि म्हणून ना मला रेडिओ अजूनही आवडतो बरं का. तो ओरडत नाही, तो बोलतो. योग्य फ्रिक्वेन्सी पकडली की तुमच्याशी संवादही साधतो.
1: वा, खरंच. अरे बेल वाजली, आता कोण आलं असेल? दार उघडतोस का रोहित?
0: अगं तूच उघड ना सुखदा, मला कंटाळा.
1: मुलखाचा आळशी आहे. आले आले. ये.
2: हॅलो. अरे एवढे गंभीर चेहरे का? सकाळी सकाळी चहा कमी झाला वाटत.
0: चहा आहे, पण वेळ जरा कडक आहे.
2: म्हणजे?
1: अगं आज की नाही रागावर चर्चा चालली.
2: अरे वा, मग मी अगदी योग्य वेळी आले. तर कालच ऑफिसमध्ये एक भन्नाट प्रकार घडला.
0: काय काय झालं तरी काय सांग ना.
2: आमच्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये 2 जणांचा वाद सुरू झाला. कारण काय माहित आहे?
1: गाडीला धक्का वगैरे लागला असेल.
2: नाही नाही नाही, अजिबात नाही. माझ्या जागेवर तू गाडी का लावलीस म्हणून भांडण सुरू झालं. आणि थेट मारामारीवर आलं. आणि आवाज असा जणू 2 देशांचं युद्ध सुरू आहे.
0: बापरे. मग
2: सिक्युरिटी आली, ऑफिस मधले लोक जमा झाले. शेवटी कळलं, गाडी चुकीच्या जागी उभी करणाऱ्याला माफी मागायची होती. पण राग इतका पुढे गेला की माफी मागायलाच उशीर झाला.
1: हेच ना, अहंकार आणि राग ही जोडी की नाही फार धोकादायक आहे.
0: मला एक गोष्ट कायम वाटते की रागाचं कारण मोठं नसतं, आपण त्याला मोठं करतो.
2: अगदी. मध्यंतरी पावसामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. एक जण हॉर्न वाजवत होता. मी विचार केला, समोरचा रस्ता हॉर्नने मोकळा होणार असेल तर मी दिवसभर हॉर्नच वाजवत बसेन.
1: जसं काही हॉर्नला घाबरून सिग्नल हिरवा होणार आहे की नाही.
0: हो, आणि पाऊस पडला की आपण सगळेच कसे घाईत असतो. सगळे म्हणजे त्यात समोरची व्यक्तीही येते हे मात्र विसरतो आपण.
2: खरंय, अगदी खरंय. आपण दुसऱ्याच्या जागी उभं राहून विचारच करत नाही.
1: माझ्या बाबांचं एक वाक्य अजून लक्षात आहे.
0: काय ग?
1: ते म्हणतात, राग आला की समज वाढवावी, आवाज नाही.
0: वा वा वा वा, हे तर फ्रेम करून लावावं असं वाक्य आहे आपल्या घरामध्ये.
2: आणि आमचे आजोबा म्हणायचे, तुझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे की तुझा राग ते ठरव. माणूस हवा असेल तर 2 पावलं मागे जायची तयारी हवी. अर्थात अन्याय होत असेल तर तो सहन करायचा नाहीच.
1: खरंच आजकाल जिंकण्याची घाई इतकी आहे ना की या घाई समोर माणुसकी, प्रेम, करुणा, सहानुभूती ह्या भावना हरवत चालल्या.
0: तर काय, आणि मोबाईलचं कव्हर पडू नये म्हणून आपण जपतो. नात्यांना मात्र उरखडे पडले तरी चालतात. काय गंमत आहे ना.
2: आज तुमच्या डायलॉगची गाडी भारी सुटलेली दिसते.

0: विषयच तसा आहे ना. पण एक कबुली देतो हा, काय आहे की मला सुद्धा कधी कधी कधी कधी राग आवरत नाही.
1: कधी कधी म्हणजे आपल्या घरामध्ये रोज दुर्वास किंवा जबनगदीचे अवतार असतातच आसपास.
0: हो हो खरंय. पण हल्ली मी एक नियम केलाय, राग आला की आधी आपण शांत व्हायचं, बोलायची घाई करायची नाही.
2: कारण अति घाई संकटात नाही.
1: काही प्रश्न की नाही सोडून द्यायचे असतात.
0: हो आता बघ ना, पूर्वी सुद्धा भांडणं व्हायची पण संध्याकाळी चल चहा घे जेवायला चल म्हणून प्रेमाने साथ घालणारी सुद्धा आपलीच माणसं असायची. आता काय, ब्लॉक, अनफ्रेंड, ग्रुप मधून काढून टाका सगळे एका क्षणात.
1: एकदा की नाही आमच्या शेजारच्या काकू आणि आई यांच्यात जरा थोडस काहीतरी बोलात आली.
0: बापरे,
1: दोन दिवस बोलणं बंद. तिसऱ्या दिवशी आईला ताप आला.
0: बापरे.
1: आणि त्यात समोरच्या काकू जेवणाचं ताट घेऊन दारात हजर झाल्या. मी म्हटलं तुमचं तर भांडण झालं होतं ना, तर त्या काकू म्हणाल्या भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आली
0: आहे. खरंच काय सुंदर विचार आहे ग, भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आली आहे. क्या बात आहे.
1: अगदी बरोबर. ते गाणं नाही का, हीच मुची प्रार्थना.

0: गाव आहे.
1: वा किती सुंदर आहे. पण एक सांग, मला तर सोशल मीडियाची भीतीच वाटते.
0: का ग?
1: कारण तिथे चेहरा दिसत नाही, फक्त शब्द दिसतात. आणि शब्दांना चेहरा नसला की ते जास्त धारदार होतात.
0: खरंच माणूस समोर असला ना की आपण जरा जपून बोलतो, स्क्रीन समोर असलो की मग काय शब्दांचा ब्रेक सुद्धा फेल होऊन जातो.
2: म्हणून मी एक नियम केलाय, रागारागात मेसेज टाईप करायचा नाही, केला तरी पाठवायचा नाही, फोन थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा. आणि माझा अनुभव असा आहे की थोड्या वेळाने अर्ध्याहून अधिक मेसेज मीच डिलीट करून टाकते.
0: ओ क्या बात आहे, म्हणजे मोबाईलने नाही तर शहाणपणाने डिलीट फॉर एव्हरीवन.
1: आणि पाऊस सुरू झाला की चिडचिड अजून वाढते. ट्रॅफिक, उशीर, चिखल, रांगा, गाड्या लेट.
0: पण त्यात सुद्धा गंमत असते ग. काल ना एक गृहस्थ रिक्षावाल्यावर ओरडत होते, तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणाला, अहो बाबा तुम्हीच तर मला काल सांगितलं होतं ना की मोठ्यानं बोललं की माणूस मोठा होत नाही म्हणून. हे ऐकल्यावर एका क्षणात ते शांत झाले.
2: कधी कधी की नाही लहान मुलं सुद्धा आपल्याला फार शिकवून जातात.
0: माझ्या एका मित्राच्या मुलाने एकदा विचारलं, काका रागाचा रंग कोणता? मी म्हटलं लाल. तर तो म्हणाला मग प्रेमाचा रंग कोणता? त्यावर मी काही बोललोच नाही. त्यावर तो म्हणाला, काका सोपं आहे, इंद्रधनुष्य.
1: अरे वा काय गोड विचार आहे.
2: खरंच आहे. म्हणूनच मुलं भांडतात आणि 5 मिनिटांनी पुन्हा एकत्र खेळतात. मोठी माणसं मात्र 5 मिनिटांच्या भांडणाला आयुष्यभर सांभाळून ठेवतात.
0: मला असं वाटतं ना की आपण क्षमा करायलाच विसरलेलो आहोत.
1: आणि क्षमा मागायलाही. आय एम सॉरी म्हणणं इतकं कठीण का वाटत असेल?
2: कारण अहंकार मोठा झाला आणि माणूस लहान.
0: आपण आज जरा तात्विक बोलतोय का? काहीतरी गोड खायला पाहिजे म्हणजे मग जरा
2: काय संबंध आहे का? म्हणजे गोड बोलण्यासाठी गोड खाल्लंच पाहिजे असं काही नसतं.
0: तर पूर्वी बघ, गावामध्ये एखाद्या बसची वाट अर्धा अर्धा तास आपण पाहायचो, कोणी सुद्धा चिडायचं नाही. आणि आता लिफ्टला 30 सेकंद उशीर झाला तरी बटनावर 10 वेळा बोट पडतात.
1: ते लिफ्ट सुद्धा विचार करत असेल, एकदाच दाबलं बटन तरी मी येणारच आहे.
0: काय आहे की गर्दी वाढली की चिडचिड वाढते, पण गर्दीत सुद्धा माणूस की टिकवणं आपल्याच हातात आहे.
2: काल लोकल मध्ये एक छान प्रसंग पाहिला. एक आजी उभ्या होत्या, सगळे मोबाईल मध्ये गुंग होते. आणि तेवढ्यात एक 9वी 10वीतला मुलगा उठला आणि म्हणाला, आजी इथे बसा.
1: वा, त्या मुलाने खऱ्या अर्थाने माणुसकीची शिकवण दिली. लोकसंख्या वाढली म्हणून माणुसकी कमी व्हायलाच हवी असं काही नियम नाही.
0: आपण लोकसंख्येची चर्चा फक्त आकड्यांमध्ये करतो, पण प्रत्येक आकड्यामागे एक माणूस असतो, त्याच्या भावना असतात, त्याचाही दिवस कदाचित कठीण गेलेला असतो.
2: आई नेहमी सांगते नाही का, समोरच्याची चप्पल घालून 2 पावलं चालून बघ आणि मग रागाव त्याच्यावर.
1: वा वा मस्त.
0: आपल्याला आजकाल स्पेस हवी असते, पण दुसऱ्याला थोडीशी सुद्धा जागा द्यायला आपण तयार नसतो, म्हणजे रस्त्यावर, रांगेत, संवादात आणि नात्यात सुद्धा.
2: आणि म्हणूनच बरेचदा लोकांना पार्किंग मध्ये जागा मिळते पण मनात मिळत नाही.
0: क्या बात आहे.

0: आणि म्हणून आज आपण एक छोटासा संकल्प करूया.
1: कसला रे?
0: या आठवड्यात कोणत्याही अनोळखी माणसाशी बोलताना उगाच आवाज चढवायचा नाही.
1: बर.
0: म्हणजे असा रांगेत आणि रांगेमध्ये थोडासा संयम ठेवायचा, वाहतुकीमध्ये हॉर्न कमी वाजवायचा आणि घरच्यांशी बोलताना मोबाईल कडे नाही, त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचं शर्वरी.
2: हा संकल्प फक्त एका दिवसाचा नको, सवयीचा हवा.
1: कारण कोणताही समाज हा लोकसंख्येनं प्रगल्भ होत नाही तर माणुसकीने होतो.
0: करेक्ट. आणि राग कमी झाला

0: फक्त एका दिवसाचा नको, सवयीचा हवा.
1: कारण कोणताही समाज हा लोकसंख्येनं प्रगल्भ होत नाही, तर माणुसकीने होतो.
2: करेक्ट. आणि राग कमी झाला की घर कसं मोठं वाटतं, नाही का? दिवसभर कितीही धावपळ झाली तरी दिवसाचा शेवट कसा गोड, म्हणजे चहानी निदान व्हायला हवा.
0: आणि गप्पांनी हल्ली एक गोष्ट जाणवते, आपण एकाच घरात राहतो पण निवांत बसून बोलतच नाही.
1: अगदी. प्रत्येकाच्या हाती मोबाईल, एकाच खोलीत चार माणसं पण चार वेगवेगळ्या जगामध्ये असतात.
2: गंमत बघ, पूर्वी घरामध्ये एकच फोन असायचा, सगळे मिळून बोलायचे. आता प्रत्येकाकडे फोन आहे पण बोलायलाच वेळ नाही.
0: खरंच. आणि म्हणूनच कदाचित मनातलं साचत राहतं, मग एखाद्या क्षुल्लक कारणावरून बाहेर पडतं.
1: म्हणजे रागाचं खरं कारण ते कारण नसतंच.
2: अगदी. राग हा बरेचदा थकव्याचा असतो, तणावाचा असतो, किंवा न बोललेल्या शब्दांचाही असतो.
0: म्हणूनच मानसशास्त्रज्ञही सांगतात, राग व्यक्त करण्यापूर्वी त्या मागची भावना ओळखा. कदाचित तुम्हाला राग आलेलाच नसतो, तुम्ही फक्त थकलेले असू शकता.
2: खरंच किती मोठा अर्थ आहे यामध्ये.
0: म्हणूनच बहुत हसणारे लोक जास्त जगतात असं म्हणतात.
2: त्याचं कारण माहितीये का तुला?
0: काय?
2: हसताना चेहऱ्याचे कमी स्नायू वापरावे लागतात आणि रागावताना जास्त.
1: म्हणजे हसणं स्वस्त तरीही आरोग्यदायी, राग महाग आणि तब्येतीसाठी वाईट.
2: हो, आणि आजकाल महागाई एवढी आहे की राग परवडतच नाही.
0: चला, कोणी हॉर्न वाजवला तर शिवी द्यायची नाही. रोहित दादा ऐकतोयस ना?
2: ऐकतोय. आणि घरातल्या माणसांनी चूक केली तर आधी समजून घ्यायचं, आणि राग आला तर उत्तर देण्याआधी एक ग्लास पाणी प्यायचं.
1: यात आणखी एक गोष्ट जोडते, कुणाचं तरी मनापासून कौतुक करायचं.
2: एकदा काय, 10 वेळा करी.
0: आणि घरात रोज 10 मिनिट मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी बोलायचं.
2: अरे बापरे, ठीक आहे. कारण घरामध्ये संवाद असेल तर समाजात वाद कमी होतील ना. घरात संयम असेल तर रस्त्यावर राग कमी होईल, आणि घरात आपुलकी असेल तर जगणं थोडं अधिक सुंदर होईल, नाही का?
1: वा वा, किती छान सांगितलंस. चला आता तुला आणखी एक पक्कड चहा देते.
2: म्हणूनच तर मी हे सगळं म्हटलं. मज्जा येणार. आण लवकर.
0: खरंच, आपण जग बदलू शकत नाही पण आपला स्वभाव बदलू शकतो, आणि प्रत्येक बदल आपल्यापासूनच सुरू होतो.
2: आणि म्हणून आजपासून राग कमी, चहा जास्त.
1: वा, चहा सुद्धा प्रमाणातच मिळेल बरं.
2: बरं, ठीक आहे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत आज आपण ऐकणार आहोत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेखरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेयो नमस्कार. आजारी पडल्यानंतर आधी आपण घरगुती उपाय करून पाहतो. त्यांनी जर का फार गुण आला नाही तर मग डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे जाताना सुद्धा आता आपल्याला अनेकविध पर्याय उपलब्ध असतात. आजाराच्या तीव्रतेनुसार आपण ॲलोपॅथी निवडायचं, आयुर्वेदिक की होमिओपॅथी असंही ठरवतो. फॅमिली डॉक्टर आजकाल कमी होत आहेत, परंतु त्यांचीही अतिशय आवश्यकता आहे. किंबहुना फॅमिली डॉक्टरप्रमाणे आपल्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुठच्याही पॅथीच्या डॉक्टरांचा आपल्याला मोठा आधार मिळू शकतो. आज आपण आमंत्रित केलं आहे होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर वैशाली अशोक भिडे यांना. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर वैशाली भिडे या गेली 17 वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहेत. अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि आरोग्यसेवा ही आर्थिकदृष्ट्या वंचितांना देण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील असतात. अनेक धर्मादाय शिबिरं आयोजित करतात. होमिओपॅथीविषयी त्यांची 2 पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग 1 आणि भाग 2 असे त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. यापैकी अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग 1 या पुस्तकाला गोल्डन बुक पुरस्कार मिळालेला आहे. आज आपण काही गैरसमज दूर करण्याचा आणि होमिओपॅथी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वैशाली एक तरुण डॉक्टर आपल्यासोबत आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. खूप आनंद आहे वैशाली.
1: थँक्यू.
0: होमिओपॅथी या शब्दापासून आपण सुरुवात करूया. होमिओ आणि पॅथी असे 2 भाग असतील ना?
1: होय होय. यातला पहिला होमिओ जो आहे त्याचा अर्थ आहे सिमिलर, आणि पॅथी म्हणजे पॅथॉस म्हणजे आजार किंवा सफरिंग. तर याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आपल्याला जेव्हा एक पेशंट सेट ऑफ सिम्पटम्स देतो तर आपण जे औषध शोधणार आहोत असं औषध आहे की त्या सिम्पटम्स सिमिलर सिम्पटम्स तयार करणारं औषध आहे एका नॉर्मल माणसामध्ये.
0: बरं.
1: त्यामुळे होमिओपॅथी असं येतं. जसं उदाहरणार्थ आपण जेव्हा सपोज डायरियासाठी कुठे गेलो किंवा कॉन्स्टिपेशन अगदी कॉमन त्रास आहे तर युजली आपल्याला असं औषध दिलं जातं ज्यांनी इंटेस्टाईनची मोटिलिटी वाढते आणि डायरिया होतो किंवा लूज स्टूल्स होतात. होमिओपॅथीमध्ये आमचं वेगळं आहे. आम्ही ज्या औषधामुळे टेंडन्सी टू कॉन्स्टिपेशन आहे तेच देतो त्या पेशंटला, म्हणजे त्याची टेंडन्सी जाते कॉन्स्टिपेशनची, आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्ही मुळापासून बरं करतो पेशंट.
0: आपल्याकडे होमिओपॅथीचा प्रचार प्रसार हा साधारण कधी अधिकत्वाने सुरू झाला?
1: 1810 जर्मन मिशनरीजनी इकडे होमिओपॅथिक औषधं डिस्ट्रीब्युट करायला सुरू केली. त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये होमिओपॅथीचा प्रसार खूप झाला. तिकडे होमिओपॅथीचं कॉलेज सुद्धा उभारलं गेलं आणि तिथपासून खरं अर्थाने इंडियामध्ये होमिओपॅथीचा प्रचार प्रसार सुरू झाला.
0: आपल्याकडे आजकाल होमिओपॅथी दवाखान्यांची संख्या वाढलेली दिसतीये, तर मला वाटतं त्याचा गुण आणि ह्याचा अनुभव लोकांना अधिक आला असेल.
1: होय, अगदी. होमिओपॅथीचा प्रचार प्रसार चांगला झाला आहे आणि आपले जे पेशंट वर्ग आहेत त्यांनी होमिओपॅथीला आधीपासूनच पसंती दिली आहे, पण आता संख्या खूप वाढत चालली. याचं मेन कारण असं आहे की साईड इफेक्ट कुठलाही नाही. दुसरं म्हणजे परवडणारे औषधं आहेत. अगदी कुठलाही आजार असेल मोठ्यातला मोठा तरी आजार किंवा ट्रीटमेंट पर मंथ त्यांना इझी पडते, परवडते, आणि प्रत्येक म्हणजे मोस्ट आजारांवर आपल्याकडे औषधं आहेत.
0: बर. ज्या उपचारांचा पाया काय, म्हणजे तुम्ही म्हणाला तसं लक्षण मुख्यतः?
1: आम्ही पाया म्हणजे आम्ही पूर्ण हिस्ट्री जे घेतो ना ते हे बघतो की यांची टेंडन्सी कुठल्या आजारासाठी आहे, इम्युनिटी कसं काम करते, कुठे हे वीक पडतात, आणि त्याप्रमाणे कॉज टू इफेक्ट आम्ही

0: औषध देतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक पेशंट सपोज IBS झाला, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, तर याच्यामध्ये इंटेस्टाईनचे म्हणजे बॉवेलचे सिमटम तर असतातच. काही ना जास्ती डायरिया असतो, काही ना जास्ती कॉन्स्टिपेशन असतं, काही ना पोटदुखी जास्ती असते, ब्लोटिंग म्हणजे गॅस जास्ती असतो, कॉन्स्टिपेशन असतं, वेगवेगळे कॉम्बिनेशन
1: किंवा
0: दोन्ही. पण यांचं जे माइंड आहे ह्याच्यामध्ये अँग्झायटी बरीच असते. आता ती अँग्झायटी वेगवेगळ्या कारणांसाठी असते, तर आम्ही ती अँग्झायटी कुठली आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे कॉज आणि इफेक्ट, सो कॉज इज अँग्झायटी बेसिकली जे माइंडमध्ये काम करतं, आणि इफेक्ट म्हणजे जे त्यांचं सिमटम प्रॉमिनंट आहे. सपोज त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन प्रॉमिनंट आहे, तर आम्ही असा औषध शोधतो जिकडे अँग्झायटी पण आहे आणि कॉन्स्टिपेशन पण आहे. म्हणजे आम्ही दोन्ही गोष्टी कव्हर केल्या, ज्याच्यामुळे हा त्रास सुरू झालाय ते इमोशन, आणि जे शरीरावर इफेक्ट दिसलंय ते मेन सिमटम, आणि असं औषध देतो. म्हणून आम्ही म्हणतो की मुळापासून कमी होतं, म्हणजे जेव्हा अँग्झायटीज कमी होते तर त्या चिंतेमुळे किंवा चिंतेच्या टेंडन्सीमुळे जे इंटेस्टाईन मूव्ह होणार आहेत तेही कमी होतात.
1: अच्छा, पण म्हणजे रुग्णाचा इतिहास, त्याची माहिती समजून घेणं हे फार महत्वाचं असतं, आणि त्याच्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक असेल.
0: पहिल्या वेळेला आम्हाला वेळ लागतो, कारण दोन पेशंट आले, तीन पेशंटले IBS चे, प्रत्येकाला वेगळं औषध मिळतं, कारण प्रत्येकाचं जो थिंकिंग पॅटर्न आहे तो वेगळा आहे, आणि त्यांचे सिमटम्स आहेत त्याचे मॅनिफेस्टेशन सुद्धा वेगळे असतात. म्हटलं तसं काही ना जुलाब जास्ती औषध, काही ना कॉन्स्टिपेशन जास्ती, काही ना पेन जास्ती असतं, ऍसिडिटीचे सिमटम जास्ती असतात. प्रत्येकाला जरी तुम्ही IBS लेबल केलं किंवा डायग्नोज केलं तरी त्यातले जे सेट ऑफ सिमटम असतात हे लोकांसाठी इनिशियली खूप वेगळे असतात. त्यांची बॉडी तशी रिॲक्ट वेगळी करत असते प्रत्येक आजाराला. तुम्ही जर आर्थरायटिस घेतलं, अगदी संधिवाताचे 5 पेशंट घेतले आणि यांचे सिमटम जरी तुम्ही फक्त संधिवाताचे, म्हणजे मेन आपण हिस्ट्री ती बाजूला, फक्त संधिवाताचे जरी सिमटम घेतले तरी तुम्हाला दिसेल की प्रत्येकाचं जॉईंट अफेक्शन वेगळं असते. पहिला जॉईंट कुठला इन्वॉल्व्ह झाला, त्यांना जेव्हा अग्रिवेशन होतात तेव्हा कुठल्या टाईमला सर्वात जास्त जॉईंट पेन असतं, म्हणजे काही ना सकाळी उठलं असतं खूप, काही ना रात्री झोपताना असतं, अगदी आजाराच्या सुरुवातीलाच. तर ही त्यांची इम्युनिटी एक स्पेसिफिक रिस्पॉन्स देते त्या डायग्नोसिसला. हे त्यांचे स्वतःचे सिमटम आहेत, डायग्नोस सगळ्यांचं सेम आहे, रुमटॉइड आर्थरायटिस, पण त्यांची बॉडी हे सिमटम स्वतःचे प्रोड्यूस करते, व्हेरी व्हेरी स्पेसिफिक. आम्ही याला इंडिव्हिज्युअलाइज म्हणतो की सेम डायग्नोसिसला वेगळे सिमटम. काही ना आधी फक्त राईट साईडचे जॉईंट इन्वॉल्वमेंट होते मग लेफ्ट,
1: बर,
0: काही ना आधी खालचे जॉईंट मग सगळे वरचे, म्हणजे आधी गुडघे इन्वॉल्व्ह होतात मग पायाचे जॉईंट्स आणि मग शोल्डर. अशा वेळेला आमची औषधं वेगवेगळी आहेत. काही औषधांमध्ये किंवा राईटला पहिलं इन्वॉल्वमेंट होते मग लेफ्टला होते असं. काही ना असं आहे की दिवसभर पेशंट बरा असतो, फक्त रात्री 3 ते 5 अग्रेव्हेशन असतं, म्हणजे तेव्हा एवढं जॉईंट पेन होतं की ते उठतात जॉईंट पेन. अशी स्पेसिफिक औषधं आहेत आमच्याकडे जी आम्ही देतो फॉर द सेम टाइम. म्हणून आम्हाला हिस्ट्री खूप डिटेलमध्ये लागते. आता याच्या केसमध्ये हे तर आपण फक्त आजारांचं म्हटलं, जेव्हा आपण स्ट्रेस म्हणतो तर काही ना प्रोलॉंग्ड म्हणजे खूप वेळ कुठल्या गोष्टीचं दुःख असेल, सडन धक्का बसला असेल, खूप चिंता असेल, तर हे जे इमोशन आहे हे वेरी करतं. काही ना दीर्घकाळ चिंता असल्यामुळे आर्थरायटिस नंतर सुरू होतो. आपण म्हटलं तर हे अनुवंशिक आहेत, म्हणजे जीन्स तर प्रेझेंट आहेतच पण त्या ऍक्टिव्ह झाल्या नव्हत्या. तर असं कोणता स्ट्रेस झाला ज्याच्यानंतर तो आजार दिसू लागला शरीरात, जो ऑलरेडी ऑलवेज होता पण कधीही दिसत नव्हता, त्याचे कुठलेही सिमटम दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही दोन्ही कव्हर करतो. ह्याच्याने होतं असं की जो आपण मनातली पोकळी किंवा मनातलं जे दुःख आहे किंवा खूप राग आहे, जे अनहिल्ड इमोशन आपण म्हणतो, ते तर बरं होतंच, आणि त्याच्यामध्ये पुढे जो कास्केड सुरू झालाय किंवा जॉईंट अफेक्शन्स म्हणा किंवा मग झोप लागत नाही किंवा अपचनाचा त्रास, हे सगळे सुद्धा बरे होतात. आता मी रुमटॉइडचंच उदाहरण दिलं तर हे बरं कसं होतं. आता सपोज पेशंट औषधावर ऑलरेडी आहे, युजली आमच्याकडे अजून कोणीही पहिल्यांदा येत नाही, अजूनही आपण बघितलं तर पेशंट फर्स्ट टाइम होमिओपॅथीला प्रेफरन्स देत नाही, ते दुसऱ्या औषधांवर असतात. पण जेव्हा त्यांना वाटतं साईड इफेक्ट खूप होत आहेत किंवा औषधं वाढत आहेत आणि आता आपल्याला एक पर्याय शोधायला हवा, तेव्हा ते होमिओपॅथीकडे येतात. तर इनिशियली औषध दिल्यानंतर आम्ही जी अगदी माइंड टू बॉडी हिस्ट्री घेतो, त्याच्यानंतर प्रिस्क्राईब कसं होतं, हे औषधांवर असून सुद्धा यांना सिमटम असतात. तर औषध होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर पहिले हे सिमटम जातात की बाबा औषधं घेऊन सुद्धा एवढा त्रास होतोय, हे सिमटम पहिले जातात. त्याच्यानंतर मग पेन किलर पेशंट स्वतःच टेपर करतात युजली, किंवा पेन नाही मग आपण एक पेन किलर कमी करून बघू. आम्ही कधी सांगत नाही तुम्हाला हे कमी करा, किंवा ऑलरेडी प्रिस्क्रिप्शन दिलेली असतात त्यांना, किंवा मग त्या डॉक्टरला विचारून करा असं सांगतो आम्ही ज्यांनी प्रिस्क्राईब केलंय. तर युजली होतं कसं, मग हळूहळू पेन किलर कमी होतात.
1: अच्छा,
0: असं करत करत ज्यांनी प्रिस्क्राईब केले तेही बघतात किंवा पेशंट फॉलोअप मध्ये चांगले वाटतोय मग तेही औषधं कमी करतात. सो आमचं पहिलं हे असतं की जे सिमटम आहेत ऑन मेडिसिन ते गेले पाहिजेत. दुसरं म्हणजे यांना फ्लेअरअप्स येतात,
1: पण याचा अर्थ पूरक औषध व्यवस्था म्हणून होमिओपॅथी अधिक उपयोगी पडते का?
0: नक्कीच, कारण म्हटलं तसं आम्ही कॉज आणि इफेक्ट, माइंड आणि बॉडी दोन्ही घेतो, किंवा कुठल्यामुळे आजार झाला आणि बॉडीवर तुमची स्पेशालिटी काय की या आजारामध्ये, ती दोन्ही घेतली जाते. सो आपण काय म्हणतो टेलर मेड मेडिसिन सारखं होऊन जातं ते. आणि इम्युनिटी हा आमचा मेन ट्रीटमेंटचा भाग आहे.
1: बरोबर, आणि पण तुम्ही म्हणालात तसं दुसरी औषधं त्यांची चालू असली तर ती बंद करा असं तुम्ही सांगत नाही.
0: कसं

0: सडनली जर बंद केली तर इतका फ्लेअरअप येतो, ते करूच नये का पेशंटला त्रास होतो.
1: जर का अचानकपणे अशी औषधं बंद केली दुसऱ्या पॅथीची जरी असली तरी, तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आणि आजाराची तीव्रता वाढू शकते.
0: कसं आहे ते आमच्याकडे जे सिम्पटम घेऊन आले ते 20% दिसत आहेत, कारण बाकीची औषधं आहेत. जर त्यांनी बंद केलं तर त्यांना इतका त्रास होईल जे आम्ही कधीच प्रिफर करत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे कसं आहे अगदी अलगच जायचं, पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे.
1: पण हे आता तुम्ही सांगितलं हे मोठ्या आजारांच्या बाबतीत होत असेल किंवा सतत क्रोनिक ज्याला आपण म्हणतो की दीर्घकाळ एखादा आजार असेल तर त्याच्या बाबतीत असेल. पण सर्दी खोकल्यासाठी सुद्धा ज्या वेळेला पेशंट तुमच्याकडे येतात त्यावेळेला दोन रुग्णांना औषधं सारखी दिली जातात का, कसं असतं?
0: सर्दी खोकल्याची पहिले तर हिस्ट्री शॉर्ट असते, दुसरं म्हणजे दोघांना सेम औषध दिली जात नाहीत कारण मोडॅलिटीज दोघांच्या वेगळ्या असतात. आता एक साधा सर्दी खोकला म्हटलं आपण तरी एक असतं पेशंटना सायनोसायटिस, म्हणजे इथं डायग्नोसिस वेगळं, दुसऱ्याला सपोज थ्रोट टॉन्सिलायटिस, दोन वेगळे डायग्नोसिस, दोन वेगळी औषधं.
1: त्याच्यामध्ये
0: आपण जेव्हा व्हायरल म्हणतो ना तेव्हा सर्दी खोकला ताप हे कॉमन असतं, पण तुम्ही जर पेशंटची नीट बोललात तर ते सांगतात की पहिला उजवा थ्रोट दुखायला लागली नंतर डाव्या साईडला दुखायला लागलं, किंवा पहिला हेडेक सुरू झालं नंतर फीवर, कि मग त्याच्याबरोबर कंबर सुद्धा दुखते, हातपाय सुद्धा दुखत आहेत. म्हणजे जनरल सिम्टम्स पहिले येतात आणि मग लोकल येतात. पहिले लोकल पहिले येतात मग जनरल सिम्टम्स येतात. त्याशिवाय सांगतात पेशंट की पाण्याची तहान खूप कमी झाली, मी पाणीच नाही पेले 2 दिवस, किंवा काही सांगतात की मला थंड पाणीच प्यावं असं वाटतंय, किंवा काहींना झोप जाते फीवरमध्ये. असं प्रत्येकाचं विथ दॅट डायग्नोसिस, म्हणजे सर्दी खोकला ताप हे सोडून जे सिम्टम येतात ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहे, कारण ते त्यांचे स्पेशलाइज इम्युनिटीचे सिम्टम्स आहेत. आम्ही त्यावर प्रिस्क्राईब करतो. काहींना गरम पाण्याने खूप चांगला रिलीफ होतो, हे आम्हाला इम्पॉर्टंट आहे प्रिस्क्राईब करायला, आणि त्यावर औषध देतो. होतं कसं, ही त्यांची इम्युनिटी बोलतीये त्याच आजारामध्ये, तर आम्ही त्या इम्युनिटीलाच अजून पोषण देतो मग आणि आजार ती इम्युनिटी बरं करतो.
1: प्रतिकारक शक्ती वाढवणं रुग्णाची हे महत्वाचं असतं,
0: कारण हे जे सिम्टम आहेत त्यांचे स्वतःचे सिम्टम आहेत, स्वतःचे म्हणजे इम्युनिटी कसे फाईट करून जे सिम्टम येत आहेत ते आहेत.
1: त्यामुळे म्हणजे दोन रुग्ण एकाच अगदी साधा आपण म्हणू काय सर्दी ताप असतरी किंवा सर्दी खोकलाचे तरी त्याचं औषध हे वेगवेगळं असू शकतो.
0: कारण बघा आता इनिशियल सर्दी सुरू झाली तर आपला जो आपण नाकातून डिस्चार्ज आहे तो पांढरा असतो, थोड्या दिवसांनंतर आले तर तोच पिवळा होतो आणि नंतर तोच हिरवा होतो. आता कुठल्या स्टेजला येतात याने औषध बदलतं.
1: बरोबर. तुम्ही मग आजपासून डायग्नोसिसचा उल्लेख करताय, तर निदान करण्यासाठी ॲलोपॅथीमध्ये काही टेस्ट सांगितल्या जातात, तपासण्या करायला सांगितल्या जातात, तर होमिओपॅथीमध्ये हे निदान कशा पद्धतीने केलं जातं?
0: बघा निदान जेव्हा आपण म्हणतो ना ह्याला बेसिक तुम्ही डॉक्टरची डिग्री पाहिजे, मग ह्याला होमिओपॅथी ॲलोपॅथी आयुर्वेदमध्ये काही फरक नाही. हे डायग्नोसिस आम्ही प्रत्येकाला स्टार्टिंगला घेतोच, म्हणजे हे तर बेसिक मेडिकलचं प्रोटोकॉल आहे आपला की डायग्नोसिस आपल्याला माहिती पाहिजे, त्याच्यानंतर कुठली औषध देणं हे फार्माकॉलॉजी पण म्हणतो, ते ॲलोपॅथीचं आयुर्वेदाचं आणि होमिओपॅथीचं वेगळे. तेव्हा डायग्नोसिस इज क्लिअर की बाबा तुम्हाला काय त्रास आहे, तुमचं अनाटॉमिकल लोकेशन काय आहे, तुम्हाला स्टेज कुठली आजाराची, आणि हे डायग्नोसिस असं आणि टेस्ट लिहून देतो टू कन्फर्म द डायग्नोसिस.
1: तुम्ही सुद्धा तपासण्या करायला सांगता पॅथॉलॉजिकल?
0: होय. पण आम्हाला ही वेळ कमी येते कारण आमच्याकडे मोठे मोठे फाईल घेऊन येतात, त्यामुळे ऑलरेडी
1: करून आलेले
0: 80% वेळेला असंच होतं.
1: होमिओपॅथीची औषधं घेणं हे तुलनेने सोपं असतं कारण त्या शुगर कोटेड गोळ्या असतात आणि तुम्ही म्हणाला तसं त्या परवडणं सुद्धा तुलनेने शक्य आहे अधिक. तर अशा पद्धतीच्या गोळ्या लहान मुलांना देणं सुद्धा अगदी सहज साध्य होऊ शकतं. तर ह्या गोळ्या जास्त कमी त्याचा डोस घेणं याचेही काही विपरीत परिणाम होऊ शकतात का? म्हणजे डोस किती महत्वाचा आहे?
0: अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच आम्हाला फुल हिस्ट्री लागते, कारण पेशंटची इम्युनिटी किती आहे, तो किती डोस सहन करू शकतो हे आम्ही त्या हिस्ट्रीमध्ये जज करतो आणि त्याप्रमाणे ती पोटेन्सी देतो. आता किंवा थोडंसं प्रोग्रेसिव्ह त्रास असेल तर युजली लोअर पोटेन्सी दिली जाते कारण ऑर्गनला त्रास आहे. अशा वेळेला आम्ही जर 3 वेळा रेपिटेशन दिले आणि पेशंटनी 4 किंवा 5 वेळा घेतलं तर सिम्टम्स वाढू शकतात. दिसताना गोळ्या छोट्या दिसतात म्हणून कधी कधी एक्स्ट्रा डोसेस पेशंट घेतात आणि नंतर त्रास वाढतो, म्हणून ते अवॉइड करावं कारण दिसत असले छोट्या तरी ऍक्शन डीप आहे त्यांची.
1: या औषधाचं कॉम्पोजिशन नेमकं काय असतं? म्हणजे त्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या छान गोड गोळ्या किंवा काही वेळेला चपट्या गोळ्या असतात आणि
0: त्या बायोकेमिकच्या असतात, 12 अक्षर असतात त्या, आणि एक साबुदाणा तो म्हणतात ते केन शुगर, म्हणजे शुगर केन ज्यूस पासून बनवतात, उसाच्या रसापासून. आणि आमच्याकडे एक पावडर पण यायची, ती बकरीचं दूध म्हणजे त्यापासून बनवायचे. त्याशिवाय हे फक्त आपले व्हेकल आहे डिस्पेन्सिंगसाठी, जी औषधं बनतात ती म्हणजे वनस्पतीच्या सोर्सेस म्हणणं किंवा इतर मिनरल्स म्हणणं बनतात, अशा बऱ्याच वेगवेगळ्या नॅचरल सोर्सेस म्हणणं बनवतो आम्ही औषधं,
1: म्हणजे त्याच्यासाठीची द्रव्य वेगवेगळी
0: अगदी वेगळी. त्यामुळे सगळं दिसत सेम असलं तरी औषधं एकदम वेगळी असतात, पोटेन्सी पण आमच्या वेगवेगळ्या सेमच दिसतात. अगदी 10,000 पोटेन्सी आणि 200 पोटेन्सी सेम दिसते पण बॉडीवर इफेक्ट खूप वेगळा येतो.
1: त्यामुळे लोकांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की डोस जो

0: डॉक्टरांनी सांगितलंय त्या प्रमाणातच तो घ्यायला हवा.
1: म्हणून आम्ही औषधं तुम्ही फार्मसीमधून घ्या पाहिजे तशी घ्या, आम्ही कधीच रेकमेंड करत नाही. कारण एवढं शिकून सुद्धा आम्हाला एक 14 तास लागतो पेशंट बरोबर की यांना किती डोस किती रेपिटेशन मध्ये दिला पाहिजे. होमिओपॅथी ही सायन्स अशी नाही की तुम्ही कुठूनही घेऊ शकता,
0: अक्रॉस द काउंटर दुकानात जाऊन घेतली औषधं असं करू नये.
1: कारण मग तुम्हालाही कळणार नाही जर तुम्ही औषधामुळे तुम्हाला सिम्पटम येत असतील तर एक्स्ट्रा रेपिटेशनमुळे.
0: बरोबर. काही वेळेला लिक्विड स्वरूपात सुद्धा औषध दिलं जातं का आणि ते कोणत्या आजारात विशेषतः?
1: होमिओपॅथीमध्ये ना वेगवेगळ्या पोटेन्सी आहेत. अगदी मदर टिंचर म्हणजे जस्ट बनवलेलं क्रूड औषध, त्याच औषधाला पुढे जाऊन अजून पोटेंटाइज करतात. त्याच्यानंतरच 200 बनते, 1000 पोटेन्सी, 10,000, 50,000 असं. तर जेव्हा आम्ही 1000 पोटेन्सी 200 देतो ना तेव्हा तुम्हाला एक डोस दिला 3 गोळ्या एका वेळेला पुरतात. सपोज 3 गोळ्या 3 वेळेला, दॅट इज इनफ. पण जर मी 6 पोटेन्सी देते किंवा मला मदर टिंचरच द्यायचंय अशा वेळेला 20 ड्रॉप्स लागतात. आता मी जर गोळ्यामध्ये 20 ड्रॉप टाकले तर गोळ्या डिझॉल्व्ह होतात, त्यामुळे मग तसं नाही करू शकत. अशा वेळेला आम्ही बॉटल देतो की बाबा हे 20 ड्रॉप्स दिवसातून 3 दा घ्या.
0: अच्छा,
1: अशा केसेसमध्ये लागतं.
0: आता मला बरं वाटलं आणि म्हणून मग गोळ्या अचानक स्वतःच्या मनाने बंद करून टाकणं हे कितपत योग्य ठरतं?
1: हे ऍक्च्युली अयोग्यच आहे. कारण आमची ट्रीटमेंट आहे ना दीर्घकाळ आहे. ट्रीटमेंटला एक वेगळी क्वालिटी आहे. मी तुम्हाला उदाहरण देते. मगाशी मी तुम्हाला म्हटलं रुमेटॉइड आर्थरायटिस. आता पेशंट सपोज असं आपण म्हणूया की दुसरी कुठली ट्रीटमेंट घेत नाही, आपल्याकडे इनिशियली आलंय, त्यांना 3 वर्षापासून संधिवात डायग्नोज झालंय, त्यांनी औषध बाकी काही नाही घेतली. आपण यांना जेव्हा बरं करतो, होमिओपॅथीमध्ये बरं होणं आणि बरं झाल्याची पावती मिळणं असं आहे की जो तुम्हाला आजार आहे त्याच्यापेक्षा एक छोटा आजार आला पाहिजे.
0: अच्छा.
1: फॉर एक्झाम्पल आता रुमेटॉइड आर्थरायटिस ट्रीटमेंट करताना आम्ही सांगतो की ह्याच्यानंतर स्किनवर तुम्हाला एक्झिमा दिसला तर त्याला वरतून ऑइंटमेंट लावू नका.
0: अच्छा.
1: किंवा दुसरा कुठलाही की तुम्हाला
0: त्वचेवरती
1: किंवा वारंवार सर्दी व्हायला लागला खोकला तर तुम्ही त्याची अगदी जोरात ट्रीटमेंट करू नका, जरा थांबा. होतं कसं की आजार जेव्हा शिफ्ट होतो, आता आपण कसं पायऱ्या खाली उतरतो तसं आजार सुद्धा एक एक पायरी खाली उतरतो. आपला त्वचा आणि आपले जॉईंट हे वेगळे नाहीत, एकाच बॉडीमध्ये हे काम करतायत. तर जेव्हा आता संधिवात होतो बरेच वेळा कसं होतं की जॉईंट प्रॉब्लेम कमी झाले ट्रीटमेंट हाफवे सोडतात. आणि आमचं कसं असतं की छोटा आजार आम्हाला दिसू दे मग आम्ही तुम्हाला म्हणू की चला ट्रीटमेंट बंद करा, मग तुम्हाला एक्झिमाची नाही घ्यायची ट्रीटमेंट हरकत नाही. कारण ह्याने इतका त्रास तुम्हाला नंतर होणार नाही आहे जितका संधिवाताने होऊ शकतो. त्यामुळे आमचे जे ट्रीटमेंटचा पॅरामीटर आहे, जर आम्ही दीर्घकाळ किंवा क्रॉनिक आजार असं बरं करतो की एक छोटा आजार दिसला पाहिजे बॉडीवर, तर छोटा आजार होणं ही एक पावती असते. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एक कॉमनली की बाबा अलर्जी आहे, अलर्जीमुळे ब्रॉन्कायटिस अस्थमा होत आहे, अशी जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा आम्ही सांगतो की थोड्या वेळ थांबा. हळूहळू होतं कसं की बरेच वेळा त्याच पेशंटला अलर्जी म्हणून शिंकायला लागतात. म्हणजे ज्यांना आधी फुफ्फुसांना डायरेक्ट त्रास व्हायचा किंवा श्वास दमा आपण म्हणतो तसं व्हायचं, त्यांना त्याच अलर्जीचा त्रास साधी शिंक किंवा डस्ट अलर्जी अशा रूपांतर होतं. आणि मग आम्ही त्यांना सांगतो आता तुम्हाला ट्रीटमेंट बंद करायचं तर करू शकता. फक्त तुम्हाला त्रास कमी झाला ह्याला काही लॉंग टर्म बेनिफिट नाहीये. तो त्रास कमी झाला आणि एक छोटा आजार दिसला शरीरावर की आपल्याला समजतं की हे आता
0: झालेलं
1: आहे. ही पावती आहे खरं तर.
0: अच्छा,
1: की आता खरंच बरं होत
0: आहे त्याची.
1: होय.
0: बरं. पण म्हणजे एका आजारानंतर तुम्ही म्हणताय तसं शरीर तुमचं वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं आणि म्हणून दुसरा छोटासा आजार येऊ शकतो. होमिओपॅथीची ही जी औषधं आहेत ही कोणकोणत्या आजारांवर उपयुक्त ठरतात, म्हणजे शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी?
1: होमिओपॅथीमध्ये खरं सांगायचं तर बहुतांश रोगांसाठी औषधं आहेत. आपण अगदी त्वचेचे रोग म्हटले तर एक्झिमा म्हणा, सोरियासिस म्हणा, अलर्जी, आपण ज्याला पित्त उठतं म्हणतो त्यासाठी सुंदर औषधं आहेत. जॉईंट प्रॉब्लेम्सला अत्यंत चांगला रिस्पॉन्स येतो पेशंटचा आणि लवकर येतो त्याच्यामध्ये स्लो. हा, संधिवात म्हणा, अजून बरेच, एक कधी युरिक ऍसिड ज्यांना हाय असतं ते किंवा स्पॉन्डलायटिस वेगळे, HLA-B27 वगैरे, हे आता जेनेटिक आजार आपण ज्यांना म्हणतो बेस ते असतात. पण याचे सिम्पटम्स अगदी चांगले बरे होतात. कसं आहे, ऑन पेपर दे विल ऑलवेज रिमेन पॉझिटिव्ह कारण ती जीन इज पॉझिटिव्ह, पण सिम्पटम्स त्यांचे सेटल होतात सगळे आणि अॅग्रिवेशन पुढे होत नाहीत. त्यामुळे जॉईंट प्रॉब्लेममध्ये चांगलं काम. त्याशिवाय एंडोक्राइनल म्हणजे हॉर्मोनल प्रॉब्लेम्समध्ये PCOD म्हणा किंवा थायरॉईड प्रॉब्लेम्समध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. महिलांचे आजार म्हणजे मासिक पाळीचे आजार किंवा मेनोपॉजच्या वेळेला जे सिम्पटम्स येतात ना की बाबा कधी खूप जास्ती ब्लीडिंग होतं, त्यांना अँग्झायटी इश्यूज सुरू होतात, हॉट फ्लशेस, ह्या सगळ्याला होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. किंवा पिरियड इरेग्युलर असतील, थायरॉइडमुळे बरेच वेळा पिरियडचे प्रॉब्लेम असे आपण मिक्स्ड बघतो तसं, अशा वेळेला चांगलं काम करतं. आणि निद्रानाश किंवा मनाचे आजार तुम्ही जे म्हटलं ना, अशा केसेसमध्ये अँग्झायटी प्रॉब्लेम्स असतात, चिंताग्रस्त किंवा चिंताची खूप प्रवृत्ती असते, त्याशिवाय
0: डिप्रेशन
1: आणि कॉन्फिडन्स लॉस हे आपल्याला आता शालेय वय जास्ती बघायला मिळतं. तर डिप्रेशन म्हणा, अँग्झायटी म्हणा, कॉन्फिडन्स इश्यूज, ह्या सगळ्यामध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करतं.
0: अच्छा. पण या आजारांसाठी सुद्धा रुग्ण येतात का तुमच्याकडे, मानसिक आजार?
1: हो, आता अवेअरनेस वाढल्यामुळे यांचं प्रमाण खूप वाढलंय आणि अनफॉर्च्युनेटली डिप्रेशनच्या केसेस खूप वाढल्या आहेत. आणि तुम्ही आज बघितलं तर ह्या वयोगट म्हणजे 20 ते 30 मध्ये वाढलेल्या आहेत. त्यामुळे तेव्हा त्यांचं शिक्षण सुरू

0: असतं, त्यामुळे तेही तितकेच डेस्परेटली शोधत असतात की बाबा कशाने आम्हाला रिलीफ मिळेल ज्याला साईड इफेक्ट नाही आहेत किंवा आम्हाला लाईफ लॉंग औषधं घ्यावी लागणार नाहीत. आणि त्यामुळे होमिओपॅथीला पसंती दिली जाते आणि डिप्रेशन सारख्या आजारामध्ये अगर योग्य वेळेला चालू केलं तर चांगला इफेक्ट मिळतो. फक्त मी एक गोष्ट नाही मेन्शन करेन, आता आजच्या काळात आम्ही डिप्रेशन हे एकटं बघत नाही आहोत, आम्ही डिप्रेशन बरोबर एक ऍडिक्टिव्ह सबस्टन्स बघतोय
1: बर
0: व्यसन, आणि त्याच्याबरोबर आलं डिप्रेशन हे जास्ती आता. कारण आधी आम्ही जे डिप्रेशन बघायचो ना ते 40 म्हणजे पेरिमेनोपॉझल एजला आलेलं डिप्रेशन किंवा 60 नंतर, कधी लोकांचे जॉब जातात किंवा आजारपणामुळे आलेलं डिप्रेशन किंवा पार्किन्सन झालं
1: किंवा आयुष्यामध्ये अपयश म्हणा किंवा अशी काही समस्या,
0: त्या वयोगटात बघायचो. पण आता हे अगदी 20-30 मध्ये आलेलं आहे आणि ह्याचं बऱ्याचशांचं कारण एखादं व्यसन जे लागलेलं आहे त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन आहे.
1: पण मग या व्यसनाधीनता कमी करणं किंवा नाहीशी करणं याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी औषधांची मदत होऊ शकते का?
0: अशा केसेस आहेत आमच्याकडे जिकडे पेशंट आम्हाला सांगतात फ्रँकली की बाबा हे हे त्रास आहेत पण मला ह्या ह्या गोष्टींचं व्यसन सुद्धा आहे आणि हे नाही घेतलं मी तर मला त्रास होतो. उदाहरणार्थ एक पेशंट होते, 5 सिगरेट दिवसाच्या होते, आता ही यंग बाई आहे, किती 30 वर्षाच्या, की दिवसाच्या 5 सिगरेट आणि 2 ड्रिंक्स घेतले, झोप लागत नाही, जेवण जात नाही आणि ह्याच्यामुळे मला माझ्या आता ऑफिसमध्ये काम करता येत नाही, 2 जॉब बदलावे लागलेत. आता आपल्याला दिसतंय की ह्या माझ्याकडे तेव्हा आल्या जेव्हा यांचा जॉब सुद्धा जायची वेळ आली, म्हणजे आता इट इज त्यांच्यासाठी डू ऑर डाय सिच्युएशन की नॉर्मल लाईफ आता कंटिन्यू करता येत नाहीये. तर आम्ही पहिलं काय विचारतो की 5वी सिगरेट 4 घ्या तुम्ही, 5th नाही घेतली तर काय सिम्पटम येत? मग ते सांगतात की बाबा उलटी सारखं वाटतं, उलटी होते किंवा हातपाय थरथरायला लागतात. अशा वेळेला ते सिम्पटम नोट डाऊन करतो आणि सांगतो की 4th नंतर जेव्हा हे सिम्पटम येतील तेव्हा हे औषध घ्या पण 5वी घेऊ नका. असं करत करत आणि अशा वेळेला त्यांना आम्ही मेडिटेशन करायला सांगतो, योगासनं करायला सांगतो, एक्सरसाइज करायला सांगतो. कारण व्यायाम केल्यानंतर एंडॉर्फिन्स रिलीज होत बॉडीमध्ये, हे केमिकल्स असतात ज्याच्यामुळे हे नॅचरल अँटी डिप्रेसन आपल्याला खूप छान वाटतं. आम्हाला थोडा बॉडीचा सपोर्ट लागतो अशा केसेसमध्ये की फक्त हे औषधं देऊन नाही होत, त्यांना लाईफस्टाईल चेंज करायला सांगतो आणि त्याच्यानंतर हे चांगलं होतं. पण होतं कसं, बरेच वेळेला त्यांच्या जॉब लाईफमध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले असतात ह्याच्यामुळे.
1: हे तुम्ही घेतलं हे थोडं पुढच्या वयाला, मला वाटतं शालेय वयातच नाही मुलांमध्ये व्यसनाधीनता दिसून येते आणि त्याच्यासाठी तुम्ही जनजागृतीचं काम सुद्धा.
0: होय होय, आमच्या एरियामध्ये आम्ही सिटिझन्स काही एकत्र आलोय. मी ऍक्च्युली हा मुद्दा मांडला लोकांसमोर की आपली जी तरुण पिढी आहे किंवा जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये व्यसन हे खूप वाढलेलं आहे, मुलींमध्ये जास्ती आणि मिडल क्लासमध्ये जास्ती आहे. आता याबद्दल काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर समाज ज्या दिशेने चाललाय तसंच जर जात राहिला तर आपलं देशाचं किंवा आपल्या समाजाचं भवितव्य धोक्यात आहे. म्हणून आम्ही एक टीम तयार केली आहे, डॉक्टर्स आणि नॉन डॉक्टर सगळे त्याच्यामध्ये. आम्ही शाळेमध्ये अगदी 5वी 6वी 7वीमध्ये या वर्गात जाऊन मुलांबरोबर बोलणार आहोत की बाबा व्यसन का असतात, कशी होतात, कोण तुम्हाला इनिशिएट करतं याच्यामध्ये आणि ते थांबवायचं कसं. कारण होतं कसं, हे कॉलेजमध्ये जाईपर्यंत ऑलरेडी एक सबस्टन्स यांच्या हातात असतोच. आता स्मोकिंग खूप कॉमन झालंय, ड्रिंक्स ही तितकेच. तुम्हाला दारू न पिणाऱ्या मुली फार कमी दिसतील, आता एक वेळ मुलं दिसतील पण मुली नाही दिसणार. त्यामुळे आणि होतं कसं, बायका शरीर हे हॉर्मोन बेस्ड आहे बरंच, जितकं नुकसान बायकांचं होतं दारू पिऊन ह्याचा तुम्ही अंदाज नाही लावू शकत. आपली हॉर्मोनल सिस्टम, आपली मेन्स्ट्रुअल मासिक पाळी हे सगळं अगदी डेलिकेट बॅलन्सवर आहे आणि त्याच्यावर आपलं आयुष्य हे सगळं डिस्टर्ब होतं.
1: अर्थात मद्यपान किंवा कुठचीही व्यसनाधीनता ही स्त्री किंवा पुरुष दोघांसाठीही अत्यंत घातकच आहे.
0: पण स्त्री कसं, आपण एक म्हणतो एक आई शिकली घर शिकलं असं, म्हणजे तिचा जो रोल आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामुळे जेव्हा मुली व्यसनाधीन होत आहेत तेव्हा आपल्या समाजाचं म्हणजे
1: भवितव्य जरा चिंता धोक्यात. पण मग याच्यासाठी तुम्ही जनजागृती करत आहात. होमिओपॅथीला मगाशी तुम्ही उल्लेख केलात की औषधांबरोबरच चालणं फिरणं व्यायाम योगासनं यांचीही मदत होते, तर आहार विहार हे जसं आयुर्वेदामध्ये मानलं जातं किंवा कुठच्याही आपल्या ॲलोपॅथीमध्ये सुद्धा की शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा तुमच्या आहार विहार या गोष्टींवरती नियंत्रण आवश्यक असतं, या बाबतीतही तुम्ही सल्ला देता का?
0: आम्ही या बाबतीतही सांगतो. कारण आज अनफॉर्च्युनेटली म्हटलं तसं एक व्यसनाधीन पिढी बघितली, दुसरं म्हणजे हे जे जंक फूड खातात त्याच्यामुळे 90% आजार आहे असं म्हणू शकता तुम्ही. आहाराबद्दल आम्ही सल्ला देतो, लाईफस्टाईलबद्दल सुद्धा. कारण आज आपण बघतोय तर तरुण वयामध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे सुरू झालं आहे, ह्याचं मेन कारण आहे लठ्ठपणा आणि त्याचं प्रमुख कारण आहे जंक फूड. आणि जंक फूड फार अभिमानाने खाल्ले जातात आज आणि त्याच्यामुळे 100 आजार, म्हणजे अगदी आपण PCOD म्हटलं तरी ह्याचा बरेच वेळा तुम्ही बघाल की हे ओबेसिटी म्हणजे जे मी आता जे बघते नॉर्मल पिरियड येणाऱ्या मुली कमी आहेत आणि त्यांचं जे वजन आहे ते म्हणजे 20 किलो जास्ती त्यांचे असायला पाहिजे त्याच्यापेक्षा आणि त्याच्यामुळे होणारे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत PCOD त्याच्यात.

0: सर्वात प्रथम आहे. तर हे सगळे जंक फूडमुळे आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की औषध घेऊन तुम्हाला नक्की होईल थोडं बरं, पण जोपर्यंत ह्या तुमच्या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत औषध बंद केल्यावर तुम्ही परत तुम्हाला तोच त्रास सुरू होणार. त्यामुळे तुमचं खरं औषध आहे आहार आणि व्यायाम.
1: शैलीतले बदल हे फार महत्त्वाचे
0: अत्यंत आताच्या काळात तेच झालेलं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ऍक्च्युली प्रॅक्टिसिंग म्हणजे शिकत होतो तेव्हा आम्ही ब्लड प्रेशर डायबिटीज हे जास्ती बघत होतो. आता बाहेर आलोय 15 वर्ष प्रॅक्टिसमध्ये तर डिप्रेशन आणि हे लाईफस्टाईलचे आजार जास्ती बघतोय आणि काय
1: खूपच वाढलं. प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ज्याला म्हणतात तशा प्रकारचं काही होमिओपॅथीमध्ये असतं का?
0: होमिओपॅथीमध्ये ना आम्ही जेव्हा लॉंग केस घेतो ना तेव्हा आम्ही औषध काढतो इंडिव्हिज्युअलाइज मेडिसिन किंवा कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन. हे डायरेक्ट प्रतिकार शक्तीवर काम करून प्रतिकार शक्ती चांगली करतो आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की तुम्ही स्वतःचा आजार बरा करता, आम्ही तुमच्या प्रतिकार शक्तीला तसंच स्टिम्युलेट करतो. म्हणून आम्ही जे म्हणतो की मुळापासून बरं करतो. तर अशा वेळेला ते औषध दिल्यानंतर बऱ्याच गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं. हा एक नक्कीच प्रिव्हेंटिव्ह आहे. दुसरं म्हणजे आम्ही प्रिव्हेंटिव्ह औषधापेक्षा जास्ती जीवनशैली आणि आहार याला म्हणतो. जर तुमची जीवनशैली चांगली असेल आणि आहार चांगला असेल तर अगदी मोठ्यातल्या मोठा स्ट्रेस आला तरी तुम्हाला आजारच होईल असं नाही.
1: मला वाटतं काउन्सिलिंगचा भाग सुद्धा तुमच्या उपचार पद्धतीमध्ये महत्वाचा ठरतो का?
0: येस, आम्ही पेशंटशी बोलतो. इनफॅक्ट जेव्हा आमची केस टेकिंग सुरू असते ना आम्ही जसं त्यांना त्यांच्या आयुष्यात मागे मागे घेऊन जातो आणि ते त्यांच्या झालेल्या अनुभवांवर जेव्हा बोलतात आणि मग ते म्हणतात अरे एवढा विचार तर मी पण केला नव्हता की बा ह्या इन्सिडेंट पण सुरू झालाय, तेव्हा त्यांना कळतं अरे ह्यानंतर आपलं स्वभाव बदलला, आपण चिडचिडे झालो, आपली झोप गेली, असं हळूहळू करत शेवटी ते स्वतः केस टेकिंग मध्ये पॅटर्न आयडेंटिफाय करतात की आपल्याला अँगर डायजेस्ट करता येत नाही किंवा आपल्याला दुःख डायजेस्ट करता येत नाही आणि त्यांचाच स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन एंड ऑफ आम्ही जे 1-1.5 तास त्याच्यानंतर बदलतो आणि मग ते समोर येऊन जातात की एरवी मी असं रिॲक्ट केलं असतं पण आता आम्ही ठरवलं की असं नाही करायचं आणि त्यामुळे ते बदलतात आणि त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग करतो की बाबा हे तुम्ही करू नका. आणि मेन काउन्सिलिंग ह्याच्यात असतं म्हटलं तुम्ही तसं जीवनशैलीबद्दल आणि आहार. कारण जे आम्ही बघितलंय जी माणसं रेग्युलर व्यायाम करतात त्यांच्या आयुष्यात जेव्हा एखादा धक्कादायक इन्सिडेंट होतो तेव्हा त्यांना फार त्रास होत नाही. एक्सरसाइज केल्यामुळे मन आणि शरीर हे दोन्हीही सुदृढ राहतं. त्याऐवजी जे जंक फूड खात असेल किंवा लठ्ठपणा असेल आणि त्यांच्या आयुष्यात एक अपसेटिंग इव्हेंट झाला त्याच्यानंतर त्यांना होणारा त्रास आणि ते जे लूप सुरू होतं ते खूप मोठं असतं.
1: मग अशी तुम्ही औषधाच्या डोस विषयी सांगितलं तसंच औषध घेण्याच्या वेळा किंवा म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यतः जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर दुसरा भाग म्हणजे कॉफी प्यावी होमिओपॅथीच्या औषधाच्या आधी नंतर असे काही काही म्हणजे त्याविषयीची पक्की माहिती नसते त्याबद्दल सांगा ना.
0: औषध आमचं आहे ना ज्या त्या गोड गोळ्या आहेत त्या आपण जिभेवर जिभेखाली ठेवायला सांगतो कारण औषध आमचं पोटात जाऊन काम करत नाही. जिभेच्या खाली ज्या नर्व्ह असतात सेन्सरी नर्व्ह आपण ज्याला म्हणतो तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही आणि कुठलंही द्रव्य नाही हे आम्ही सांगतो की बाबा 15 मिनिटं पुढे मागे खायचं नाही, पाणी प्यायचं नाही. म्हणजे आता कसं होतं आपण ब्रश करतो मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये त्याचा वास बराच काळ राहतो तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाउंट घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तो असं चालतं किंवा जेवणाच्या मागे पुढे 15 मिनिटं जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शन काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: अच्छा,
0: कॉफी नाही सांगतो कारण कॉफी हा आमचा युनिव्हर्सल अँटीडोटिक. कुठलंही औषध द्या तुम्ही आणि तुम्ही कॉफी पेलीत त्याचा इफेक्ट कमी होणार.
1: अच्छा,
0: बॉडीवरचा. त्याशिवाय कापूर सुद्धा तेच काम करतं. कापूराचा वास घेतला किंवा कापुराचे आपण कुठलीही दुसरं औषध असेल जे घेतल्यात कापूर आहे तर आमचा औषधाचा इफेक्ट कमी होतो कारण तेही नर्व्हजवर ऍक्शन करतात त्यामुळे आमचं औषध डिस्प्लेस होतं.
1: बरं, म्हणून या काही गोष्टी
0: दोन गोष्टी मेन आहेत.
1: कर्करोगाच्या बाबतीत आपल्याला विशेषतः केमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी होमिओपॅथीचं औषध घेतलं जातं त्याविषयी.
0: हे अगदी कॉमन आहे ऍक्च्युली कारण डायग्नोसिसमुळे लोक घाबरलेले असतात, त्यांची ट्रीटमेंट सुरू असते, त्यांना केमोथेरपीचे सपोज 1 सायकल सांगितले तर 12 सायकल म्हणूया आपण तर 3-4 सायकल नंतर त्यांची प्रकृती इतकी ढासळते की त्यांना पुढे कंटिन्यू करायचं असतं पण करता येत नाही. तर बऱ्याच वेळेला अशा वेळेला जे आमच्याकडे ज्यांना आम्ही म्हणजे काय म्हणतो आपण वर्षानुवर्ष जे पेशंट आम्हाला ओळखतात हे आमच्यावर कन्फाइड करतात की बाबा माझी ट्रीटमेंट घ्यायची आहे केमोथेरपीची पण मला जमत नाहीये कारण व्हॉमिटिंग खूप होते, झेपत नाही. अशा वेळेला आम्ही जे सिम्पटम येत आहेत ना त्याच्यावर औषध देतो आणि ते सिम्पटम सेटल करतो. त्याच्यानंतर दे हॅव अ चॉईस किंवा ते परत ट्रीटमेंट घेऊ शकतात त्यांना जी पाहिजे ती.
1: या अशा तऱ्हेच्या आजारांच्या बाबतीत होमिओपॅथी कसं काम करतं जे दुर्धर असं ज्यांना म्हटलं जायचं?
0: होमिओपॅथी ऍक्च्युली बघा आपण जर कर्करोगाचं उदाहरण घेतलं तर आपण हे स्टेजेसमध्ये येतात, कधी फर्स्ट स्टेज असतं, सेकंड स्टेज, थर्ड स्टेजमध्ये आजार पसरलेला असतो किंवा पेशंटचं एज. आता मी एक उदाहरण देते तुम्हाला, माझ्याकडे एक लेडी आलेल्या, त्यांचं वय 80 वर होतं, त्यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर डायग्नोज झाला होता. आता पॅनक्रिएटिक कॅन्सर असा आहे जो इतका फास्ट पसरतो

0: तो की डायग्नोसिस लागेपर्यंत मॅक्झिमम ठिकाणी पसरलेला असतो. अशा वेळेला त्यांचं डायग्नोसिस झालं, त्यांना पोटात खूप दुखत होतं. सगळ्या टेस्ट केलेल्या त्या ऑन्कोलॉजिस्टकडेच गेल्या होत्या, त्यांनाही डाऊट आला कारण वजन कमी झालेलं. तर त्याच्यानंतर जेव्हा निदान आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही ट्रीटमेंट काही घेऊ नका. ॲलोपॅथिक डॉक्टरनी सांगितलं ना, कारण साईड इफेक्ट जास्ती येतील आणि एवढा पसरलाय की आत्ता आपण जास्ती काही करू शकत नाही, तुम्हाला लागेल तेव्हा पेन किलर घ्या. तर त्यांची फॅमिली माझी पेशंट होती, तर ते म्हणाले तुम्ही काय करू शकता का, म्हटलं आपण त्यांचं पेन नक्कीच कमी करू शकतो. तर त्याच्यानंतर त्यांना जे सिम्पटम्स होते की बाबा उठता बसता पेन व्हायचं किंवा जेवणाकडे बघवायचंही नाही, थोडं पण जेवण जायचं नाही, अशा काही सिम्पटम्स घेऊन आम्ही औषध सुरू केलं.
1: म्हणजे वेदना त्यांची एकतर कमी करणं आणि अनिच्छा जी खाण्याची,
0: म्हणजे ह्या स्टेजमध्ये झालेलं कसं दुसरं म्हणजे ट्रीटमेंट त्यांना चालणारच नव्हतं. अशा वेळेला देव असेल बाबा होमिओपॅथीमध्ये काय आहे का, तर आम्ही म्हणतो हो आहे. तर त्याच्यानंतर 1.5 महिन्या होता त्या, त्यांना पेन फार कमी होतं, जेवणही सुधारले होतं. शेवटचे 3-4 दिवस नाही जेवल्या त्या, ते सोडून म्हणजे इट वॉज पेनलेस आहे म्हणून आपण,
1: म्हणजे शांतपणे आहे त्या आजाराचा स्वीकार करणं किंवा वेदनेची तीव्रता कमी करणं हे नक्की होऊ शकतं.
0: अजून एक गोष्ट होऊ शकते प्रिव्हेंटिव्ह, तुम्ही जे म्हणालात ते आता हे ऍक्च्युली मान्यावर आहे की माझ्याकडे एक महिला आहेत होत्या, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतं, त्यांची ट्रीटमेंट झालेली, त्यांच्या आईलाही लेफ्ट साईड ब्रेस्ट कॅन्सर होतं. आता हे पिढ्यांमध्ये बघतोय आपण, आता त्यांची मुलगी माझ्याकडे येते, म्हणजे आई मुलगी दोघी, त्या आता त्यांची मुलगी म्हटली तरी आता 48 वय आहे त्यांचं, त्यांना बरोबर त्या एजला लेफ्ट साईडला ब्रेस्टला त्रास सुरू झाला होता. दर महिन्याला 4 दिवस दुखायचं. आता मला माहिती आहे फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची, तर अशा वेळेला पहिलं तर आम्ही टेस्ट करून घेतलं की ऑलरेडी सुरू झालं नाही आहे ना. त्याच्यानंतर औषध दिलं, त्यांचं जे आलेलं औषध, आणि त्याच्यानंतर आय एन्श्योर्ड की आता हे सिम्पटम येत नाही आहे. त्यामुळे आता गेले 8 महिने त्यांना कुठलाही त्रास नाहीये. ऑन एक्झामिनेशन तर काही लंप वगैरे नाहीच आहे, मॅमोग्राफीचे रिपोर्टही त्यांचे नॉर्मल आलेत, आणि तो जे सिम्पटम येत होते लेफ्ट साईडला फक्त स्पेसिफिकली, ते सिम्पटमही आता येत नाही. किंवा पेन यायचा, किंवा पेनचं रेडिएशन होतं म्हणजे काखेपर्यंत पेन जायचं. सो बेसिकली त्रास सुरू झालेला पिरियड बंद झाल्यानंतर, आणि फॅमिली हिस्ट्रीमुळे आपल्याला समजते ही परत लेफ्ट साईडच आहे, त्यामुळे सस्पेक्ट तिकडेच जातो. तर अशा वेळेला हे सिम्पटम कमी करून दिलेत आपण. तर जर काय सुरू होत असेल, कसं आहे पहिल्याच स्टेजच्या आधी काही कॅच होईल असं नाही, स्टेज 1, 2, 3 झालं की सगळं कॅच होतं. पण जर आपल्याला आधीच माहिती आहे की यांना कुठली डिस्पोजिशन आहे, तर आपण ते करू शकतो.
1: अच्छा,
0: पण आता हे पिढ्याना पिढ्या मला माहिती म्हणून मी यांच्यात करू शकले.
1: अर्थात कर्करोगाच्या बाबतीत अशी खात्री
0: नाहीच देत आहेत. खरं आहे,
1: डॉक्टर वैशाली भिडे, तुम्ही गेली 17 वर्ष प्रॅक्टिस करत आहात आणि अनेक वेगवेगळ्या लक्षणांचे आणि आजारांचे रुग्ण तुम्ही पाहताय, तुमचे काही अनुभव ऐकायला आवडतील आम्हाला.
0: सुदैवाने अनुभव प्रॅक्टिसमध्ये खूप चांगले आहेत. होमिओपॅथी ही बऱ्याच चांगल्या आजारांवर चांगलं काम करते. मी एक उदाहरण देईन मायग्रेन केसेसचं. आता मायग्रेन केसेस कसं आहे, यांना वर्षानुवर्ष त्रास असतो,
1: अर्धशिशी
0: हो. आणि होमिओपॅथीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही हे बघतो की मायग्रेन ट्रिगर कशामुळे होतो. आपण जरी एक कॉमन डायग्नोसिस म्हटलं ना मायग्रेन, तरी याच्यामध्ये बरेच फाटेफुटतात तुम्ही जेव्हा ट्रिगरबद्दल बोलता तेव्हा. म्हणजे काही ना फक्त ऍसिडिटी झाली म्हणून मायग्रेन होतं, की जेवणाची वेळ चुकली मग डोकं चढतं आणि दुखायला लागतं, हा एक टिपिकल. दुसऱ्यांना काहींना उन्हात गेल्यावर मायग्रेन अर्धशिशीचा त्रास होतो, तर काहींना टेन्शन वाढली खूप किंवा बाबा ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस आहे, डेडलाईन्स आहेत, त्याच्यानंतर अर्धशिशी, काहींना इमोशनल आउटबर्स्ट नंतर हा त्रास होतो. असं प्रत्येकाचा वेगळा पॅटर्न असतो. तर आम्ही हे हिस्ट्रीमध्ये नक्की घेतो आणि त्यावर औषधं देतो. आणि त्याच्यानंतर ट्रिगरची सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे हेडेकची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते आणि मग ट्रीटमेंट बंद करतो आम्ही. म्हणजे आपण जे म्हणू शकतो ना, ट्रीटमेंट बंद करणं लवकर कुठल्या याच्यात जमतं, तर मायग्रेन्समध्ये बऱ्यापैकी पॉसिबल होतं.
1: अच्छा, तुमच्या ह्या वैद्यकीय सेवेमध्ये सामाजिक सेवा ही सुद्धा अंतर्भूत आहे आणि तुम्ही वैद्यकीय शिबिर, आरोग्य शिबिर सुद्धा घेत असता ठिकठिकाणी, या ठिकाणचा अनुभव कसा असतो? गावात वगैरे असं सुद्धा काम केलेलं आहे का?
0: नाही, आम्ही जास्ती अनाथाश्रमांमध्ये कामं केली आहेत. होतं कसं, होमिओपॅथी हे जे सायन्स आहे आपण मिडल क्लासमध्ये खूप पॉप्युलर बघतो किंवा एज्युकेटेड क्लासमध्ये पॉप्युलर आहे, पण हे दोन्ही जे नाही आहे तिकडे होमिओपॅथी अजून खूप पॉप्युलर नाही आहे. मग मी असा विचार केला की बाबा जे आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. त्यामुळे पहिलं आम्ही विचार केला अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम, मग डॉक्टरची टीम तयार केली आणि आम्ही जाऊन तिकडे केसेस घेतो. अनाथाश्रमांमध्ये होतं कसं, इकडे काम करायला आम्हाला खूप मिळतं आणि त्यांच्या लाईफवर तेवढा इम्पॅक्टही चांगला होतो. इमोशनल हिलिंग होते ना, त्यामुळे त्यांचे केसेस डिटेलमध्ये, कारण यांच्याकडे खूप स्टोरी असतात सांगायला, हृदयस्पर्शी म्हटलं आपण तसं, तर ते हील करणं आम्हाला फार गरजेचं वाटतं. त्यामुळे अनाथाश्रमांवर माझा मेन फोकस आहे.
1: अच्छा,
0: लहान मुलांसाठी
1: काम. तुम्ही स्वतः लेखनही करता आणि त्याच्या माध्यमातूनही समाज भान जागवण्याचं काम करत असता, तर त्याविषयी सांगा, त्याला प्रतिसाद कसा मिळतो?
0: मी आतापर्यंत जे लेखन केलंय ते मेडिकलमध्येच केलेलं आहे. होमिओपॅथीची 2 पुस्तकं आहेत, ह्यातलं जे पहिलं

0: पुस्तक आहे त्याच्या 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून हे पुस्तक बनवलं आहे. होमिओपॅथिक स्टुडंटचा प्रॉब्लेम असा होतो की डेटा खूप जास्ती आहे आणि त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे, तर अशा वेळेला काय वाचावं आणि काय वाचू नये ह्याच्यामध्ये पुस्तकं चांगली चांगली वाचतच नाहीत आणि त्याच्यामुळे ते इतके चांगले तयार होत नाही. म्हटलं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, तर मी गेले 2009 पासून सुरू केलं, 10 वर्ष मला लागली कारण 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून त्याचा सार काढून की बाबा हे तुम्ही एक पुस्तक वाचलं तर 11 पुस्तकं वाचण्यासारखं आहे असं करून ते तयार केलेलं पुस्तक आहे. आणि त्याची प्रॅक्टिकल ऍप्लिकेबिलिटी एक्सप्लेन केली मी की बाबा हे सिम्पटम पेशंटमध्ये कसे दिसतील तुम्हाला,
1: म्हणजे डॉक्टरांसाठी मुख्यतः हे पुस्तक आहे.
0: आणि दुसरं पुस्तक क्रिटिकल केसेसवर, कारण एक डॉक्टरची 7-8 वर्षाची प्रॅक्टिस झाली त्याच्यानंतर डिफिकल्ट केसेस यायला लागतात, पण प्रॅक्टिस एवढी वाढलेली असते की वाचनाला वेळ नसतो किंवा रेफरन्सिंगला वेळ नसतो, तर अशा वेळेला काय करायचं, तर त्यासाठी जी महत्वाची औषधं आहेत जी आपण डिफिकल्ट केसेसमध्ये वापरू शकतो ती औषधं घेऊन एक्सप्लेन करून मॉडर्न मेडिसिनमध्ये याला कसं कोरिलेट करायचं हे सांगून फ्लोचार्ट बनवून ते केलेलं आहे. सो बेसिकली डॉक्टर्सना प्रॅक्टिस करणं सोपं होऊ शकतं.
1: तुमच्या घरामध्ये सुद्धा वैद्यकीय क्षेत्राची वैद्यकीय सेवेची पार्श्वभूमी आहे, तुमचे वडील बालरोग तज्ञ आणि तुम्ही मात्र होमिओपॅथीकडे वळले.
0: त्यांनीच मला सांगितलं होमिओपॅथी घ्यायला, ते म्हणाले होमिओपॅथी अत्यंत चांगली सायन्स आहे आणि आपल्याला फ्युचरला गरजेची आहे कारण इम्युनिटीवर काम होतं, तर हे घेतलंच पाहिजे आणि म्हणतो आता आपली ही गरज आहे. तर होमिओपॅथी त्यांनीही खूप वाचली आणि त्यांनी नंतर मला सांगितलं की दिस इज वन ऑफ द बेस्ट सायन्स. ऍक्च्युली ते होमिओपॅथीला सायन्स ऑफ द फ्युचर म्हणायचं तेव्हा आणि मला समजायचं नाही, पण मला एवढं माहिती होतं हेच करायचं कारण त्यांनी ठरवलेलं, पण मला वाटतं त्यांचा निर्णय फार चांगला होता. आणि गमतीची गोष्ट अशी का योगायोग आमचे जे फाउंडर होमिओपॅथी डॉक्टर सॅम्युअल हॅनमन ते सुद्धा ॲलोपॅथिक डॉक्टर्स आहेत.
1: बरं,
0: हे ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, नंतर त्यांनी होमिओपॅथीची डिस्कवरी केली आणि मग होमिओपॅथीला पॉप्युलर केलं.
1: बरोबर. डॉक्टर वैशाली भिडे आज आपण इथे आलात आणि होमिओपॅथीचा थोडासा इतिहास, त्याचप्रमाणे रुग्णांच्या दृष्टीने ते कसं हितकारक आहे, सर्वसामान्यांच्या मनातले गैरसमज दूर करणं आणि होमिओपॅथीविषयी माहिती देणं, त्याविषयी एक जागृती निर्माण करणं, हे आजच्या ह्या आपल्या गप्पांमधून निश्चितच साध्य झालं असेल. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते, धन्यवाद.
0: खूप धन्यवाद.

0: श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाई.
1: मुंबई केंद्रावरून प्रसारित वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून

0: सहक्षेपित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचा 1 वाजला आहे. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन, सुरीला सफर. ये कार्यक्रम बस थोड़ी ही देर में

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशाने रेलभूमी नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत ते आज पत्रकारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयाने बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ

0: शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल, असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ऐश का एक अच्छा ट्रांसपोर्टेशन मैकेनिज्म बना सकते हैं तो देन वी कैन यूज फ्लाय ऐश इन इकोनॉमिक वे, सीमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस फॉर्म फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिझाईन किया
0: आहे. राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल, असं ते म्हणाले. भारतातल्या 550 जिल्ह्यांमधून सध्या वस्त्रोद्योग उत्पादनांची निर्यात होत असून सरकारच्या निर्यात विविधता धोरणामुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही हे क्षेत्र भक्कम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथे आयोजित भारत टेक्स 2026 या भारतातल्या वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्वात मोठ्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. F5 म्हणजेच फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाव्य धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे. हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल, असा विश्वास गिरीराज सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुसच्या समुद्रधुनी झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवला आहे. होर्मुसच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या MT अल बाहिया आणि MT मोम्बासा या 2 जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या दोन्ही जहाजांवरच्या 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशांचा समावेश होता. या हल्ल्यात MT अल बाहिया जहाजावरच्या 12 भारतीय खलाशांपैकी एकाचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. तसंच MT मोम्बासा या जहाजावरच्या 18 भारतीय खलाशांपैकी 9 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियम नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला मान्यता मिळाली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली. त्यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. तसंच अल्पकालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा मिळवता येईल. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 निकषात सुधारणा करायला, तसंच 2029 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक

0: ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाहीत असं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या परिस्थितीचा फटका बसलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही गांधी यांनी केली आहे. 2 आठवडे उलटूनही नवी तारीख जाहीर केली नसल्याचं गांधी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेची OMR शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार त्यांच्या ऍप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियो इथं प्रारंभ झाला. भारताच्या PV सिंधूने मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरी तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीने स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि जुली मॅकफर्सन या जोडीला 21-16 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांचे सामने उद्या होतील. नुकत्याच झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताच्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार आज होमी भाभा विज्ञान आणि शिक्षण केंद्रात झाला. यापैकी रिद्देश बेंडाळे या इंदोरच्या विद्यार्थ्यानं ऑलिम्पियाडच्या प्रायोगिक विभागात भारताकडून आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त गुणांची कमाई केली आणि सर्वोत्तम 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. आकाशवाणीशी बोलताना त्याने या स्पर्धेचे अनुभव सांगितले.
1: खूप छान वाटतंय. ऑब्विसली परफॉर्मन्स एवढी छान आली आहे. 2 वर्ष ही मेहनत केली आहे त्यामुळे ही रिझल्ट येऊ शकला. एक्सपेरिमेंटल एस्पेक्ट मध्ये मेनली जी आम्हाला ट्रेनिंग भेटते HPCSC मध्ये ती सर्वात जास्त हेल्पफुल राहिली त्यामुळे ती जी पण मेहनत आहे ती दिसतात चांगलं वाटतंय.
0: भारत आणि इंग्लंड दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज बर्मिंगहॅम इथं होणार आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारतीय वेळेनुसार 3:30 हा खेळ सुरू होईल. लातूर जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनानं जिल्ह्यातल्या 182 विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी पाणी संकट निर्माण झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. गौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: KHz श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकता आहात. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या प्रसारणाचे कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या प्रसारणात संध्याकाळी ठीक 5:00. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5:00. तोपर्यंत नमस्कार.

0: मंडळी, काव्यवचन या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता आपण ऐकत असतो. त्यांनी त्यांच्या भावविश्वात रंगवलेले जे काही विषय असतात, जे काही विचार असतात, ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि आपणही त्यांच्या भावविश्वात रममाण होत असतो. तेव्हा अशा सुंदर कविता सादर करायला आणि आपल्यासोबत गप्पा मारायला आज आपली मैत्रीण तन्वी गुंडे आली आहे. वेलकम टू अवर शो तन्वी. तन्वी, मी आता जसं म्हणाले की कवी जे असतात त्यांना त्यांच्या भावविश्वात रमायला फार आवडतं आणि असं नसतं की ते फक्त त्यांचं भावविश्व असतं. बऱ्याचदा त्यांनी ज्या लिहिलेल्या कविता असतात त्या सगळ्यांना रिलेट होतात, कारण प्रत्येक जण त्या फेज मधनं जात असतो आणि प्रत्येकाला ते कुठे ना कुठे तरी रिलेट होत असतं. फक्त कवी मनाचा माणूस हा ते कागदावर उतरवतो. तर मग जेव्हा आपण कविता म्हणतो तेव्हा कवितेवर एखादी कविता तू लिहिली आहेस का?
1: हो, मी कवितेवर कविता लिहिली. खरं तर कवितेला जेव्हा विषय मिळत नाही तेव्हा ज्या भावना येतात त्या भावनांशी संबंधित ही कविता आहे. मी तुमच्यासमोर सादर करते.
0: नक्कीच.
1: माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी विषय शोधते कवितेला. चंद्र झाला, चांदणं झालं.

0: समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. प्रियकराच्या देहाची वळणं आणि त्याच्या प्रीतीचा रंगही उतरत गेला कवितेत. कविता बहरत बहरत जाताना रात्र उशाशी थपकून राहिली. कविता बहरत बहरत जाताना रात्र उशाशी थपकून राहिली. डोळे लख जागे ठेवत आता मी नवा विषय शोधते कवितेला. सूर्य उगवतो नवा दिवस घेऊन, तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र. सूर्य उगवतो नवा दिवस घेऊन, तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र. विषय सापडत जातात, प्रेमभंगाचे, वासनेचे, क्रूरतेचे, गेला बाजार अर्थकारणाचे आणि राजकारणाचे देखील. त्या बातम्यांमुळेच आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची. त्या बातम्यांमुळे आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची. अगदी पेपरात वाचलेल्या बातमीतल्या व्यक्तीच्या हत्येसारखीच निर्घृण, निश्चित पडलेल्या देहातून बाहेर येऊन फिरत राहतो माझा आत्मा, भटकत राहतो पुन्हा पुन्हा कवितेच्या विषयाभोवती. अजूनही मी शोधतेच आहे माझ्या कवितेला विषय.
1: वा वा वा तन्वी, इतकं सुंदर तू लिहिलंयस की जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात.
0: हो,
1: ह्या सुरेख कवितेने तर आपली सुरुवात झालीच आहे. कविता नेमके कधीपासून तुला असं वाटलं की कविता कराव्यात किंवा कविता करायला आवडत आहेत हे असं कधी जाणवलं?
0: जेव्हा कोविड होता आणि सगळं जग थांबलेलं होतं तेव्हा नेमकं काय करावं ते सुचत नव्हतं आणि मग खूप निराशा होती आणि बरेच मग छंद जोपासले जात होते. मग तेव्हा चित्र काढणं असेल किंवा पुस्तकं वाचणं असेल, मग तेव्हा असं जाणवलं की आपल्याला जे काही निराशेतून जे काही आपल्याला उमटतंय ते सगळं कागदावरती उमटवता येत आहे. म्हणून बऱ्याचशा कविता या निराशावादातूनच सुरू झालेल्या आहेत.
1: ओ अच्छा,
0: तर अशी ही कवितेची सुरुवात झाली.
1: वा वा वा मस्त. मग आता आपल्या श्रोत्यांना काय ऐकवशील?
0: एक अशी कविता आहे की मी एकटी असताना जर पाऊस पडला असेल तर माझ्या आयुष्यात कशी बहार येते. म्हणजे तेच पुन्हा की निराशावादेतून आशावादेकडे जाणारी ही कविता आहे. ती एक कविता सादर करते.
1: नक्कीच.
0: माझ्या कवितेचं शीर्षक आहे निसर्ग सोहळा. कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणास लपवावे, कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणास लपवावे, त्याच वेळी दाट धुक्याने उन्हाच्या तिरिपेस झाकावे. एकली मी गात असता मल्हार आळवावा, एकली मी गात असता मल्हार आळवावा, धून त्याची ऐकताच मेघालाही पाझर फुटावा. नयनांतुनी त्याच्या मग जलरत्ने ओघळावी, नयनांतुनी त्याच्या जलरत्ने ओघळावी, लेवून अंगावर तयांसी काया न्हावून जावी. हिरवी गार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी, हिरवी गार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी, शुष्क माझ्या मनाची नवी पालवी मोहरावी.
1: वा वा.
0: चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी, चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी, त्या शब्द सुमनांची गीतमाला मी गुंफावी. दाद देण्या गीतमालेस मेघ गडगडाटी हसावा, दाद देण्या गीतमालेस मेघ गडगडाटी हसावा, प्रशंसा करण्या सप्तरंगी इंद्रधनु अवतरावा. रम्य हा निसर्ग सोहळा थाटात संपन्न व्हावा आणि कौतुक तृष्णा भागवून चातकाचा देह शांत व्हावा.
1: वा वा वा सुरेख, किती सुंदर लिहिलंय सगळं. खरंच म्हणजे तू जे मगाशी म्हणालीस की पावसाळ्यात जर एकटं माणूस असेल तर काय फील होऊ शकतं, तर ते खरंच हे असंच फील होऊ शकतं. आता जेव्हा आपण निसर्ग कविता म्हणतो तेव्हा निसर्ग कवी म्हटल्यानंतर नाधो महानोरच आपल्या डोळ्यासमोर पहिले येतात आणि त्यांच्या निसर्ग कविता आहेत त्या म्हणजे अवर्णनीय आणि अत्यंत सुंदर अशा आहेत.

0: तुझे आवडीचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत?
1: मला संदीप खरे फार आवडतात.
0: वा.
1: आणि वैभव जोशी हे आवडतात. त्यांच्या बऱ्याचशा कविता वाचलेल्या आहेत, त्यांच्या कार्यक्रमांना भेटी दिलेल्या आहेत, तर त्यांच्याकडून शिकून शिकून आता आता ते कविता लिहायला लागलंय.
0: वा वा वा, मस्तच. निसर्ग कवितेनंतर आता कोणती कविता ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
1: आता एक अशी कविता सादर करते की जी देहविक्री करणाऱ्या एका महिलेवर आधारित आहे, तिच्या जीवनावर आधारित आहे. कवितेचं शीर्षक आहे खेळ जीवनाचा. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाइम प्लीज म्हणतो. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाइम प्लीज म्हणतो, नजरेआड होतो आणि तेव्हाच चंद्र खेळाच्या आखाड्यात उतरतो. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात. आपल्या जीवनाचा खेळ खेळते अडचणींवर करण्या मात. एकाएकी संचारत तिचं बाई पण तिच्यात. एकाएकी संचारत तिचं बाई पण तिच्यात. निरखते ती स्वतःला दर्पणात.

0: शेवटी हे एकच तर शस्त्र असतं, परिस्थितीशी करायला दोन हात. याच शस्त्राला शृंगाराने नटवून एकटीच वाट चालू लागते ती. याच शस्त्राला शृंगाराने नटवून एकटीच वाट चालू लागते ती. लांडग्यांप्रमाणे वखवकलेल्या नजरांना चुकवू पाहू लागते ती. पण आपलं बाईपण याचसाठी, हे जाणून ती शांत राहते. पण आपलं बाईपण याचसाठी, हे जाणून ती शांत राहते. वासनेने बरबटलेल्या देहांची भूक ती शमवू पाहते. आता मात्र चंद्र थकतो. आता मात्र चंद्र थकतो, टाईम प्लीज म्हणून निघून जातो. सूर्य आखाड्यात उतरू लागतो, पुन्हा खेळण्यास सज्ज होतो. गेलेल्या चंद्राबरोबर गळून पडतं तिचं बाईपण. गेलेल्या चंद्राबरोबर गळून पडतं तिचं बाईपण. आणि उगवत्या सूर्यासोबत जागं होऊ लागतं तिच्यातलं आईपण. उगवत्या सूर्यासोबत जागं होऊ लागतं तिच्यातलं आईपण.
1: अक्षरशः अंगावर गाठा उभा राहिला. इतकं खरंच सुंदर आहे. इतकं सुरेख कसं काय लिहू शकतेस? देह विक्री करणाऱ्या त्या स्त्रियांच्या आयुष्याचं जे दुःख आहे ते इतक्या समर्पक शब्दात तू मांडलंयस की त्यांचं अख्खं आयुष्य कसं आहे, त्यांची अख्खी जीवनगाथा तू तुझ्या कवितेत मांडलीस. इतकं सुंदर मांडलंय सगळं, खरंच फार फार सुंदर.
0: या सगळ्याबाबत मला एक सांगता येईल की नामदेव ढसाळ असतील किंवा मल्लिका अमर शेख, हे सगळेजण ह्या कवितेमागची प्रेरणा आहेत.
1: वा वा तन्वी, कवी म्हटलं की प्रेम कविता ही आलीच. आणि असा कुठलाच कवी नसेल की ज्यांनी प्रेम कविता कधीच केलेली नसेल. तर मग आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतच आहोत. तर कार्यक्रमाचा शेवट एखाद्या प्रेम कवितेने झाला तर मला आणि श्रोत्यांना आवडेल.
0: हो नक्कीच. प्रेम म्हटलं की प्रेमाची दोन प्रतीक येतातच आपल्या डोळ्यासमोर, ते म्हणजे राधा आणि कृष्ण. पण ह्याच्यासोबत आणखी एक असतो, तो म्हणजे अनय. तो मला पहिल्यांदा भेटला अरुणा ढेरेंच्या कवितेतून. तर त्यांची कृष्ण आणि अनय ही जी कविता आहे, दोन कविता आहेत त्या, तर त्या दोन्ही कवितांचा इतका माझ्यावर प्रभाव होता की त्या दोन्ही कवितांना एकत्र करून मी एक कविता केली आहे जिचं नाव आहे ती एक प्रेयसी. खरं तर ते त्यांच्या प्रभावातून आलेले आहे.
1: बर,
0: ती कविता सादर करते.
1: नक्कीच.
0: लागली होती तिला एक अनामिक ओढ त्या निळाईची. लागली होती तिला एक अनामिक ओढ त्या निळाईची. ऐकली होती तिने धुंद मधुर धून तुझ्या मुरलीची.
1: वा.
0: घेत मागोवा मग त्या धुनेचा धुंडाळीत राहिली ती तुला. घेत मागोवा मग त्या धुनेचा धुंडाळीत राहिली ती तुला. गवसलास तेव्हा तव देखणा आकृती बंध तिच्या नयनी विसावला. भाळून गेली बावरून गेली तुझ्याच मुळे मोहना ती मोहून गेली. भाळून गेली बावरून गेली तुझ्याच मुळे मोहना ती मोहून गेली. तिच्या मनातल्या तुझ्या अस्तित्वाची होतीच तुलाही कुणकुण लागलेली. तुझ्या मोरपंखातल्या सप्तरंगांची उधळण होतीच तूही केली. तुझ्या मोरपंखातल्या सप्तरंगांची उधळण होतीच तूही केली. मात्र तुझ्यात रमणारी ती केवळ त्या एकाच निळ्यात न्हाली. पीत होती ती अमृत घडे तुझ्या प्रीतीने उथंबलेले. पीत होती ती अमृत घडे तुझ्या प्रीतीने उथंबलेले. तृप्त होऊन तव स्पर्शाने घेत होती उंच सुखद हिंदोळे.
1: वा वा.
0: झुलवत राहिलास तूही तिला. झुलवत राहिलास तूही तिला देऊन आश्वासनांचे झोके. ठेवून विश्वास तव शब्दांवरी बांधिले तिनेही स्वप्नांचे इमले. 16,000 गोपिकांचा जाहलास तू एकमेव नाथ. 16,000 गोपिकांचा जाहलास तू एकमेव नाथ. तुझ्या आशेने ती मात्र तळमळली रातनरात. पण तुला काय त्याचं, तशी ती तुझी कोण होती. ती तर निळी हळद ल्यालेली केवळ नाम मात्र प्रेयसी. आता मात्र तू गमजा करतोस तिच्यात रमण्याच्या. आता मात्र तू गमजा करतोस तिच्यात रमण्याच्या. राधे श्याम म्हणून मिरवतोस मनाविरुद्ध तिच्या. गोंधळून गेली भांबावून गेली तुझ्याच मुळे श्रीहरा ती एकटी पडली. गोंधळून गेली भांबावून गेली तुझ्याच मुळे श्रीहरा ती एकटी पडली. उतरवण्या

0: तिची निळी हळद येत असेल का रे अनय कुणी, उतरवण्या तिची निळी हळद येत असेल का रे अनय कुणी।
1: वा सुंदर, म्हणजे हे जे तू काही सांगड घातलीस ना शब्दांची, ती अशक्य सुंदर आहे, अशक्य सुंदर। आणि कार्यक्रमाचा शेवट जर इतक्या सुरेख कवितेने होत असेल तर आणखी काय हवं।
0: धन्यवाद
1: तन्वी, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास, त्यासाठी खरंच मनापासून आभार। मित्रांनो, कशी वाटली ही काव्याची मैफिल? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे। पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी।

श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ही मुंबई केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे

0: obesity, lack of physical activity, mental health, heart disease, diabetes type 1, and other non-communicable diseases like sickle cell, asthma, childhood development are all very important and are increasing rapidly in India. And therefore, it is very important to have early diagnosis, continuous monitoring, and so that they don't develop into future complications and diseases.
1: युनिसेफचे क्षेत्रीय संचालक संजय सिंग यांनी सुद्धा आता रोगाचा प्रसार हा संसर्गजन्य रोगांकडून असंसर्गजन्य रोगांकडे जास्त वाढला आहे असं सांगितलं. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये देखील जनजागृती होणं आवश्यक असल्याचं म्हणाले. या कार्यशाळेत पश्चिम क्षेत्रातील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पश्चिम आशियातला संघर्ष आणि हॉर्मुझच्या समुद्रधुनीत झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. खनिज तेल आणि संबंधित उत्पादनं, अन्नपदार्थ, मूलभूत धातूंचं उत्पादन आणि रसायनं आणि रासायनिक उत्पादनं हे या वाढीमागचं मुख्य घटक ठरल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारत युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार CBSE अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात CBSE बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाही त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील तिन्ही भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं CBSEनं स्पष्ट केलंय. थोर तत्वचिंतक, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक गोपाळ गणेश आगरकर यांची आज जयंती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगरकर यांना वंदन करत आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांच्यात मंत्रालयात कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करामुळे राज्यातील श्रम शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख मनुष्यबळ निर्मितीला नवी गती मिळेल असा विश्वास फुंडकर यांनी व्यक्त केला.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला मान्यता मिळाली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला देखील आज मंजुरी मिळाली. यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगल्या उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. तसंच आपत्कालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजार आधारित वित्त पुरवठा मिळवता येईल. चित्रपट निर्माते, रील मेकर, फूड ब्लॉगर हे आपल्या आशय निर्मितीनं भारताच्या ऑरेंज अर्थव्यवस्थेला बळकटी देत असून सध्या जागतिक ऑरेंज अर्थव्यवस्थेत 3% योगदान असलेल्या भारताचं पुढील 10 वर्षात 12-15% योगदान येण्याचं उद्दिष्ट असून त्या दिशेनं IICT प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी IICTचे कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ आशिष कुलकर्णी यांनी आज केलं. पत्रसूचना कार्यालयाच्या वतीनं स्थानिक चिटणवीस सेंटर इथं आयोजित भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या संदर्भातील एका कार्यशाळेचं आयोजन आज पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालय केंद्राच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली प्रसारमाध्यमांच्या संपादक आणि प्रतिनिधींसाठी करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईमध्ये अॅनिमेशन, व्हिडिओ, ग्राफिक्स, कॉमिक्स आणि गेम्स अर्थात AVCG या क्षेत्रात कौशल्य आधारित अभ्यासक्रम राबवणारं IICTचं केंद्र हे हब आणि स्पोक मॉडेलवर काम करणार असून मुख्यालय असलेल्या मुंबई केंद्रावर हे अभ्यासक्रम आता निम्न शहरी क्षेत्रीय केंद्रांवर देखील उपलब्ध होतील अशी माहिती डॉ कुलकर्णी यांनी दिली. लहानपणापासून मुलांना सर्जनशील क्षेत्राची ओळख व्हावी याकरता

0: आयआयसीटी आणि एनसीईआरटी द्वारा निर्मित अभ्यासक्रम देखील राबवले जातील. देशभरात 500 महाविद्यालय आणि 15,000 शाळांपर्यंत कौशल्य बोध या कार्यक्रमाद्वारे कंटेंट क्रिएशन प्रयोगशाळा देखील बनवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
1: तो इस साल एक कौशल बोध करके कोर्स नया इंट्रोड्यूस हुआ है जो मैंडेटरी कोर्स बजट में जो हुआ है वो हमारे को एक रिस्पॉन्सिबिलिटी नहीं की है कि 15,000 कंटेंट क्रिएशन लैब्स हम बनानी और वो कंटेंट क्रिएशन लैब्स जो है वो स्कूल्स में बनानी है ताकि बच्चे वहां से ये किए. तो हमने उनको बोला कि अगर वो मैंडेटरी कोर्स होगा तो हम उसको कर पाएंगे.
0: महासंचालक सीता वत्स शर्मा यांनी माहिती प्रसारण मंत्रालयाच्या विविध उपक्रमांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. विदर्भाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं नागपूरच्या व्हरायटी चौकात आज बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत राज्य सरकार आणि विदर्भातील आमदारांविरोधात निषेध व्यक्त केला. पावसाळी अधिवेशनात विदर्भातील शेतकरी सिंचन आणि रोजगाराच्या प्रश्नांवर ठोस निर्णय न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. असंसर्गजन्य रोग हे बालपणापासूनच झपाट्यानं वाढत असून त्यासंदर्भात मीडियामध्ये जनजागृती आवश्यक. पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि पत्र सूचना कार्यालयाच्या वतीनं नागपूर इथं आयोजित भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या संदर्भात कार्यशाळेचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. मोशी दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या अभियंताला कारणे दाखवा नोटीस. आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. तालुका आणि ग्रामीण भागातल्या 213 ठिकाणांवरच्या जागांचा या माध्यमातून विकास होणार आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती दिली.
2: एकही जागा विकली जाणार नाही. या ठिकाणी लॉंग टर्म डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि या जागांची लीज होणार आहे. जागांची मालकी ही सदैव एसटी महामंडळाचीच असणार आहे.
1: पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल. यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होईल. काढणीनंतर होणाऱ्या नुकसानीत 15-20% आणि शेतमाल वाहतूक तसंच हाताळणी खर्चातही 15-20% बचत अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 10,000 रोजगार निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणही आज मंत्रिमंडळानं मंजूर केलं. अनेक वर्ष कारागृहात शिक्षा भोगल्यावर मुक्त झालेल्या मुक्तबंदी आणि परिवीक्षाधीन यांना 26,000 ऐवजी 50,000 रुपये द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. किमान 1 वर्ष कारागृहात राहिल्यावर निर्दोष मुक्तता झालेल्यांनाही याचा लाभ मिळेल.
0: राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या 44% पाणीसाठा उपलब्ध आहे. कालपर्यंत राज्यातल्या 3,009 धरणांमध्ये सुमारे 633 TMC पाणीसाठा होता. हा साठा गेल्या वर्षी याच तारखेला नोंदवलेल्या 843 TMC साठ्यापेक्षा बराच कमी आहे. राज्यातल्या 6 महसूल विभागांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक 86% पाणीसाठा नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर 66%, कोकण 62%, पुणे 51%, अमरावती 42%, तर नागपूर विभागातल्या जलाशयांमध्ये 40% पाणीसाठा आहे. मोठ्या धरणांमध्ये त्यांच्या उपयुक्त साठवण क्षमतेच्या 48%, मध्यम धरणांमध्ये 42%, तर लहान जलाशयांमध्ये 29% पाणीसाठा आहे. राज्यातल्या प्रमुख जलाशयांमध्ये कोयना धरणात 49%, जायकवाडीत 32%, उजनी 50%, गोसीखुर्द 36%, तर खडकवासला धरण समूहात 41% पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात कालपर्यंत राज्यात 334 mm पाऊस झाला आहे. राज्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत तो 96% आसपास असला तरी राज्यभरात पावसाचं वितरण समान नाही. ठाणे, रायगड, पालघर,

रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि जालना या 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या केवळ 29% पाऊस झाला. 12 जिल्ह्यांमध्ये 50-75%, तर अन्य 12 जिल्ह्यांमध्ये 75-100% पाऊस झाला. राज्य मंत्रिमंडळापुढे आज झालेल्या सादरीकरणानुसार 96,21,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. तेलबिया, सोयाबीन, कापसाची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली आहे. काही ठिकाणी भाताची पुनर्लागवड सुरू आहे. शिक्षक पात्रता परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या या अपघातात 9 जणांचा बळी गेला. या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या मुख्य आणि कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचं महापालिका प्रशासनानं सांगितलं. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक ATS पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठी कारवाई केली आहे. ATS काल एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाहीत असं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असेल. यात्रेचा कालावधी 15-29 जुलै असा आहे. या कालावधीत सुमारे 20 लाख भाविक येण्याचा मंदिर समितीचा अंदाज आहे. यात्रेदरम्यान सुमारे 2,500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा न्यायला बंदी असल्यामुळे 5-6 ठिकाणी मोबाईल लॉकर सुविधा उपलब्ध राहील. पंढरपूर इथं होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम इथली संत सूरदास महाराज दिव्यांगवारी आज धाराशिव जिल्ह्यात कळंब इथं दाखल झाली. या दिंडीत 15 अंध वारकरी आणि त्यांचे 5 मदतनीस स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी तसंच 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यभरातून 10वीचे फक्त 29% विद्यार्थी तर 12वीच्या परीक्षेत सुमारे 39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका आज सुरू झाली. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 47 षटकात 8 बाद 257 धावा झाल्या होत्या. भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या कार्यशाळेचं आयोजन पत्र सूचना कार्यालयानं नागपुरात केलं होतं. जागतिक ऑरेंज अर्थव्यवस्थेत 3% योगदान असलेल्या भारताचं पुढच्या 10 वर्षात 12-15% योगदान देण्याचं उद्दिष्ट असून त्या दिशेनं प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ आशिष कुलकर्णी यांनी यावेळी केलं. हवामान.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सायंकाळचे 7:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आधीच उशिरा आगमन आणि त्यानंतर मोठा खंड ही यंदाच्या मान्सूनची स्थिती. या स्थितीनं या वर्षीचं कृषी चक्र मोठ्या प्रमाणात बाधित झालंय. याच पार्श्वभूमीवर येत्या काळातली पर्जन्यमानाची स्थिती आणि त्या अनुषंगानं करायचं पीक नियोजन यासंबंधीच्या विविध पैलूंची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत. श्रोतेहो, यंदा देशभरात मान्सून नेहमीपेक्षा उशिरा दाखल झाला होता. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाजही यापूर्वीच वर्तवला गेला होता. पण उशिरा का होईना, मान्सूनचं आगमन झाल्यावर त्यानं दमदार हजेरी लावली होती, त्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरीही सुखावला होता. पण आता पुन्हा एकदा मान्सूननं मोठा खंड घेतलाय. एल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळातही पर्जन्यमान कमी आणि अनियमित राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. खरं तर शेतीच्या दृष्टीनं पाहिलं तर या परिस्थितीनं यंदाच्या खरीप हंगामाला काहीच चिंताजनक वळणावर आणल्याचं नाकारता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर पावसाच्या या मोठ्या खंडामागची कारण मीमांसा आणि त्याबद्दलचा येत्या काळासाठीचा अंदाज यासंबंधी माहिती देत आहेत हवामान अभ्यासक आणि भवताल मंचचे संस्थापक अभिजित घोरपडे.
1: यावर्षी आपल्या मान्सूनवर दुष्काळाची छाया आहे. याचं कारण म्हणजे मान्सूनवर विपरीत परिणाम करणारा एल निनो हा घटक हा सक्रिय आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतामध्ये या वर्षी सरासरीच्या 90% पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. हा अंदाज असल्यामुळं आपल्याकडं सुरुवातीला मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. ते आगमन झाल्यानंतर बराच काळ उघडीप होती, मान्सून आला पण पाऊस पडला नाही. आणि त्यानंतर असं वाटत होतं की आता पाऊस पडेल की नाही. त्यावेळेस जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला 8 दिवसांचा खूप चांगला पाऊस झाला. त्याच्यामुळे जी जून महिन्यातली तूट होती ती बऱ्यापैकी भरून निघाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत जून महिन्यामध्ये जवळजवळ निम्माच पाऊस म्हणजे 50% तूट होती पावसाची, ती भरून निघून जुलैच्या मध्यापर्यंत सरासरी इतका पाऊस झाला. पण हे संपूर्ण राज्याचं दिसणारं चित्र असं जरी असलं तरी सुद्धा हा जो पाऊस पडला तो मुख्यतः कोकणातले काही जिल्हे, त्याचबरोबर सह्याद्रीचे घाटमाथे आणि पुणे जिल्हा आणि आसपासचा काही परिसर या ठिकाणी पडला. इतरत्र मुख्यतः मराठवाडा असेल, विदर्भाचा काही भाग असेल, तिथं मात्र पाऊस पुरेसा पडला नाही, अतिशय अपुरा पोहोचतोय. त्यामुळं पाऊस हा झाला तरी सुद्धा त्याचं वितरण हे असमान होतं आणि तेच आज आपल्याला पाहायला मिळतंय की बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळला तर उरलेले सर्व 7 जिल्हे याच्यामध्ये पाऊस अपुरा पडलेला आहे. विदर्भातले बऱ्याचशा भागात अशी परिस्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर अतिशय कमी पाऊस पडलेला आहे. हे सगळं जे वितरण आहे याचा संबंध निश्चितच यावर्षी एल निनोची छाया असण्याशी आहे. याचं कारण असं की जेव्हा आपल्याकडं कमी पाऊस पडतो आणि दुष्काळी स्थिती असते त्यावेळेस जो पाऊस पडतो तो कमी असतो आणि त्याचबरोबर त्याचं वितरण हे असमान असतं. म्हणूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. दुसरं असं की आपल्या मान्सूनवर यावर्षी दुष्काळाची छाया असण्याचं कारण जसं एल निनो आहे तसाच एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करणारे काही घटक आहेत ते सक्रिय असतील तर हा एल निनोचा परिणाम किंवा प्रभाव हा काही प्रमाणात कमी होऊ

शकतो. मागे आपण इतिहासात अशी काही वर्ष अनुभवलेली आहेत की जेव्हा एल्निनोचा परिणाम होता तरी सुद्धा पाऊस आपल्याकडे सरासरी इतका पडलाय. पण या वर्षी असं झालेलं आहे की हे जे घटक आहेत की जे एल्निनोचा विपरीत प्रभाव कमी करतात, त्याच्यामध्ये एक उदाहरण देता येईल ते म्हणजे इंडियन ओशन डायपोल, हा हिंदी महासागरातला घटक, तो जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडं पावसाचं प्रमाण हे तुलनेनं चांगलं असतं. पण या वर्षी हा घटक अजिबातच सक्रिय नाहीये. हा सगळा विचार करता यंदा दुष्काळी परिस्थिती आहे निश्चित. आता आपण पावसाळ्याच्या महत्वाच्या टप्प्यात आहोत, विशेषतः शेतीच्या दृष्टीनं हा महत्वाचा टप्पा आहे, कारण जुलै महिन्यातला पाऊस हा शेतीसाठी खूपच महत्वाचा असतो. आणि आत्ताचं जर चित्र पाहिलं तर आत्ता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये विशेष पाऊस पडलाच नाहीये. शेतीची कामं जुलैमध्ये ही व्हावी लागतात आणि त्या दृष्टीनं बऱ्याच भागामध्ये चिंतेचं वातावरण आहे. हवामान विभागाचा पुढचा जो अंदाज आहे की जुलैच्या दुसऱ्या टप्प्यात काय होईल, तर जुलैमध्ये सुद्धा अपुरा पाऊस पडण्याची चिन्ह आहेत तसा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे. त्यामुळं शेतीच्या दृष्टीनं आता काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल पावसाची. तो पाऊस आल्यानंतर

0: वाढलाच नाहीये. शेतीची कामं जुलैमध्ये ही व्हावी लागतात आणि त्या दृष्टीनं बऱ्याच भागामध्ये चिंतेचं वातावरण आहे. हवामान विभागाचा पुढचा जो अंदाज आहे की जुलैच्या दुसऱ्या टप्प्यात काय होईल, तर जुलैमध्ये सुद्धा अपुरा पाऊस पडण्याची चिन्ह आहेत तसा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे. त्यामुळं शेतीच्या दृष्टीनं आता काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल पावसाची. तो पाऊस आल्यानंतरच पुढचं नियोजन करावं लागेल. याच्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे दोन महिने आहेत, त्या दोन महिन्यांमध्ये नेमकं कसं चित्र असेल याच्या संदर्भात हवामान विभागाकडून जुलै महिन्याच्या अखेरीस अंदाज दिला जाईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला यंदा एकूणच मान्सूनचं चित्र कसं असेल, पाऊस किती कसा असेल हे स्पष्ट होईल. पण सध्याचा जर विचार केला तर आपल्याला पाण्याच्या दृष्टीनं आणि शेतीच्या दृष्टीनं खूपच काळजीपूर्वक पावलं टाकावी लागणार आहेत, तेच म्हणावं लागेल.
1: श्रोते हो, पावसाच्या या सध्याच्या परिस्थितीमुळे आगामी रब्बी हंगामही बाधित होणार असल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करत आहेत कृषी तज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे.
2: कोकणामध्ये आपल्याकडे ह्या दिवसांमध्ये धुवाधार पाऊस असतो, पण आता आपल्याकडे कोकणामध्ये जे दिसत आहे ते उन्हाचे चटके बसायला लागलेले आहेत. अगदी गरम होते चांगलंच. आणि काल तर आमच्यापैकी एक जण म्हणाला की म्हणे हे जे वातावरण आहे, हे जे ढग आहेत, हा जो वारा आहे किंवा अमुक पक्षी जे ओरडत आहेत, ते म्हणजे आपल्याकडे भाताची कापणी करायला येते त्यावेळेची परिस्थिती आहे. म्हणजे आपली जर का कापणी असल्यासारखं वातावरण निरासेल आता दिसत असेल, तर आपण तर अजून राब सुद्धा पेरले नाहीत किंवा पेरले ते कुजून गेलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करावं? तर मंडळी, ह्याच्यामध्ये बघा, एक सगळाभर आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे डायरेक्ट सीडेड राईस, DSR, म्हणजे परस्पर भाताच्या बियाची लागवड, म्हणजे त्याच्यामध्ये चिखलणी लावणी हे प्रकार नाहीत. तर समजा तुमच्या शेतामध्ये आता काही शिल्लक नसेल, म्हणजे राबही गेला, शेत पण आता चिखल करायला पाणी मिळेल तेवढा पाऊस पडेल असं दिसत नाहीये, आणि मग अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर मग आपण काय करायचं? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या शेतामध्ये डायरेक्ट सीडेड राईस, म्हणजे परस्पर भाताचं बी लावायचं टोकणी पद्धतीने. आता ते कसं करायचं? तर आपल्याकडे पडगिलवार कंपनीचं हँड पुश सीडर मिळतं बाजारामध्ये, साधारण 7 ते 8 हजार रुपयापर्यंत ते मशीन मिळतं. ते जे मशीन आहे त्या मशीन मध्ये भात टाकायचं, भाताचं बी. पण भाताची जात कोणची निवडाल? तर भाताची जात ही कमी दिवसात तयार होणारी, म्हणजे 100 दिवसात तयार होणारी जात पाहिजे. आणि मग असं जेव्हा आपण हँडपुश सीडरनी ते बी पेरतो आणि परत ते उपटून ते लावणी करण्याचं भानगड ठेवत नाही, अशा परिस्थितीमध्ये ते भात 10 दिवस अगोदर तयार होत, कारण भाताच्या रोपाला तो लावणीचा शॉक बसत नाही. आणि म्हणून भात 10 दिवस अगोदर तयार होतो. म्हणजे तुम्ही काय काय केलं? तर एक लवकर होणारी जात निवडलीत, लवकर होणारी जात हँडपुश सीडरच्या सहाय्याने तुम्ही ती तोकडणी करायची, म्हणजे साधारण 2 ओळीमधलं अंतर अंदाजे 25 सेंटीमीटर ठेवायचं आणि टोकणी करायची. आणि मंडळी, असं आहे की त्या जमिनीला जेव्हा ओलसरपणा असतो, त्या ओलसरपणाच्या वेळेला त्याच्यावर ऑक्सीफ्लोरफेन किंवा त्याला एक गोल नावाचं औषध, 1 लिटर पाण्यामध्ये 1 मिली गोल औषध टाकून ते मागील पावली चालत फवारणी करून घ्यायची. म्हणजे त्या भाताच्या शेतामध्ये तण होणार नाही पुढची महिनाभर तरी. आणि मग असं जेव्हा भाताचं पीक आपण घेऊ, त्यावेळेला त्याला एक तर लावणी करायची नाहीये, म्हणजे पाऊस तेवढा नाही झाला तरी अगदी चालणार आहे. दुसरं काय? तर कमीत कमी पाण्यावर किंवा जमिनीच्या आतमध्ये गेलेली जेवढी ओल आहे तेवढ्या ओलीवर सुद्धा तुमचं भाताचं पीक पुढची 20-25 दिवस तग धरू शकेल. 20-25 दिवस जरी पाऊस नाही आला तरी सुद्धा तग धरेल. तर अशा प्रकारे आपण भाताचं पीक हे तुम्ही घेऊ शकाल कमीत कमी पावसात, कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमीत कमी कष्टामध्ये, म्हणजे मोठा खर्च न वाढवता. आता पारंपरिक पद्धतीमध्ये आपण खर्चही खूप करतो आणि पीक पण जातं, त्यामुळे आपल्याला दुःखस्थ होतं. तर आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण वाल किंवा हुलगा ही पिकं रब्बीमध्ये जर घेतली तर ती सुद्धा आपल्याला घेता येणं शक्य होणार आहे. कसं? तर भाताची कापणी केली की भाताच्या चुडामधून, जे राहिलेला खालचा चूड असतो, त्याच्यामधून 5-7 दिवसांनी छोटी हिरवी पानं येतात, बाहेर येतात. आणि ह्या हिरव्या पानांवर आपण ग्लायफोसेट नावाचं तणनाशक फवारायचं. ते फवारलं की त्या भाताच्या चुडाचं अंदाजे वजन हे 75 मिली असतं, पण त्याच्यामध्ये 80% पाणी असतं. पाणी म्हणजे रस असतो, अत्यंत सुपीक असा रस असतो. हा सगळा रस तो त्या भाताचा चूड मेल्यामुळे तो सगळा रस जमिनीमध्ये उतरतो. त्यामुळे जमिनीला नुसतं साधं पाणी नाही तर अत्यंत सुपीक पाणी त्या जमिनीला भूमातेला मिळतं. आणि मग त्याच्यामुळे पुढचं पीक जे आहे, फुलगा किंवा वाल किंवा हरभरा अशी पिकं, ह्या आंगची ओल जी आहे त्याच्यावर तुम्हाला

0: पुढचं पीक घेता येऊ शकेल असं मला वाटतं. तर म्हणजे अशी परिस्थिती इथून पुढे भरपूर आणखीन येत राहणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला SRT पुनरुज्जीवित शेती हा काय प्रकार आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तातडीने तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि तुमच्या शेतापैकी थोडासा भाग त्याच्यावर SRT तुमचा प्रयोग करायला तुम्ही वापरून पाहायला तातडीने सुरुवात करणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, राज्यात सामान्यतः कमी पाऊस पडतो अशा मराठवाडा आणि दुष्काळाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील असलेल्या इतर भागातली परिस्थिती थोडी गंभीर आहे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आगामी रब्बी हंगाम पूर्णपणे कोलमडू नये म्हणून आतापासूनच जलसंधारणाच्या उपाययोजनांकडे गांभीर्यानं पाहणं महत्वाचं आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान विभाग प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे.
2: आपल्याला माहित आहे की यावर्षी पेरणी उशिरा झालेली आहे, त्यातल्या त्यात आपले मुख्य पीक आहेत कापूस तूर असतील सोयाबीन आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पाऊस नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपली पेरणी लांबली होती आणि त्या अनुषंगाने आता जो उघाड दिलेला आहे पावसानं, तर अशा परिस्थितीमध्ये आपण साधारणतः एक दोन गोष्टी करायला सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला सिंचनाची अगदी व्यवस्था असेल त्या आवश्यकतेनुसार आता आपल्याला पिकामध्ये कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल भुईमुग असेल इथं सूक्ष्म सिंचन पद्धतीनं आपल्याला एक पाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर जे आंतरमशागतीचे काम आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या कालखंडात करून घ्यायचे आहेत. विशेष करून आपल्याला असं बघायचं की जमिनीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे आणि हे मॉइश्चर जे आहे खालचं ते कसं आपल्याला जे लागवड केलेल्या पिकांना मिळतं याच्यासाठी आपल्याला साधारणतः म्हणजे आंतरमुख मशागतीचे कामं करून घ्यायचे आहेत. सिंचनाचं फार मोठं क्षेत्र जर नसेल ज्यांच्याकडे आहे सिंचन त्या शेतकरी बंधूंची द्विधा मनस्थिती असते की साधारण आभाळ दिसतंय पाऊस येण्याची शक्यता, तर अशा प्रकारचे काही परिस्थिती नाही पाऊस येणार नाही. आपल्याकडे आवश्यकतेनुसार पाण्याचा उपयोग करायचा आणि तो देखील आपल्या सूक्ष्म सिंचन पद्धतीने याचा वापर करून आपल्याला पिकांना तग द्यायचंय. आता हीच परिस्थिती आपण जर बघितली विशेष करून आपल्या महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये आपण विदर्भामध्ये जरी गेलात विदर्भामध्ये देखील अशी सारखीच परिस्थिती आहे, फक्त पूर्व विदर्भामध्ये आपण तिकडे पाहिलं तर तिकडे धान पीक आहे आणि तिथे तिथे आपल्या धान पिकामध्ये आपण साधारणतः तणाचं आणि कचरा काढून टाकावा, साधारण जे पेरणीनंतर जो कालावधी त्याच्यामध्ये रोपोटिकमध्ये हे चालतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आता सध्या आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की जो सोयाबीनचा पट्टा आहे किंवा तूर असेल किंवा कापसाचा पट्टा आहे इकडला पश्चिम विदर्भामध्ये तर त्या ठिकाणी देखील आता सध्या जसं महाराष्ट्रात सांगितलं त्याप्रमाणेच आपण सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला अग्रिकल्चर ऑपरेशन जे आहेत ते करून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्ध आहे त्यानुसार देखील आपल्याला सिंचन द्यायचंय. मध्य महाराष्ट्रामध्ये थोडी परिस्थिती वेगळी आहे, इथं आपण जर का विचार केला कोल्हापूर पुणे या भागामध्ये तर या भागामध्ये ज्या ठिकाणी भात आहे घाटामध्ये इथे रोपवाटिकेमध्ये जिथं आपण पाहतोय की तिथं निश्चितपणाने जे 21 ते 23 दिवसाचे जे झाले आहेत तिथं पुनर्लागवडीचे कामं सुरू आहेत त्या ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी उशिरा पाऊस आल्यामुळे यावर्षी काय झालं की तिथे रहू पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे आणि आपण काय करतोय सध्या की ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थित कंडिशन आहे तिथे रोपेचं आपण पुनर्लागवण्यासाठी आपण काम जोरात चालू आहे. आता हे काम करत असताना आपण जे हव्या जातीचे पुनर्लागवड करण्यासाठी आपण काय करतो की जे आपण पुनर्लागवड करण्यासाठी पेरणीनंतर साधारणतः 21 ते 25 दिवसाचा निम गारव्या जातीचा 23 ते 26 आणि गारव्या जातीचा 25 ते 30 दिवसाचे जे रोप झाले याचे आपण तिथे जिथं गरजेनुसार आपण याची पुनर्लागवड करत आहोत. आता ह्या खालोखाल आपल्या ठिकाणी नाचणीचं पण एक साधारणतः पीक आहे जे 2 ते 3 पाण्याची अवस्था आहे तिथे त्याला आवश्यकतेनुसार आता पाऊस नसल्यामुळे सिंचनाची व्यवस्था करावी लागणार आहे आणि हे नाचणी आता साधारणतः 15 जुलै नंतर आपण याची पेरणी देखील या भागात टाळतो आपण. पण तुर्तास आपण जे सध्या जे पेरणी करून लागवड करून आपण जे पीक उभा आहे ह्याला संरक्षण देणं फार महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, हवामानात होत असलेले बदल आणि त्या अनुषंगानं पर्जन्यमानाची स्थिती यापुढेही बदलत राहणार आहे हे गांभीर्य ओळखूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला कॅच द रेन अर्थात पावसाचा प्रत्येक थेंब प्रयत्नपूर्वक साठवण्याचं आवाहन केलंय. आता या संकटावर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच या आवाहनाला अनुसरून कृती करण्याची जबाबदारी पार पाडायची इतकंच. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर. निवेदन.

श्रोते हो, आत्ताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल

103 MHz FM ध्वनिलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसानवाणी.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर विजय नारायणराव सडाम, विषय विशेषज्ञ कृषी विस्तार. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा जो विषय आहे आपला, अल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकाचे योग्य व्यवस्थापन कसे केले पाहिजे. खरं तर शेतकरी बांधवांनो, कापूस एक हे महत्त्वाचे पीक आहे. गेल्या 2 दशकापासून पिकामध्ये समस्या वाढत आहेत. असमान प्रजन्यमान, कीड रोगाचा प्रादुर्भाव, दरवर्षी उत्पादनामध्ये चढ उतार आढळून येत आहे. या वर्षी तर एल निनो मुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार आहेत असं वर्तवलं जात आहे. अशा स्थितीत बदलत्या हवामानाप्रमाणे

आपण जो कपाशी पीक लागवड करत आहोत त्या व्यवस्थापनेमध्ये योग्य बदल करणे, या अल निनोच्या पार्श्वभूमीवर आपल्याला योग्य कापूस व्यवस्थापन करणे गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. तर कापसाचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे सध्याच्या या काळामध्ये, जमीन हा फार महत्वाचा पार्ट आहे. कपाशीचे जे मूळ जो आपण त्याला सोट मूळ म्हणतो अशा प्रकारचे असून ते जमिनीत 1 मीटर पेक्षा अधिक खोल वाढते, त्यामुळे ओलावा धरण्याची क्षमता अधिक असणाऱ्या खोल आणि काळ्या जमिनीत कापूस लागवड करावी. पीक फेरपालट, अनेक वर्ष कापूस पिकानंतर पुन्हा कापूस घेतल्यानंतर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, जमिनीची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे कोरडवाहू भागामध्ये ज्वारी, सोयाबीन, तूर या पिकानंतर तर बागायती लागवडीमध्ये हळद, मका, भुईमुंग या पिकानंतर कापूस लागवड करावी. अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो पिकाची फेरपालट करणे सुद्धा फार महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे जमिनीची मशागत हा सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे. येत्या हंगामामध्ये पावसाचे वितरण असमान राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पडणाऱ्या पावसाचे पाणी जास्तीत जास्त मुरवण्याच्या उद्देशाने शेतकरी बांधवांनो आपण आपल्या जमिनीची मशागत करावी. त्यात खोल नांगरटी, कठीण जमिनीमध्ये सबसॉइल याचा वापर करावा. त्यानंतर मोगडगी आणि 2 वखराच्या बाड्या नक्कीच द्यावी. अशाप्रमाणे आपल्या जमिनीची आपण मशागत सध्या तर केलेलीच असा शेतकरी बांधवांनो, याप्रमाणे केलं तर नक्कीच चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीची मशागत होऊ शकते. आता शेतकरी बांधवांनो यामध्ये येईल आपला सर्वात महत्वाचा पार्ट, बियाण्याची योग्य निवड. कुठले बियाणं या सीझनमध्ये म्हणजे या कालावधीमध्ये घेतलं पाहिजे या अल निनोच्या याच्यामध्ये, म्हणजे कशा प्रकारे वाण सिलेक्शन करणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. सध्या बाजारामध्ये कपाशीची अनेक बिट्टी संकरित वाण उपलब्ध आहेत, मात्र आपल्या भागामध्ये उत्तम उत्पादन देणारा, कमी कालावधीचा म्हणजे लवकर वेचणीस येणारा, कीड रोगांना कमी बळी पडणारा, कोरडवाहूसाठी मध्यम बोंडाचा आकार तर बागायतीसाठी मोठे बोंडे असणारा, रुईचे अधिक प्रमाण आणि धाग्याची प्रत उत्तम असणारा वाण निवडावे. वाढीच्या काळात पावसाचा खंड पडल्यास आपल्या उत्पादनामध्ये शेतकरी बांधवांनो घट संभवते, म्हणून पाण्याच्या ताणात सहनशील असणारे वाण आपण निवडणं गरजेचे आहे. आपल्या बाजारामधील विशिष्ट वाणाच्या प्रचाराला बळू पडू नये. आपण जे वरील निकष दिलेले आहेत त्याचप्रमाणे मोठे बोंड, बोंडाचा आकार व कीड रोगांना कमी बळी पडणारा आणि उत्तम उत्पादन देणारा याच वाणाची आपण निवड करावी. कापूस उत्पादनामध्ये संकरित बियाणे खरेदीवर दरवर्षी आपण मोठा खर्च करू लागतो, त्याऐवजी बिट्टी कपाशीचे सरळ वाणाचा आपण वापरण्यास बियाण्यावर होणारा खर्च कमी करता येईल. असे बिट्टी सरळ वाणापासून निघणारी सरकी पुढील वर्षी बियाणे म्हणून वापरता येईल. त्याचप्रमाणे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्थेद्वारे बिट्टी कपाशीचे NH19-1 बिट्टी, NH19-2 बिट्टी, सूरज बिट्टी, पीकेव्ही, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेली पीकेव्ही 81 बिट्टी, CICR 14 बिट्टी अशा सरळ वाण विकसित करण्यात आलेले आहेत. शेतकरी बांधवांनो विद्यापीठांच्या वाणाचा सुद्धा नक्कीच आपण आपल्या शेतामध्ये लागवड करावी. आता सर्वात मोठं लागवडीचा वेळ, शेतकरी बांधवांनो कपाशीची लागवड योग्य वेळेवर करणे सुद्धा गरजेचे असते, पण विलंब झाल्यास आपल्या उत्पन्नामध्ये घट येतो. त्यामध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लागवडीस विलंब करू नये. आपण सांगतो की 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय कापसाची लागवड करू नये. बागायतीला सांगतो आपण 1 ते 7 जून पर्यंत लागवड केली पाहिजे आणि कोरडवाहू मध्ये हमखास मान्सूनचा जो आपला पाऊस 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावर आणि 15 जुलै पर्यंत आपण आपल्या कोरडवाहू कापसाची लागवड करावी. आता आपण जो कापूस लावतो शेतकरी बांधवांनो त्यामध्ये लागवडीचे अंतर कसे ठेवले पाहिजे. खर तर आपल्या विदर्भामध्ये आपण बागायतीसाठी 120/90 म्हणजे 4/3 फुटावर बागायतीसाठी सांगतो शेतकरी बांधवांना, आणि कोरडवाहूसाठी 90/60 म्हणजे 3/2 फुटावर आपल्या कापूस पिकाची लागवड केली पाहिजे. समजा मध्यम जमिनीवर आपल्या सघन पद्धतीने लागवड

करण्यासाठी आपल्याला 90x15 सेंटीमीटर 3x1.5 म्हणजे 90x15 सेंटीमीटर वर म्हणजे 3x1/2 फूट आणि भारी जमीन म्हणजे जवळच्या अंतरावर लागवडीसाठी आपल्याला 90x30 सेंटीमीटर म्हणजे 3x1 फूट या अंतरावर टोकन करावे. परत सांगतो शेतकरी बांधवांनो, सघन पद्धतीमध्ये आपल्याला कापूस पिकाची लागवड करायची असल्यास 90x15 सेंटीमीटर म्हणजे 3x1/2 फूट वर आणि भारी जमिनीवर जवळच्या अंतरावर लागवड करायची असली तर आपल्याला 3x1 अशा प्रमाणे कापूस पिकाचे योग्य अंतर ठेवून लागवड करणे गरजेचे आहे. आता सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपण जो बीज प्रक्रिया म्हणतो, बाजारातून खरेदी केलेल्या बियाण्यास बुरशी नाशक म्हणजे तुमचं सिडोनॉमस फ्लोरोसन्स 10 ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि जीवाणू संवर्धक जसं अजॉटोबॅक्टर आणि स्पोरद विरघळणारे जीवाणू 10 मिली प्रति किलो या प्रमाणात बियाण्याची बीज प्रक्रिया करावी. भविष्यातील बीज आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आणि आपल्या रासायनिक खतावरील खर्च कमी करता येईल म्हणून बीज प्रक्रिया हा सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे. आता आपण कापूस पिकामध्ये आंतरपिके कुठले घेतले पाहिजे? दुष्काळी परिस्थितीमध्ये आंतरपीक पद्धती निश्चितपणे अधिक फायदेशीर आहे शेतकरी बांधवांनो. खरं तर या अल्निनो पार्श्वभूमीवर पावसाचा खंड राहण्याची शक्यता असल्यामुळे कापूस पिकामध्ये आंतरपीक म्हणून आपण कडधान्य वर्ग पीक आवर्जून घ्यावेत. तर शेतकरी बांधवांनो, शिफारसित आंतरपीक पद्धतीमध्ये आपल्याला कापूस मध्ये मुंगाची एक, कापसाचा एक व मुंगाची एक होड, त्याचप्रमाणे कापूस प्लस उडदाची एक होड, त्याचप्रमाणे कापूस मध्ये सोयाबीनची एकास एक होड, कापूस पिकामध्ये तुराची म्हणजे कापसाच्या 4 ओळ्या आणि तुरीची 1, त्याचप्रमाणे कापूस मध्ये मुगाची कापसाची 1 आणि मुगाची 2, अशा प्रमाणे आपण शिफारसित आंतरपीक पद्धतीचा अवलंब नक्की शेतकरी बांधवांनी केलं पाहिजे. म्हणजे आपण आंतरपीक मध्ये याचा वापर नक्कीच केला पाहिजे. मूंग उडीद सोयाबीन तूर यासारखी पीक सुद्धा आपल्याला या काळामध्ये नक्कीच एक आशावाद पीक म्हणून फायदा होईल आपल्याला. त्याचप्रमाणे एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन सुद्धा शेतकरी बांधवांना गरजेचं आहे. आपण सेंद्रिय खते कोरडवाहू म्हणजे 5 टन प्रति हेक्टर आणि बागायतीसाठी 10 टन प्रति हेक्टर याप्रमाणे आणि रासायनिक खते ची विभागणी योग्य प्रमाणे देणे गरजेचे आहे. आपल्या विदर्भामध्ये एकूण लागवडीच्या वेळीस 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पलाश असे कोरडवाहूसाठी खताचं नियोजन करणे गरजेचं आहे. पेरणीच्या वेळीस 30 किलो नत्र, त्याच्यानंतर 30 दिवसांनी परत 30 किलो नत्र उरलेला अशा प्रमाणे आपल्याला खताचा योग्य नियोजन करणे गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. म्हणजे रासायनिक खताची आपली मात्रा योग्य वेळेवर देणे गरजेचं असते. म्हणजे लागवडीच्या वेळी दिल्यास सुरुवातीपासून जोमदार वाढ होते, त्यामुळे भविष्यात खतावरील आपला जो अनावश्यक खर्च कमी करता येतो. खताची पहिली मात्रा लागवडीबरोबरच दिली नाही आणि उशिराने दिली आणि भविष्यामध्ये पावसाचा खंड पडल्यास उशिराने दिलेली खते उपलब्ध होणार नाही शेतकरी बांधवांनो आणि त्यावर केलेला खर्च आपला व्यर्थ जाईल. म्हणून बेसल डोस लागवडीसोबतच देणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो. त्याचबरोबर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सुद्धा वापर करायचा आहे. आपण सांगतो की मातीची तपासणी करून ज्या घटकाची कमतरता असेल त्या अन्नद्रव्याची मात्रा आपण नक्कीच द्यायला पाहिजे. मॅग्नेशियम सल्फेट 20 किलो प्रति, त्याचप्रमाणे जस्ट झिंक सल्फेट 25 किलो प्रति हेक्टर, बोरॅन 5 किलो प्रति हेक्टर. सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केल्यास पिकाची पूर्णपणे वाढ होते आणि खताचा आपल्याला योग्य पुरेपूर आपल्या पिकाला त्याचा फायदा होतो. आता दुसरं म्हणजे तण व्यवस्थापन ठेवणे सुद्धा गरजेचं आहे. आपलं पीक 60 दिवसापर्यंत तणमुक्त ठेवणे गरजेचं आहे. त्यासाठी निंदण, वखरणी, कोडपणी आणि डवरणी योग्य वेळेवर केलं सुद्धा गरजेचं आहे शेतकरी मानवानो. आणि मुख्य म्हणजे वाढ व्यवस्थापन. कापूस पिकाची अवास्तव वाढ थांबविण्यासाठी वाढरोधकाची फवारणी आणि फांद्या कापणे, शेंडा खोडणे हे 2 पर्याय आहेत. त्यामुळे झाडांची काही वाढ थांबते आणि त्यांच्या बोंडाची संख्या व वजनावर त्याचा चांगला इफेक्ट होऊ शकतो. सघन पद्धतीने लागवड केल्यास वाढ नियंत्रित करणे आवश्यक असते. आपण सघन पद्धतीमध्ये सांगतो लोकांना की वाढ मेपिक्लोइड क्लोराईड 5 AS चा पर्याय या रसायनाची

ची पातळी लागण्याच्या अवस्थेत 40 ते 45 दिवसांनी 1 मिली प्रति लिटर आणि 15 ते 20 दिवसांनी 1.2 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. अशा प्रकारे केला तरी आपल्याला सघन पद्धतीमध्ये सुद्धा फार चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. आता काही लोकांना ठिबक सिंचनाची सोय असली तर विद्राव्य खताची मात्रा नक्कीच विभागून देणे तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आपण एनपीके किलो प्रति हेक्टर मध्ये सांगतो की 120 नत्र वाला 60 किलो अनस्फुरण 60 किलो याची विभागणी आपल्याला 60 दिवसापर्यंत द्यायचं आहे. म्हणजे नत्राची आपल्याला 80 दिवसापर्यंत देऊ शकतो. स्फुरदची संपूर्ण लागवडीच्या वेळेस स्फुरद द्यायचं आहे आणि पदाश आपल्याला 80 दिवसापर्यंत हा डोस विभागून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो आपण या एलनिनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकाचे लागवडीमध्ये चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं, जमिनीची मशागत, आपल्या जमिनीची फेरपालट, योग्य बियाणांची निवड, विद्यापीठाने विकसित केलेले वाण असतील त्यांचा वापर करा, योग्य अंतर लागवड करा, अंतरांचं डिस्टन्स बरोबर ठेवा अंतर, त्याचप्रमाणे एकात्मिक अन्नद्रव्याचं व्यवस्थापन सुद्धा यावेळेस करणं गरजेचं आहे. आणि आपल्या कापसासोबतच अंतर पिके सुद्धा योग्य वेळेस घेणे गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो. तर अशा प्रकारे आपण कापसाचं चांगल्या प्रकारे योग्य नियोजन केलं तर या अल निनोच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या कापसाचा चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून चांगलं उत्पादन नक्कीच घेऊ. तुम्हाला येणाऱ्या खरीप हंगामाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.

0: मंडळी, आताच आपण डॉक्टर विजय सिडाम विषय विशेषज्ञ कृषी विस्तार कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांनी दिलेलं अल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकाचं योग्य व्यवस्थापन या विषयावरील भाषण ऐकलं. आणि आता पुन्हा एकदा संदेश.
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग. पहली वाली बात कहा,
2: तो सभी डाले,
1: सब नहीं, आप ही लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच है?
1: अरे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: आणि आता आपल्या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग म्हणजेच हवामान अंदाज. आजच्या हवामानाच्या अंदाजाचं वाचन केलेलं आहे हेमा बहादे यांनी. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मोसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. हवामान अंदाज भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश ढगाळ राहून कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस राहून 2-3 ठिकाणी तुरळक किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्य सल्ला, हलका ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदीदार आणि इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारे विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्यावर न ठेवता शेडमध्ये साठवून ठेवावा. विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. शेतात काम करत असताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली आसरा न

0: मोकळ्या मैदानावर झाडांच्या उंचीपासून दुप्पट ते चार फूट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसेच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. धान पिकासंदर्भात जाणून घेऊया. धान पीक रोपवाटिकेत पेरणीनंतर 15 दिवसांनी तण कचरा काढून टाकावा आणि त्यानंतर दर गुंठ्यास 1 किलो युरिया खत द्यावा. संशोधित वान वाणांचा वापर करावा. पेरणीसाठी बारीक जातीचा 35 ते 40 किलो आणि मध्यम आणि ठोकळ जातीकरता 50 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. धान बियाणे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. त्यासाठी 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ म्हणजेच 3% या प्रमाणात द्रावण तयार करून त्यात बियाणे टाकावे. द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके रोगयुक्त बियाणे चाळणीने काढून जाळून टाकावे आणि तळाखालील निरोगी बियाणे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत 24 तास वाळवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास 3 ग्रॅम प्रति किलो बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. तूर पिकासंदर्भात जाणून घेऊ. तूर पिकाची लागवड करण्यास कीड आणि रोगास प्रतिकारक वाणाची निवड करावे. हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणे ICPL 87119 C11 पिकेवी तारा या वाणाची निवड करावी. घरचे बियाणे वापरत असल्यास उगवण क्षमता चाचणी करावी. जर कमीत कमी 70% बियाण्याची उगवण क्षमता असल्यास ते बियाणे पेरणीस वापरावे. सोयाबीन पिकासंदर्भात जाणून घेऊया. जूनचा 3रा आठवडा ते जुलैचा 2रा आठवडा दरम्यान पेरणी करावी. पेरणी सरत्याने करावी. पेरणी करताना पट्टा पद्धत वापरावी. सोयाबीन बियाणे 4 सेंटीमीटर पेक्षा जास्त पेरू नये. 2 ओळीतील आणि रोपट्यामधील अंतर 30 बाय 8 सेंटीमीटर किंवा 45 बाय 5 सेंटीमीटर ठेवावे. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी करावी. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळेस 30 किलो नत्र 75 किलो स्फुरद आणि 35 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. भाजीपाला पिकासंदर्भात जाणून घेऊया. काकडी कारली दुधी भोपळा या वेलवर्गीय भाजीपाला पिकांची पेरणी करावी. भाजीपाला पुनर्लागवड संदर्भात जाणून घेऊया. मिरची वांगे टोमॅटो या भाजीपाला पिकांची रोपे तयार झाली असल्यास मुख्य शेतात सरी वरंबा किंवा रुंद वरंबावर योग्य अंतर ठेवून पुनर्लागवड करावी. रोपे स्थलांतरित करण्यापूर्वी रोपांची मुळे बुरशीनाशकात आणि पाने कीटकनाशकात 5 मिनिटे बुडवून ठेवावी. पशुपालकांसाठी पशुपालन सल्ला. विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडायचे टाळावे. जनावरांना जंताच्या आणि विविध आजारांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जंतनाशकाच्या लसी जनावरांना टोचून घ्यावा. दुधाळ जनावरांना दूध वाढीसाठी पोषक आहार जीवनसत्वे द्यावे. शेळ्यांना पायखुरी तोंडखुरी घटसर्प आणि आंत्रविषार टाळण्याकरता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने लसीकरण करावे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हे होतं प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. नमस्कार.
1: मंडळी कार्यक्रमामध्ये आस्वाद घेऊया या छानशा गीताचा.

शिवाचं वाहन भारी पूजा कराया जमल्या नारी

0: नंदी बैलवाला
1: बराय. तर मंडळी, यासोबतच आजचा किसानवाणी कार्यक्रम संपविण्याची वेळ आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाचे सादर करते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे. पुन्हा भेटणार आहोतच आपण पुढील कार्यक्रमामध्ये अशीच उपयुक्त माहिती आणि हवामानाच्या अंदाजासहित. तोपर्यंत मी गौरी तुम्हा सर्वांचा निरोप घेते आहे. नमस्कार.

Kisanı var, kisanı var, kisanı var, kisanı var, kisanı var.

मनाचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 8 वाजतायत. जाहिरात प्रसारणानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन
0: संस्कृतीची ओळख परिचय निसर्गाचा
1: पर्यावरण मैत्री आनंद पर्यटनाचा
0: माहिती प्रांताप्रांताची चव खाद्य संस्कृतीची
1: दोस्ती निसर्गाची देणगी पर्यटनाची
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण

0: आजकाल कामासाठी किती भटकावं लागतंय रे बाबा. ही रस्त्याची कामं मिळणं पण कठीण झालंय रे बाबा आजकाल. अरे काम शोधायचं सोडून दिनू चाललाय कुठं? काय रे दिनू, अरे कुठं चाललाय?
1: अरे मुलाला शाळा सोडायला चाललो ना मी.
0: अरे इथं दोन वेळेचं खायचं वांदे झालंय, आता तू मुलांना कुठं शिकवतोय रे?
1: अरे बाबा आपले नशिबी दगड दोंड आलत राहिला पण निदान मुलांच्या नशिबी तरी सुखाचा पारका शिवून देखील. अरे नाही का आता आपल्या सरकारनं मोफत शिक्षणाची सोय केली आहे.
0: वय वय
1: त्याचा लाभ घे आणि भलं कर आपल्या पोराचं आणि आपल्या जीवनाचं बी.
0: वय रे बाबा.
2: आपली मुलं ही आपली आणि आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत.
3: आपली मुलं शिकली तरच आपण आणि आपलं राष्ट्र सर्वार्थाने पुढे जाईल.
2: या विनामूल्य शिक्षण घडवा यशस्वी जीवन.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
5: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 3 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशानं रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते आज नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत बातमीदारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयानं बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ॲश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ॲश का एक अच्छा ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम बना सकते हैं तो देन वी कैन यूज फ्लाय ॲश इन इकोनॉमिक वे. सीमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म. फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है.
0: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले. ब्रिक्स देशांमध्ये सामाजिक सुरक्षा कौशल्य कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सन्मानजनक रोजगार यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याची प्रचंड क्षमता असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज हैदराबादमध्ये ब्रिक्स व्यापार संघटन मंच शिखर परिषद 2026च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंपावरच्या इंधनाचा दर्जा तपासण्याची मोहीम तीव्र केली आहे. इंडियन ऑइलनं गेल्या आठवडाभरात 10,000 ठिकाणी अचानक तपासणी करून 8,500 अधिक गुणवत्ता चाचण्या केल्या. हिंदुस्तान पेट्रोलियमनं सुमारे 4,000 तर भारत पेट्रोलियमनं 900 अधिक अशा प्रकारच्या चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये भेसळीची कुठलीही तक्रार आढळली नसल्याचं पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटलं आहे. वाराणसीतला ज्ञानवापी मशीद तंटा मध्यस्थामार्फत सोडवायला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांनी नकार दिला आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी न्यायालयाबाहेर मध्यस्थामार्फत चर्चा घडवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समाधान समारोह लवादासमोर आज दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका मांडली. मध्य प्रदेशातल्या भोजशाला मंदिर संकुल प्रकरणाची सुनावणी रोजच्या रोज करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मात्र या संकुलात मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज अदा करण्याची आणि हिंदूंना विशिष्ट दिवशी पूजा अर्चा करण्याची तात्पुरती परवानगी न्यायालयानं दिली नाही. त्याऐवजी या मंदिरालगत मुस्लिमांना दर शुक्रवारी दुपारी 1 ते 3 या वेळात नमाजाकरता जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्त्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाईल.

जाणार नाही. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2020 पर्यंत परस्परांबरोबरच व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. हा करार भारताच्या व्यापार क्षेत्रातल्या प्रगतीचा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या कराराचा लाभ अनेक क्षेत्रांना होणार असून आयात शुल्कात कपात होणार आहे. हा करार दुग्ध व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला सुरक्षा प्रदान करत भारतीय वस्तू आणि सेवांना बाजारपेठा उपलब्ध करून देईल असं ते म्हणाले. हा करार भारतीय व्यावसायिक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील लाभदायक असल्याचं त्यांनी सांगितलं. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात CBSE बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. नववीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीत प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील 3 भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं CBSEनं स्पष्ट केलं आहे. पंजाब सरकारनं नशेखोरीविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ तस्करांच्या 847 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या, नष्ट केल्या तसंच 73,000 अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली. या मोहिमेला 500 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ बलबीर सिंह यांनी ही माहिती दिली. गेल्या 4 वर्षात पंजाबमध्ये अंमली पदार्थ तस्करांकडून 6,400 किलोपेक्षा जास्त हिरोईन जप्त केल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्यासाठी होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेनं आज इराणच्या बंदरांवर हल्ले सुरू केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले केले. दरम्यान होर्मुझच्या समुद्रधुनीत 2 तेलवाहू जहाजांवर आज इराणनं केलेल्या हल्ल्यामध्ये एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तसंच 10 जण जखमी झाले. याबद्दल भारतानं इराणी दूतावास उपप्रमुखांकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. या जहाजावर एकूण 30 भारतीय खलाशी होते. पश्चिम आशियातल्या घडामोडींवर आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून होर्मुझच्या समुद्रधुनीतून सुरक्षित आणि सुरळीत व्यापारी जलवाहतूक राहावी असं आवाहन केलं आहे. जगाची आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही बाब अत्यंत महत्वाची असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितलं. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला पहिला सामना आज फ्रान्स आणि स्पेन यांच्यात होईल. अमेरिकेत टेक्सास इथल्या डलास स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याच्या इराद्यानं फ्रान्स मैदानात उतरेल तर 2010 विजेते पदक पटकावल्यानंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्पेनचं लक्ष असेल. उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे तर स्पेननं बेल्जियमवर 2-1 अशी मात केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत आज बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतापुढे विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 47 षटकं आणि 5 चेंडूत सर्वबाद 258 धावा केल्या. त्यात जो रूटच्या नाबाद 76 आणि लियाम डॉसनच्या 68 धावांचा मोलाचा वाटा आहे. या दोघांनी 7व्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. भारतातर्फे अक्षर पटेलनं 4 तर प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 6 षटकात बिनबाद 32 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत UK व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन एआयआर बरोबरच डीटीएच उपग्रह वाहिनीवर देखील आपण आमचे हे कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 8:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकूयात शहीद उधम सिंह यांच्यावर असलेला पोवाडा शेख जानूचंद्र आणि मंडळी यांनी सादर केलेला.

0: करती है थोड़ी मेरी,
1: ओ थोड़ी मेरी।